229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. त्याचबरोबर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेवापण ऐकत आहात. सुप्रभात श्रोते हो, आज बुधवार भारतीय सौर दिनांक 24 आषाढ 1948 अर्थात दिनांक 15 जुलै 2026. आजचा सुविचार आहे का? योग्यता ही कर्माने प्राप्त होत असते.

जन्मतः प्रत्येक व्यक्ती हा शून्य असतो. सुविचार आपण ऐकलात. आपल्या आजच्या प्रथम प्रसारण सभेची सुरुवात करूयात मंगल ध्वनीने.

सनई वादन आपण ऐकलत राग होता जोगिया. श्रोते हो, आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

क्षमा हा एक अतिशय श्रेष्ठ, प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. दुसऱ्यांच्या चुकांमुळे मनामधील राग, द्वेष आणि बदलाची भावना दूर करून त्याला माफ करण्याची वृत्ती म्हणजे क्षमा होय. दुसऱ्याला माफ केल्यामुळे, क्षमा केल्यामुळे मनाला शांती मिळते, नात्यामधील कटुता समाप्त होऊन जाते, संबंध हे दृढ होतात आणि समाजामध्ये प्रेम, आपुलकी, सौदार्य वाढते. म्हणूनच क्षमा वीरस्य भूषणम असं म्हटलं जातं. म्हणजेच क्षमा हा शूरवीर व महान व्यक्तींचा अलंकार आहे. प्रत्येक मनुष्याकडून चुका ह्या होत असतात. म्हणून म्हटलेलं आहे, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. कधी जाणूनबुजून तर कधी नकळत इतरांना त्रास होतो. अशा वेळेस जर आपण सूडबुद्धीने वागलो तर आणखीनच वैरभावना वाढते आणि त्या व्यक्तीबद्दल मनात कटुता निर्माण होते. परंतु जर क्षमा करण्याची वृत्ती असेल तर वाद, तंटा, भांडण मिटतात आणि परस्परामधील प्रेम हे टिकून राहते. क्षमा केल्याने मन हलके होते आणि आपल्याला मानसिक समाधान मिळते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये क्षमेला फार मोठे महत्त्व दिले गेलेले आहे. भगवान महावीर यांनी अहिंसा आणि क्षमा याबद्दल संदेश दिला. भगवान बुद्धांनी देखील रागावर प्रेमाने आणि द्वेषावर क्षमा या माध्यमातून विजय मिळवावा असं सांगितलं आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि महात्मा गांधी यांनी क्षमा, सहनशीलता आणि प्रेम याबद्दल लोकांना महत्त्व पटवून दिले. त्यांच्या जीवनातून आपल्याला संयम आणि क्षमाशीलतेचा आदर्श मिळतो. आपल्या कुटुंबामध्ये, मित्रामध्ये किंवा समाजामध्ये एखाद्याच्या चुकीमुळे गैरसमज, संभ्रम, गोंधळाची अवस्था निर्माण होतात. अशावेळी मनात राग धरून बसण्यापेक्षा समजूतदारपणाची वागणूक अंगीकारून क्षमा केल्यास नात्यामध्ये गोडवा टिकून राहतो. क्षमा केल्याने माणूस छोटा होत नसतो, तर त्यामुळे आपला मोठेपणा दिसून येतो. जो दुसऱ्यांना माफ करतो, क्षमा करू शकतो, तोच खऱ्या अर्थाने महान असतो. मात्र क्षमा करणे म्हणजे दुर्बलता नव्हे. चुकीच्या निर्णयाला प्रोत्साहन देणे किंवा अन्याय सहन करणे म्हणजे क्षमा नव्हे. चुकीची जाणीव समोरच्याला करून देऊन योग्य तो मार्ग दाखवून मनामधील द्वेष, कटुता दूर करणे ही खरी क्षमा आहे. क्षमा केल्यामुळे मनामध्ये सकारात्मक विचार येत असतात आणि समाजात शांतता व बंधुभाव वाढीस लागतो व समाज सुधारण्यास मदतही होते. आजच्या धकाधकीच्या काळामध्ये आणि स्पर्धेच्या युगामध्ये क्षमा, सहनशीलता आणि समजूतदारपणा या गुणांची अधिक गरज आहे. प्रत्येकाने दुसऱ्याच्या चुका समजून घ्याव्या व माफ करण्याची वृत्ती जोपासली पाहिजे, तर समाजामध्ये प्रेम, एकता आणि शांततेचे वातावरण निर्माण होईल. आपल्या रोजच्या जीवनामध्ये किती ठिकाणी आपल्याला क्षमेची गरज आहे आपण ते ओळखू शकत नाही. कधी आईबाबांचे रागाने बोलणे, एखाद्या वेळेस मित्राने फसवलं, तो राग आपण मनात धरून बसतो, तोही विसरत नाही. वर्गामध्ये कुणी हसवलं, शिक्षकांना ओरडलं किंवा रागवलं ते आठवतं. या सगळ्या गोष्टी आपल्या मनात साचत राहतात आणि एक प्रकारे अदृश्य ओझ बनतात. पण एक सत्य सांगण्यासारखं आहे, जी माणसं आपल्याला दुखावतात ते बऱ्याच वेळा स्वतः दुखावलेले असतात. जो माणूस आतून सुखी आहे तो दुसऱ्याला दुखवत नाही, म्हणजे त्याची चूक त्याच्या वेदनेतून आली आहे हे समजलं की क्षमा करणं थोडं सोपं जातं. क्षमा करणं म्हणजे एकदम संपूर्ण विसरणं नाही, तर एक प्रक्रिया आहे. पहिल्यांदा मान्य करा की दुखलं, त्यानंतरची प्रक्रिया काय आहे. त्या वेदनेला बाहेर काढा, कुणाशी तरी बोला, लिहा. आजच्या या युगामध्ये म्हणजे काळामध्ये कुणी कुणाशी बोलायचं तयार नाही, जो तो आपल्या व्यवहारात गुंग आहे. तिसरं, पाऊल कोणतं असेल तर ते हळूहळू त्या माणसाबद्दलचा राग सोडला जातो. हे काही एका दिवसात होत नाही. आजच एक संकल्प असा करूया की मनामध्ये जे जुने राग, द्वेष साचलेत, जमा झालेले आहेत, त्यांना हळुवारपणे सोडत जाऊया. क्षमा करा, दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी. क्षमा म्हणजे भूतकाळाची साखळी तोडणं आणि स्वतःला नव्या आयुष्यासाठी मोकळं करणं होय. धन्यवाद.

क्षमा या विषयी सतीश कुलकर्णी यांचे विचार आपण ऐकलेत. नमस्कार परभणी या अंतर्गत हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 6:11 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत मंगल प्रभात या अंतर्गत भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत ऐका उषा मंगेशकर यांच्या स्वरातील.

उषा मंगेशकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. गीतरचना संत तुकाराम यांची होती, संगीतकार होते अण्णा जोशी. आपण ऐकत आहात मंगल प्रभात या अंतर्गत भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलत. गीतरचना संत तुकाराम यांची होती, संगीतकार होते कमलाकर भागवत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे का, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील. गीतरचना संत तुकाराम यांची आहे, संगीतकार आहेत राम फाटक.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील संत तुकाराम यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते राम फाटक. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका, किशोरी अमोणकर यांच्या स्वरातील. रचना आहे संत तुकाराम यांची, संगीतकार आहेत किशोरी अमोणकर.

किशोरी अमोणकर यांच्या स्वरातील संत तुकाराम यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होत्या किशोरी अमोणकर. कार्यक्रमात यानंतर ऐका एक बौद्ध गीत.

समोसरामध्ये देशभक्तीपर गीत आपण ऐकलं आणि श्रोते हो, याबरोबरच मंगल प्रभाती या अंतर्गत भक्तिसंगीताचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर. त्याचबरोबर FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

0: इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
3: आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण। श्रोते हो आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी या कार्यक्रमांतर्गत। आज ऐका, नैसर्गिक शेतीत बीज प्रक्रियेसाठी बीजामृताचा वापर याविषयी डॉक्टर मीनाक्षी पाटील यांनी दिलेली माहिती।

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर मीनाक्षी पाटील, सहाय्यक बीज संशोधन अधिकारी, बियाणे तंत्रज्ञान विभाग, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, आपणा सर्वांचे स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, खरीपाची पेरणी कमी अधिक प्रमाणामध्ये आपण सुरू केलेली आहे आणि बरेच शेतकरी हे नैसर्गिक शेतीचा अवलंब करतात आणि आपण पाहतो की बियाण्यांद्वारे म्हणा किंवा जमिनीतून आपल्या वेगवेगळ्या पिकांना, जे काही आपले तृणधान्य असतील किंवा डाळवर्गीय पिकं असतील किंवा आपले बरेच इतर भाजीपालावर्गीय पिकं आहेत, ह्या सर्व पिकांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये बियाण्यांद्वारे किंवा जमिनीतून उद्भवणाऱ्या बऱ्याच बुरशीजन्य रोगांचा शिरकाव होत असतो आणि आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट ही दिसून येते. तर मग जे शेतकरी नैसर्गिक शेती करतात त्यांनी हे बियाणे प्रक्रियेसाठी जर आपण बीजामृत त्याचा जर वापर केला तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये जी होणारी घट आहे ती आपण रोखू शकतो. तर बीजामृत हे एक अगदी सोपं तंत्रज्ञान आहे. आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या बांधावरती आपल्या गोठ्यामध्ये जे काही गोष्टी उपलब्ध आहेत त्यांचा वापर करून आपण करू शकतो. बीजामृत हे पेरणीपूर्वी बियाण्यांवरती प्रक्रिया करण्यासाठी जे पारंपरिक किंवा नैसर्गिक घटक आहे, बीजामृत ही एक प्राचीन आणि शाश्वत शेती पद्धती आहे. ह्यामध्ये आपण प्रामुख्याने बियाणे किंवा रोपे लागवडीच्या पूर्वी आपण ह्याचा वापर करू शकतो. बीजामृतामध्ये उपयुक्त सूक्ष्म जीवाणू हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे आपण जमिनीची प्रतही चांगली ठेवू शकतो आणि वेगवेगळ्या रोगांना देखील आपल्या रोपांवरती त्याचा प्रादुर्भाव होण्यासाठी आपण टाळू शकतो. तर हे बीजामृत आपण तयार कसं करायचं हे एक सोपं तंत्रज्ञान आहे. बीजामृत तयार करताना आपण साधारणतः देशी गाईचं शेण 5 किलो, गाईचं गोमूत्र 5 लिटर आणि चुना, ज्याला आपण कळीचा चुना म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये

0: आपण त्याला लाई म्हणतो, हे 50 ग्रॅम म्हणजे एक मुठभर, आणि शेतावरील किंवा वडाच्या झाडाखालची किंवा बांध्यावरची माती 50 ग्रॅम म्हणजे एक मुठभर आपण घ्यावी. 20 लिटर बीजामृत तयार करण्यासाठी आपण एक 20 लिटर क्षमता असलेला प्लास्टिकचा ड्रम घ्यावा, त्यामध्ये 20 लिटर पाणी टाकावं, आणि नंतर मी सांगितलेली सामग्री म्हणजे 5 किलो शेण, 5 लिटर गोमूत्र, एक मुठभर माती, एक मुठभर चुना. चुना हा आपण डायरेक्ट न टाकता थोड्याशा पाण्यामध्ये मिसळून मग हे आपण मुख्य द्रावणामध्ये टाकावं. नंतर ह्या ड्रममधील द्रावण आपण उजव्या साईडने डाव्या बाजूकडे मिसळत जावं, आणि साधारणतः 6 ते 7 तासांच्या इंटरवेलनी 2 ते 3 वेळेस आपण ह्याला हे द्रावण व्यवस्थित मिसळून घ्यावं. ह्याला आपण जेव्हा तयार करू तेव्हा आपण हे द्रावण शक्यतोवर सावलीमध्ये स्वच्छ कपड्याने ह्याला बांधून ठेवावं. कुठेही आपण द्रावण करताना उघड्यावरती करू नये किंवा जिथे प्रखर सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी देखील आपण द्रावण करू नये, कारण जर असं केलं आपण तर इतर बुरशी त्याच्यामध्ये मिसळतील, आणि उन्हामध्ये जर ठेवलं तर त्याच्यामधली जे काही उपयुक्त जीवाणू आहेत किंवा त्यांचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि त्याची कार्यक्षमता देखील कमी होऊ शकते. त्यामुळे हे द्रावण आपण स्वच्छ कपड्याने झाकून ठेवावं, आणि हे द्रावण तयार झाल्यानंतर आपण त्याला 24 तासांच्या आतच ह्याला आपण वापरलं पाहिजे. जेव्हा आपण हे वापरू तेव्हा साधारणतः 1 लिटर बीजामृत हे 10 किलो बियाण्यांसाठी आपण वापरतो. जसं आपण इतर जैविक बुरशीनाशकांचा वापर करतो त्याचप्रमाणे किंवा जीवाणूसंवर्धकाचा वापर करतो अशाच प्रकारे आपण बीजामृताचा देखील वापर करू शकतो. 10 किलो बियाण्यांना 1 लिटर बीजामृत हे हलक्या हाताने आपण बियाण्यावरती त्याचा शिरकाव करू शकतो, आणि अलगद हाताने हे बीजामृत बियाण्यांच्या सर्व बाजूनी लागेल ह्याची काळजी घेऊन आपण त्याला लावावे. नंतर 10 मिनिटासाठी आपण त्याला सुकवून नंतर आपण पेरणीसाठी घ्यावेत. हे असं सोपं घरच्या घरी किंवा शेतावरती आपण बीजामृत तयार करू शकतो. बीजामृत तयार करताना सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण हे 24 तासांच्या आतच वापरलं पाहिजे. प्रखर सूर्यप्रकाशामध्ये कधीही बीजामृत ठेवू नये. बीजामृत तयार करताना प्लास्टिक किंवा मातीच्या भांड्याचा वापर करावा. थेट चुना न टाकता तो थोड्या प्रमाणात पाणी घेऊन त्याच्यामध्ये टाकून मुख्य द्रावणामध्ये टाकावा. अशा प्रकारे जर आपण बीजामृत आपल्या शेतावरती तयार करून जर वेगवेगळ्या पिकांच्या बियाण्यांना किंवा रोपांना देखील आपण ह्याची प्रक्रिया करू शकतो, लागवडीसाठी घेऊ शकतो, किंवा काही पिकांमध्ये कंदवर्गीय असतील किंवा ऊसामध्ये काही बेनं वापरतो, हळद आणि आलं पिकांमध्ये आपण ह्याचे रायझोम्स वापरतो, तर आपण ह्यांना
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:15 वाजतायत. प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना सोरायसिस या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहात.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत की सोरियासिस म्हणजे काय असते. तर श्रोत्यांनो, सोरियासिस म्हणजे एक इम्युनिटी डिपेंडंट म्हणजे ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. तुमची इम्युनिटी डाऊन झाली की तुमच्यामध्ये काहीतरी अँटीबॉडीज तयार होतात, त्याच्यामुळे सोरियासिस तयार होतो. सोरियासिस हे डायग्नोस करायसाठीच तुम्हाला एक त्वचारोग तज्ज्ञाची गरज असते. कोणीही सोरियासिसला डायग्नोस करू शकत नाही, त्याच्यामुळे सोरियासिस हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. हा जनरली 5 वर्षापासून 60 वर्षापर्यंत कधीही होऊ शकतो. त्यामुळे पाय उरलेत मग याला सोरियासिस झाला असं समजू नका, कारण पाय उलणं हा वेगळा प्रकार, पायाला भेगा पडणं हा वेगळा प्रकार आणि सोरियासिस हा वेगळा प्रकार. सोरियासिस म्हणजे असे लाल चट्टे असतात, त्याच्यावर अशा स्केल्स येतात म्हणजे असे पापुद्रे तयार होतात. तर या पेशंटमध्ये जे असतं ते ड्रायनेस डेव्हलप झालेलं असतो. तर हा कुठेही येऊ शकतो बॉडीला. जनरली हा जो सोरियासिस हा आजार आहे हा तुमचे जॉईंट जास्त इन्वॉल्व करतो, म्हणजे तुमचे बोट, तुमचे सांधे, ह्याच्यामध्ये लाल पुरड येणं. पण सुरुवातीला त्याला खाज येतो, त्याच्यानंतर पुरड तयार होतं आणि त्याच्यानंतर मग एक पापुद्रा तयार होतो. तर हा आजार पूर्णपणे बरा होत नाही, पण बरा ठेवू शकतो आपण. हा ट्रिगर होतो म्हणजे ॲग्रिवेट होतो हा जनरली उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये. ह्या दोन ऋतूंमध्ये सोरियासिसच्या पेशंटला जास्त काळजी घ्यावी लागते. तर त्याला ॲग्रिवेटिंग फॅक्टर

0: काय असतात तर ते जनरली असतात की तुमची थंडी, म्हणजे बाहेरचं वातावरण जर खूप थंड झालं किंवा अतिउष्ण झालं तर ह्या पेशंटमध्ये हे हा डिसीज वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर पेशंटची इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती कमी झाली, पेशंटनी टेन्शन घेतलं, रात्रीचं जागरण जास्त केलं, फास्ट फूड जास्त खाल्लं, तर याच्यामुळे पण हा जो डिसीज आहे सोरियासिस हा डिसीज ॲग्रिवेट होतो. त्यामुळे असे कारणं पण टाळायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही कोणत्या तरी मोठ्या आजारातून उठला, तुमची प्रतिकार शक्ती झाली कमी, तर त्याच्यामुळे पण सोरियासिस होतो. तर असे कारणं आपण जाणून घेऊन त्याच्यावर योग्य ते उपचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे सोरियासिस हा नेमका होतो कशाने, हा आपल्या स्किनमध्ये जर अँटीबॉडीज तयार झाल्या त्या सोरियासिसच्या तर त्याच्यामुळे होतो. आणि हे जे मी तुम्हाला फॅक्टर सांगितले याच्यामुळे ते ॲग्रिवेट होतो. त्यामुळे जेवढं होईल तेवढं उन्हाळा आणि हिवाळा सोरियासिसची काळजी काय घ्यायची, तर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही साबण, सोडा, डिटर्जंट हे वापरणं शक्यतोवर टाळा. जितकं कमी वापरता येईल तितकं कमी वापरा. दुसरी गोष्ट, तुमची स्किन मॉइश्चरायझर जास्त ठेवा. मॉइश्चरायझर म्हणजे साधं तुम्ही पॅराशूट ऑइल किंवा साधं कोकोनट ऑइल कोणतं पण वापरलं तरीही चालेल, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील, ह्या काळजी घेणे गरजेचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची स्लीप सायकल. जनरली आजकालच्या काळात असं झालंय की रात्री 12 झोपणे, सकाळी 8 उठणे ही स्लीप सायकल नाही आहे. तुमचे जे स्लीपिंग हार्मोन्स असतात, स्ट्रेस हार्मोन असतात, हे सगळे 9 ते 10 सिक्रेट होतात. म्हणून तुमचा आयडियल टाईम जो असतो हा 9 ते 10 तुम्ही झोपणं गरजेचं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे डाएट इम्प्रूव्ह करा, ज्याच्यामुळे तुमचे खाज वाढते. जसे पथ्य म्हटलं तर वांगे, गवार, शेंगदाणे अशाने तुमच्या खाजा वाढतात. अशा खाण्यामध्ये येणारे पदार्थ टाळा. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आहार हा पोषक घ्या. जसं काही बाहेरचं बेकरी प्रोडक्ट किंवा मग मैदा असे प्रोडक्ट अवॉइड करा. शिळं अन्न घ्यायचं टाळा. तर हे सगळे पदार्थ खाल्ल्याने जर तुमची प्रतिकारशक्ती वाढली तर तुम्ही सोरियासिसपासून नक्कीच बरे होऊ शकता. धन्यवाद श्रोत्यांना.
1: श्रोत्यांनो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना सोरायसिस या त्वचा आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे त्या कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: परिसर
1: कार्य श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सिवंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळा, आहार आणि पोषण याविषयीची माहिती आज आपण करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळ यांचं, ऐकूयात ही माहिती.
2: नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्व ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू आपणाला आनंददायी वाटतो, कारण उकाड्याने त्रस्त झालेल्या अबालवृद्धांना पावसाच्या गार सरींनी दिलासा मिळतो. सर्व शिवार हिरवागार होऊन नवचैतन्य पांघरतो. या आनंददायी ऋतूचा आनंद घ्यायचा असेल तर आपली तब्येतसुद्धा चांगली राहणे आवश्यक आहे. तसे नसेल तर बाहेर पावसाच्या सरी पडतात आणि आपली तब्येत बरी नाही. अशा परिस्थितीत आपले हे पावसाळी दिवस दवाखान्याच्या एरझारा मारण्यातच निघून जातात. म्हणून आता पावसाळा सुरू होत आहे, त्यामुळे पावसाळ्यातील आपला आहार आणि पोषण कसं असावं ज्यामुळे आपली तब्येत बरी राहील याविषयी आपण चर्चा करू. तसं पाहिलं तर पावसाळ्यात आपला जठराग्नी मंद असतो, त्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला जड जातं. म्हणून या ऋतूत आपला आहार आणि पोषण हे योग्य असलं पाहिजे. या ऋतूत पचायला हलके अन्न सेवन केले पाहिजे, जसे की ज्वारीची भाकरी, गव्हाच्या पिठाचा फुलका, मुगाच्या डाळीचे वरण, जुन्या तांदळाची आणि मुगाची डाळ घालून केलेली खिचडी, किंवा कद्दू, पडवळ, भोपळा, दोडका, कारली यासारख्या फळभाज्या यांचा आहारात समावेश करावा आणि तो आपल्या शरीराला भरपूर पोषण देखील देतो. यामुळे आपले शरीर सतत ऊर्जादायी राहते. संत तुकाराम महाराज आहाराविषयी म्हणतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियासिसार, किंवा सुभाषितकार म्हणतात, भोजन औषधम भवते. या उलट आपण या ऋतूत संतुलित आहार घेतला नाही तर मग आपणाला आजारांना सामोरे जावे लागते. म्हणून या ऋतूत तळलेले पदार्थ

0: जसे की पुरी भाजी, आलू वड़ा, भजे, पानीपुरी, मैद्याचे पदार्थ, जंक फूड, केक, बिस्किट, पिझ्झा, बर्गर आदि पदार्थ वर्ज्य आहेत किंवा ते आपल्या शरीराला अपायकारक ठरतात. तसेच पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन सुद्धा हानिकारक ठरते. पहिल्या पावसात चालणाऱ्या पालेभाज्या स्वच्छ धुवून आणि योग्य त्या प्रमाणात शिजून खायला पाहिजेत. पावसाळ्यात शिळे अन्न खाऊ नये, तसेच उघड्यावरचे अन्न पदार्थ खाऊ नयेत, कारण की या दिवसात मोठ्या प्रमाणात जंतू संसर्ग होतो. या दिवसात माशा, डास आणि वेगवेगळे कीटक असतात, ते अन्न पदार्थावर बसून त्यांची बाधा लवकर होते. म्हणून पावसाळ्यात आपला आहार औषधासारखा असला पाहिजे, नाहीतर औषध जेवणासारखे घ्यावे लागतात. विशेष करून या दिवसात शरीराला स्वच्छ आणि उकळून कोमट केलेले पाणी आवश्यक आहे. पावसाच्या पाण्यात अनेक सूक्ष्म जीव जंतू मोठ्या प्रमाणात असतात. आपल्या आहारात अद्रक, लसूण, हळद, जिरे, मोहरी, लवंग, दालचिनी, काळे मिरे यासारख्या मसाला पदार्थाचा भरपूर वापर केला पाहिजे. यामुळे सर्दी, खोकला, पडसे, ताप यासारखे संसर्गजन्य आजारांचे संक्रमण होत नाही आणि आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती शाबूत राहते. या दिवसात आपण जांभूळ, पपई, डाळिंब, सफरचंद ही फळे आहारात घेतली पाहिजेत. तसेच आपल्या आहारात योग्य प्रमाणात दूध, दही, ताक, लोणी या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केला पाहिजे. आपल्या शारीरिक व मानसिक पोषणात सर्वात जास्त गरज असते ती सुकामेवा पदार्थाची. यात बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते, चारोळी, अंजीर यांचा समावेश करावा. आपले पोषण हे चांगले असेल तर आरोग्य उत्तम राहते. पण या ऋतूत आपला आहार जरी चांगला असला तरी तो प्रमाणात असला पाहिजे. आपण नेहमी जेवढा आहार घेतो त्यापेक्षा कमी आहार घेणे या ऋतूत सोयीस्कर आहे. सतत काही ना काही खाण्यापेक्षा भूक लागली तरच आहार घ्यावा. शेवटी एवढेच म्हणता येईल की पावसाळ्यात आजाराचे संक्रमण लवकर होते, म्हणून आपला आहार आणि पोषण याकडे लक्ष द्यावे. हित भूक, मित भूक, ऋत भूक सदा सुखी. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील आहार आणि पोषण याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव आंधळे. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आता ऐकूया संस्कृत मधून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून ठीक 6:55.
2: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधि झा. अथ वार्ता. भारत ब्रिटेन देशयोः मध्ये व्यापक आर्थिक व्यापार संधिः अद्य प्रवर्तते. तेन सह सामाजिक सुरक्षा संधिरपि या DCC इति द्विगुण अंशदान संधिः नाम्ना प्रसिद्धः क्रियान्वितो जातः. अनेन ब्रिटेन देशे कार्यरतेभ्यः भारतीय व्यावसायिकेभ्यः कार्यावसराः, प्रतिस्पर्धा सामर्थ्यं च वर्धिष्यन्ते. एषः संधिः तावत् ब्रिटेन देशस्य विपण्यां 99% यावत् शुल्कश्रेणीषु भारतीय वस्तूनां शून्यसीमा शुल्कं सुनिश्चीकरोति, येन भारतीय निर्यातस्य संवर्धनं भविष्यति. नवदिल्ल्यां ह्यः वार्ताहरान् सम्बोधयन् वाणिज्य सचिवः राजेश अग्रवालः इतं संधिं भारतस्य व्यापार विकासे महत्वपूर्णं सोपानम् इति अवर्णयत्. प्रशासनेन निगदितं यत् तैः पश्चिमेशिया क्षेत्रस्य घटनाक्रमस्य सूक्ष्मावलोकनं विधीयते. भारतेन होर्मुज़ जलसन्धि मध्यस्थात् सुरक्षित अबाधित नौवहनस्य अथ वाणिज्य प्रवाहस्य आह्वानं पुनः विहितम्. नवदिल्ल्यां वार्ताहरान् सम्बोधयन् विदेशमन्त्रालयस्य प्रवक्ता रणधीर जयसवालः प्रावोचत् यद् वैश्विक स्तरे जनानाम् आर्थिक ऊर्जा सुरक्षां सुनिश्चेतुम् एतत् परमावश्यकं वर्तते. मन्त्रालयेन ईरान् देशस्य उपाभियान प्रमुखं समाहूय एकं वक्तव्यं प्रकाशितम्. श्री जयसवालः प्रोक्तवान् यत् प्रशासनेन तेहरान् प्रशासनाय

श्रोते हो, यानंतर 7:25 मिनिटांनी दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 7:40 मिनिटांनी भावधारा या अंतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यामध्ये अरुंदाते, साधना सरगम आणि मंदार आपटे यांनी गायलेली काही मराठी भावगीतं आम्ही प्रसारित करणार आहोत. 8:40 मिनिटांनी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित रूपक कौशल्याची कास प्रगतीची आस 11 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

त्यानंतर 9:10 लखलख चंदेरी या कार्यक्रमांतर्गत गुलाम घोंगट आणि गोपी किशन या चित्रपटातील गीत आम्ही प्रसारित करू. सकाळी 10 प्रायोजित कार्यक्रम कवी कुलगुरवे कालिदासाय नमः यामध्ये सहभाग आहे. उत्थान गुरुकुलम फाउंडेशन येथील विद्यार्थी तसेच दिवाकर मांडाखळीकर विना मांडाखळीकर यांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम आम्ही सकाळी 10 प्रसारित करणार आहोत. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:05 हॅलो आकाशवाणी यामध्ये सहभाग आहे स्नेहल पुराणिक यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. त्यानंतर आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 7:30 आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करू. लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमात पावसाळ्यातील पोल्ट्री शेडची स्वच्छता याविषयीचा संवाद यामध्ये सहभाग आहे वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचा. त्यानंतर पावसाळा आणि पशुप्रजनन याविषयी वैशाली वांगीकर यांनी दिलेली माहिती आम्ही प्रसारित करणार आहोत. तर श्रोते असे होते आमचे आज दिवसभर प्रसारित होणारे विविधरंगी कार्यक्रम. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz. त्याचबरोबर FM 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात आपल्या रेडिओ संचावर. आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आता ऐका आपल्या मोबाईल फोनवर. त्यासाठी प्रसार भारतीचं न्यूज ऑन इयर हे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचे छानसे कार्यक्रम. कर्म तादृशः कुर्यात येन भविष्य नानु शेष स्तात. म्हणजे असे कर्म करावे ज्यावर पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ येऊच नये. बऱ्याच वेळेला श्रोतेमंडळींनो आपणाला एखादं काम केल्याच्या नंतर असं वाटायला लागतं की अरे यार हे असं आपण केलं नसतं तर बरं झालं असतं. किंवा काही वेळेला चुकीच्या कामालासुद्धा आपण होकार देतो तर त्या कामाला आपण टाळू शकलो असतो असं देखील आपल्या मनात वाटतं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणी परभणी केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, आपला आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम अशाच वाद्यसंगीतावर आधारित आहे, जे की लोकप्रिय आहेत आणि नेहमी आपल्या कार्यक्रमाच्या मध्यांतरी किंवा वेळ भेटेल त्या ठिकाणी आपण ऐकत असता. त्याच सुमधुर संगीतावर आधारित गायक कलाकारांनी गायलेली गाणे आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आम्ही प्रसारित करणार आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz. आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भातील आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला लिहून कळवत जा आमच्या पत्र उत्तराच्या कार्यक्रमात.

0: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली। कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
1: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवण्यालाही मंजुरी. दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोफत बी बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. पंढरपूरमध्ये उद्यापासून 24 तास दर्शन सुविधा. आणि राज्य शिक्षण मंडळाच्या पुरवणी परीक्षेत 10वीचे 29% तर 12वीचे 39% परीक्षार्थी उत्तीर्ण. आता सविस्तर बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. 2019 कर्जमाफी योजनेतल्या सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून त्यांना नियमित कर्जमाफी देण्याचा तसंच वर्ष 2026-27 मधली नियमित परतफेडीची अट रद्द करण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. यामुळे शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजाराधारित वित्तपुरवठा मिळवता येणं शक्य होईल. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणालाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींना मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. कारागृहांमधल्या मुक्तबंदी आणि परिवीक्षाधीन कैद्यांना देण्यात येणाऱ्या सहाय्यक अनुदान योजनेच्या रकमेत दुपटीनं वाढ करत ते 50,000 रुपये करण्याचा तसंच निर्दोष सुटलेल्या बंद्यांचा या योजनेत समावेश करण्याचा

0: निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला. बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या 24.95 कोटी रुपयांच्या कामांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या निधीतून क्रीडा संकुलात सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅक, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो यासाठीची मैदानं, रेन वॉटर हार्वेस्टिंग अशी कामं करता येणार आहेत. बोगस बियाण्यांमुळे पीक न उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोफत बी बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,
1: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दुबार पेरणी करावी लागेल अशी स्थिती निर्माण झाली कुठल्याही कारणाने, तर त्यांना आता शेतकऱ्यांना पुन्हा बी बियाणे आपल्या पैशाने घेण्याऐवजी दुबार पेरणी करता जो लागणारा बी बियाणे त्याच्याकरता लागणारा निधी आहे तो पालकमंत्र्यांच्या बीपीडीसीच्या माध्यमातून देण्याचे आज निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
0: राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या

0: पेरणी करावी लागेल अशी स्थिती निर्माण झाली कुठल्याही कारणाने, तर त्यांना आता शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा बी बियाणे आपल्या पैशाने घेण्याऐवजी दुबार पेरणी करता जो लागणारा बी बियाणे त्याच्याकरता लागणारा निधी आहे तो पालकमंत्र्यांच्या बीपीडीसीच्या माध्यमातून देण्याचे आज निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला।
1: राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या एकूण साठवण क्षमतेच्या 44% पाणीसाठा उपलब्ध आहे। कालपर्यंत राज्यातल्या 3009 धरणांमध्ये सुमारे 633 टीएमसी पाणीसाठा होता। हा साठा गेल्या वर्षी याच तारखेला नोंदवलेल्या 843 टीएमसी साठ्यापेक्षा बराच कमी आहे। राज्यातल्या 6 महसूल विभागांपैकी नाशिक विभागात सर्वाधिक 86% पाणीसाठा नोंदवला गेला। छत्रपती संभाजीनगर 66%, कोकण 62%, पुणे 51%, अमरावती 42%, तर नागपूर विभागातल्या जलाशयांमध्ये 40% पाणीसाठा आहे। राज्यातल्या प्रमुख जलाशयांमध्ये जायकवाडी धरणात 32%, कोयना धरणात 49%, उजनी 50%, गोसीखुर्द 36%, तर खडकवासला धरण समूहात 41% पाणीसाठा आहे। दरम्यान यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत राज्यात 334 मिलीमीटर पाऊस झाला आहे। राज्याच्या सामान्य सरासरीच्या तुलनेत तो 96% आसपास असला तरी राज्यभरात पावसाचं वितरण समान नाही। 12 जिल्ह्यांमध्ये 50-75%, तर अन्य 12 जिल्ह्यांमध्ये 75-100% पाऊस झाला आहे। राज्य मंत्रिमंडळापुढे काल झालेल्या सादरीकरणानुसार 96,21,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे। तेलबिया सोयाबीन कापसाची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली आहे। काही ठिकाणी भाताची पुनर्लागवड सुरू आहे। शेतकऱ्यांनी तूर किंवा बाजरीच्या पेरणीला प्राधान्य द्यावं, तसंच उगवून आलेल्या पिकांना पाणी देण्याची व्यवस्था करावी असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ प्रकाश पाटील यांनी केलं आहे। ते म्हणाले,
2: ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पेरणी मला वाटते पूर्ण झाली असेल, परंतु काही जणांची जर पेरणी राहिली असेल तर त्यांनी आता कपाशी वगैरे अशा पिकाकडे न वळता तूर किंवा बाजरी या पिकाकडे वळावे आणि याची पेरणी करावी। पिकांची वाण निवडत असताना सुद्धा कमी कालावधीचे वाण निवडावेत। सध्या वातावरण थोडंसं कोरडं आणि ढगाळ झाले असताना आता आपण जर बघितलं तर पिकं हे अगदी 2-3 पानावरची पिकं आहेत, 4 पानावरची पिकं आहेत आणि या पिकांना आपल्याला लाईफ सेव्हिंग सिंचन आपल्याला द्यावं लागेल।
1: आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूर इथं भाविकांना देण्यात येणाऱ्या विविध सोयीसुविधांचं नियोजन अंतिम टप्प्यात आलं असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार आहे। भाविकांच्या सोयीसाठी येत्या 16 तारखेपासून पददर्शन सुविधा 24 तास उपलब्ध राहणार आहे। यात्रेदरम्यान सुमारे 2,500 मनुष्यबळ भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे।
3: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
1: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE ने R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका काल जारी केली। त्यानुसार CBSE अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन फक्त शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल। चालू शैक्षणिक वर्षात CBSE बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही। 9वीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल, मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक राहील। इयत्ता 8वीमधली 3 भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं CBSE ने स्पष्ट केलं आहे। राज्य शिक्षण मंडळाच्या 10वी तसंच 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला। राज्यभरातून 10वीचे फक्त 29.53% विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर 12वी परीक्षेत हे प्रमाण 38.72% इतकं आहे। छत्रपती संभाजीनगर विभागाचा 10वीचा निकाल 34.27% तर 12वीचा निकाल सुमारे 53% लागला आहे। लातूर विभागाचा 10वीचा निकाल 34.55% तर 12वीचा निकाल 46.53% इतका लागला आहे। धाराशिव जिल्ह्यात खरीप 2025 पीक विमा संदर्भात राज्य सरकारनं घेतलेला निर्णय केंद्रीय समितीनं कायम ठेवत पीक विमा कंपनीचं अपील फेटाळून लावलं आहे। पुढील 7 दिवसात पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात 337 कोटी रुपये विमा रक्कम वितरित करण्याचे आदेश समितीनं दिले आहेत। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली।

0: खरीप 2025 मध्ये धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन पिकासाठी 504 पीक कापणी प्रयोग घेण्यात आले होते। त्यापैकी 56 महसूल मंडळातल्या 368 प्रयोगांवर विमा कंपनीनं आक्षेप घेत आधी राज्य आणि नंतर केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीकडे दाद मागितली होती। लातूर जिल्ह्यातल्या शाळाबाह्य बालकांचं सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आजपासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। 30 जुलैपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाडी यांनी दिले। विशेष मतदार यादी पुनरीक्षण SIR मोहिमेत कन्नड तालुक्यानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावलं आहे। मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष गोरड आणि तहसीलदार सारिका भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली। या मोहिमेत परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर, पाथरी आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघातल्या काही बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम केल्याबद्दल जिल्हा प्रशासनानं त्यांचं विशेष कौतुक केलं। संत नामदेव महाराज तसंच संत जनाबाई यांच्या पालखीचं आज अंबाजोगाई इथं आगमन होत आहे। योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रांगणात नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्यातर्फे या पालख्यांचं स्वागत करण्यात येणार आहे। दुपारी 1:30 वाजेदरम्यान होणाऱ्या स्वागत समारंभात पालखीचा अश्वरिंगण सोहळा होणार आहे। वाशिम इथली संत सूरदास महाराज दिव्यांग पायीवारी काल धाराशिव जिल्ह्यात कळंब शहरात दाखल झाली। आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या या दिंडीत 15 दृष्टीहीन वारकरी आणि त्यांच्या सेवेसाठी 5 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवण्यालाही मंजुरी। दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोफत बी बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय। आणि राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा, 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
1: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत। श्रोतेहो, सकाळचे 7:21 होत आहेत। आता ऐका काही संदेश।

0: योजना।
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
0: प्रधानमंत्री पीक विमा योजना।
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी परभणी केंद्रावरून मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz। त्याचबरोबर FM बँड 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात।

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी 11:05 ते 12:00 पर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर.
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये

0: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रोतेहो, हॅलो आकाशवाणी आणि स्वर लहरी हे दोन्ही कार्यक्रम श्रोत्यांच्या आग्रहाखातर अर्थात पसंतीगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात येत आहे. या कार्यक्रमात आपला सहभाग असावा यासाठी आम्हाला 024252020890 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपण या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवू शकता. सकाळचे 7:25 होत आहे. थोड्याच वेळात दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मी दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: तर आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की

0: आकडेवारी याला तेव्हा महत्त्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड़ जाएंगे। आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जातात। तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत। यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांपर्यंत पुरती, ती मर्यादित होती। म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत
1: पूर्ण
0: हो। आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत। आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40 होते,
1: वाढत जाते।
0: कारण ती शब्दाने होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार। तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील। म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि इतकी कठीण परिस्थिती असून सुद्धा प्रचंड उत्साह आहे आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील। त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावे। आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
1: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती गोष्ट रिझल्ट येतोय, तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही।
0: हो निश्चितच निश्चितच। आणि एक गोष्ट म्हणजे हे निर्विवाद सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80%-हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1/2 एकर ही शेती परवडत नाही। तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही। पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे। त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो।
1: नक्कीच। तर तुम्ही सांगत होता की अल्पभूधारक शेतकरी सगळ्यात याच्यामध्ये जास्त आहेत आणि याच्यामध्ये जोपर्यंत जसं तुम्ही सांगितलं की आकडे किंवा ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत, तर कृती महत्त्वाची आहे, रिझल्ट दिसणं हे खूप महत्त्वाचं आहे। सर, या सगळ्या आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं, काय संदेश द्याल? कारण ज्या शेतीवर आपण जगतो, जे शेतकरी आपल्याला जगवतात, ज्यांना आपण राजा म्हणतो, आणि त्यांच्यासाठी खूप मोठं काम तुम्ही करत आहात।
0: मी शेतकऱ्यांना संदेश देण्याचं धाडस अजिबात करणार नाही पूनमजी, पण मी एवढंच म्हणेन की शेतकरी ऍक्च्युली आपल्याला संदेश देत आहेत आणि कदाचित आपण शेतकऱ्यांचा संदेश हा ऐकला पाहिजे। शेतकरी निश्चित अडचणीत आहे पण तरी शेतकरी हा प्रचंड सक्षम आहे आणि शेतकऱ्यामुळेच आपण आज अन्न खाऊ शकतो। शेतकरी आपल्याला त्यांच्या कृतीतनं हे जे काही गेल्या 4-5-6 वर्षामध्ये गटशेती ही जी चळवळ वाढते आहे त्यातनं शेतकरी आपल्याला संदेश देत आहेत की आम्ही सक्षम आहोत, आम्ही चांगली शेती करू शकतो, आम्ही चांगला समाज घडवू शकतो। म्हणजे मी तुम्हाला विशेष सांगतो की जेवढं प्रेम, सौहार्द किंवा विनय तुम्हाला ग्रामीण महाराष्ट्रात दिसेल तो क्वचितच तुम्हाला शहरी महाराष्ट्रात दिसू शकतो। तर मला खूप म्हणजे श्रद्धा आहे आपल्या शेतकऱ्यांबद्दल की खूप हुशारही आहेत, अतिशय मेहनतीही आहेत आणि मला वाटतं आपण त्यांचा या गोष्टीबद्दल आदर केला पाहिजे। थोडा विषयाला सोडून पण धरून सुद्धा एक मला एक निरीक्षण करावं असं वाटतं आणि ते म्हणजे की अनेक शेतकरी निसर्ग आधारित शेती करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे विशेषतः आपला प्रयत्न गटशेतीमार्फत हाच असतो की कमीत कमी रसायनं वापरून, कमीत कमी फवारण्या करून आणि जमलं तर पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती व्हावी, जेणेकरून ग्राहकाला

0: अतिशय चांगल्या दर्जाचं आणि अतिशय हेल्दी आपल्याला खाणं मिळावं, त्याला आजच्या घडीला म्हणावा तसा तशी बाजारपेठ नाही आहे. आणि अनेक ठिकाणी आमचे शेतकरी हे फार्मर मार्केट ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करतात की पिकवतातही तेच आणि तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आणून ते माल विकतात सुद्धा. आणि ही प्रक्रिया आपण निश्चितच यंदाच्या फार्मर कपमध्ये वाढवणार आहोत. तर मला वाटतं जिथे जिथे आपल्याला संधी मिळते अशा फार्मर मार्केटमध्ये म्हणणं खरेदी करण्याची, मी म्हणतोय मोठ्या मॉलवरनं खरेदी करण्यापेक्षा आपण निश्चितच थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घेण्याचा आपण प्रयत्न करावा. एक तर संदेश जर म्हणावा तर हा एक मला वाटतं असू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते विकत घेताना भाव प्लीज करू नका. आपण जे काही विकत घेतो, मोबाईल घेतो, कपडे घेतो, बूट घेतो, तेव्हा आपण भाव करत नाही. पण आपण शेतकऱ्याबरोबर आपण भाव करायला खूप लगेच आपण तयार होतो. तर मला वाटतं आपण तो भाव करू नये, चांगल्या मालाचा आपण आदर करावा आणि जिथे शक्य आहे तिकडे थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घ्यावं.
1: अगदी खरंय सर. सर, खूप पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाचा हा संयुक्त उपक्रम जो तुमचा सुरू आहे त्याच्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. आज सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमातून म्हणजे हे आधुनिक तंत्रज्ञान किंवा महिला आणि युवा शेतकऱ्यांचा सहभाग किंवा हा जो महाराष्ट्राच्या शेतीचा एक रोडमॅप जो तुम्ही आम्हाला सांगितला त्यासाठी खरंच मी तुमचे मनापासून आभार मानतो.
0: मी तुम्हाला इकडे थांबवणार आहे तुम्ही आभार मानण्या अगोदर, कारण तुम्ही याचं श्रेय मला देतात हे श्रेय अजिबात माझं किंवा पाणी फाउंडेशनचं नाही आहे. हे मी म्हणेन की खऱ्या अर्थाने हे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या आग्रहाखातर आम्ही ही हिंमत केली की आपण हे अख्ख्या महाराष्ट्रात करू शकलो. आणि ही जी पार्टनरशिप आहे, एक प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप ज्याच्यामध्ये एक पैशाची घेवाणदेवाण नाही आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. पण ही पार्टनरशिप मनाची पार्टनरशिप आहे की ज्याच्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन शेती, माती, पाणी हे आपल्या महाराष्ट्राची कशी समृद्ध करता येईल, शेतकऱ्याला कसं समृद्ध करता येईल यासाठीची ही पार्टनरशिप आहे. आणि या पार्टनरशिपचं म्हणजे श्रेय मी महाराष्ट्र सरकारला देईन की आपल्याला या निमित्ताने एक चळवळ उभी करण्याची आपल्याला संधी मिळते आणि पूर्ण प्रयत्नाने आम्ही आणि ताकदीने आम्ही प्रयत्न करू जेणेकरून पुढच्या 2-3 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने आपण यात एक आमूलाग्र बदल घडू शकू.
1: नक्की सर, खरंच खूप खूप धन्यवाद सर. सर, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीची गरज, जलसंधारणाचे महत्व, गट शेतीचे दीर्घकालीन फायदे, ग्रामीण तरुणांचा सहभाग आणि महाराष्ट्राच्या शेतीच्या भविष्यासंदर्भात पाणी फाउंडेशनची दृष्टी याविषयी आपण अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं त्यासाठी आपले खरंच मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या या विशेष मालिकेतून आपण सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा सर्वांगीण आढावा घेतला. गटशेती, लोकसहभाग, जलसंधारण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांची सामूहिक शक्तीच्या बळावर महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम, समृद्ध आणि शाश्वत करण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. आजचा हा विशेष कार्यक्रम इथेच संपवूया. दिलखुलास कार्यक्रम ऐकल्याबद्दल आपल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:38 होत आहेत.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर. आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकता आपल्या मोबाईल फोनवर. त्यासाठी न्यूज ऑन इअर हे प्रसारभारतीचं मोबाईल ॲप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या आणि ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचे छानसे कार्यक्रम. आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आता दुपारी 12 वाजेपर्यंत असतं. त्यानंतर आकाशवाणी मुंबई आणि आकाशवाणी दिल्ली केंद्राचे कार्यक्रम आमच्या केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतात. श्रोतेहो आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भातील आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय तुम्ही आम्हाला लिहून कळवू शकता आमच्या पत्र उत्तराच्या कार्यक्रमात. त्यासाठी आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी केंद्र परभणी.

0: इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
3: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा। भावधारा या कार्यक्रमांतर्गत आज ऐका अरुंधती यांच्या सुरातील कार्यक्रमातील सुरुवातीचं गीत।

0: अरुंधती यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. गीतरचना वसंत बापटे यांची होती, संगीतकार होते यशवंत देव. आपण ऐकत आहात भावधारा या अंतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम. आता ऐका काही संदेश.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: भावधारा या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे का मंदार आपटे यांच्या स्वरातील.

मंदार आपटे यांच्या स्वरातील भावगीत आपण ऐकलं. गीतरचना कवयित्री सुनीता रजनीश मुलकलवार यांची होती. संगीतकार होते उदय अभिजित. आपण ऐकत आहात मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा या कार्यक्रमांतर्गत.

साधना सरगमानी सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. रचना होती कवयित्री सुनीता रजनीश मुक्कलवार यांची. संगीत होतं उदय अभिजित यांचं आणि श्रोते हो याबरोबरच भावधारा या अंतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8 वाजता आहेत. थोड्याच वेळात समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. त्याचबरोबर सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह 2 रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार तसंच दुहेरी अंशदान करार म्हणून ओळखला जाणारा सामाजिक सुरक्षा करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून ब्रिटनमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. याचा फायदा निर्यात वाढीला होणार असून उत्पादकांसाठी नव्या संधी निर्माण होतील आणि जागतिक मूल्य साखळीमध्ये भारताचा सहभाग अधिक दृढ होईल असं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितलं. हा करार भारत आणि ब्रिटन दरम्यानची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या आणि समृद्धी निर्माण करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचं प्रतिबिंब आहे. हा करार लागू होणं हा भारताच्या व्यापार प्रवासातील एक निर्णायक टप्पा असून त्यामुळे दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भविष्याभिमुख आर्थिक भागीदारी प्रस्थापित होईल असंही अग्रवाल म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये 2 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील सागरी सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय आंतर मंत्रालयीन आढावा बैठक घेतली. यावेळी भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी खलाशी प्रथम हा सर्वसमावेशक उपक्रम सुरू करण्याचं आणि सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले. प्रत्येक जहाजावर देखरेख ठेवण्याचे आणि या भागातील प्रत्येक बाधित भारतीय खलाशासाठी विशेष संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचे आदेशही त्यांनी दिले. होर्मुझ समुद्रधुनीमध्ये एमटी अल बाहिया आणि एमटी मोम्बासा या व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात आली. या 2 जहाजांवरील एकूण 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशी होते. एमटी अल बाहियावरील हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू

मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल ब्रुसेल्स इथं युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाविषयक उच्च प्रतिनिधी काजा कल्लास यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि तिथं शांतता स्थिरता पुन्हा स्थापन करण्याच्या गरजेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि मालदीवमधील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची पहिली फेरी यशस्वीरित्या पार पडली असून दोन्ही देशातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढीच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे. गेल्या आठवड्यात या वाटाघाटी दुरुस्त पद्धतीनं पार पडल्या. वाटाघाटींच्या अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत हा मालदीवचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. या प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमध्ये शाश्वत आर्थिक वाढीस हातभार लागेल आणि द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे असंही वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबाद इथं सुरू होणार असून भारत यजमान देश म्हणून त्याचं आयोजन करत आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. दोन दिवसांच्या या परिषदेत श्रम क्षेत्राचा अधिक विकास आणि सुरक्षितता वाढवणं, महिलांचा सहभाग वाढवून त्यांचं सक्षमीकरण करणं आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. याबाबत एक संयुक्त जाहीरनामा तयार करण्याबाबतही चर्चा होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये कौशल्य विकास, कामगार कल्याण, श्रमिक नीती आणि रोजगार क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवणं हा या परिषदेमागचा हेतू आहे. परदेश दौऱ्यावर असलेले भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल स्पेनचा दौरा आटोपून काल बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथं पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वतता या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून युरोपसोबतची भारतीय आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं केंद्रीय मंत्री गोयल एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. गोयल यांनी बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि रोजगार, अर्थव्यवस्था आणि कृषी मंत्री डेव्हिड क्लारिनवेल यांची भेट घेतली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन आणि दोन रशियन अंतराळवीरांचा गट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यशस्वीपणे पोहोचला आहे अशी माहिती नासा अंतराळ संस्थेनं दिली आहे. या गटाने काल भारतीय वेळेनुसार रात्री 8:17 रशियाच्या सोयूज MS-29 या अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली. प्रक्षेपणानंतर अवघ्या काही वेळातच हे अंतराळ यान कक्षेमध्ये पोहोचलं. सुमारे 3 तासांच्या कालावधीत आणि 2 प्रदक्षिणांच्या प्रवासानंतर हे यान ISS-च्या प्रिचाल मॉड्यूल्सशी स्वयंचलितपणे जोडलं गेलं. हे अंतराळवीर पुढील 8 महिने या अंतराळ स्थानकात राहणार असून या दरम्यान तिथल्या कक्षीय प्रयोगशाळेत विविध प्रयोग करणार आहेत. पाकिस्तानव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये अशांतता आणि अस्वस्थता कायम आहे. या प्रदेशातील रावलकोट इथल्या ईदगाह मैदानावर काल गणवेशातील शेकडो शालेय विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह आणि पालकांसह एकत्र आले होते. त्यांनी या व्याप्त प्रदेशात पाकिस्तानी लष्करानं केलेल्या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध केला तसंच शांततेचं प्रतीक म्हणून पांढरे झेंडे फडकावले. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी आम्हाला प्रसिद्धी द्यावी अशा आशयाचा मजकूर लिहिले फलक हाती घेऊन त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात घोषणाबाजी केली. ओडिशातील भगवान जगन्नाथ यांच्या उद्या होणाऱ्या जगप्रसिद्ध रथयात्रेसाठी पुरी शहर सज्ज झालं आहे. काल झालेल्या पवित्र नभ यौवन दर्शनानंतर या वार्षिक रथोत्सवासाठी धार्मिक विधी तसंच प्रशासकीय सुरक्षा व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या आहेत.
दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ओडिशाच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यामुळे उद्या होणाऱ्या

0: रथयात्रेच्या नियोजनात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पराभवाची मालिकाही खंडित केली आहे. बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ 48व्या षटकात 258 धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताकडून अक्षर पटेलनं 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 46व्या षटकात सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. आता उद्या कार्डिफ इथं दुसरा आणि रविवारी लॉर्ड्स मैदानावर तिसरा सामना होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या टेक्सास इथं काल झालेल्या पहिल्या उपांत सामन्यात स्पेननं फ्रान्स संघाला 2-0 हरवून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. आज रात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार असून त्यातील विजेत्या संघाबरोबर स्पेनच्या संघाची अंतिम फेरीमध्ये लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ब्रिटेन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह 2 रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीमध्ये धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित रूपक कौशल्याची कास प्रगतीची आस. लेखिका प्राध्यापिका सपना टाक. सादर करते अतुल साखरकर.
3: हातात हात घेऊन कौशल्य नवा शिकूया. देशाच्या प्रगतीसाठी आपण पुढे पाऊल ठेवूया. ज्ञान कर्म बुद्धीचा संगम इथे घडवूया. नवीन तंत्रज्ञानाचा हा दीप आपण उजळवूया.
4: आजच्या गतिमान जगात केवळ पदवी किंवा पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, करिअर मध्ये यश मिळवण्यासाठी आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी कौशल्यांची अत्यंत आवश्यकता असते. जागतिक युवा कौशल्य दिन तरुणांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार करण्याची आठवण करून देणारा जनजागृतीच्या कृतीचा दिवस आहे. तसेच कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यापासून तर मार्गदर्शकांशी संपर्क साधण्यापर्यंत हा दिवस कौशल्य विकासाचे पर्याय शोधण्याची आणि समाधानकारक करिअरच्या दिशेने मार्ग आखण्याची एक मौल्यवान संधी देतो. हा दिन जगभरातील तरुणांना रोजगार आणि शिक्षणामध्ये महत्त्वपूर्ण अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी तसेच तांत्रिक प्रगती, आर्थिक बदल, जागतिकीकरण यामुळे नवीन उद्योग आणि नोकरीच्या भूमिकांशी जुळवून घेण्यास सक्षम बनवण्यास आवश्यक ती कामगिरी पार पाडतो.
5: नमस्कार, मी नीता ओहड, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर. 15 जुलै जागतिक कौशल्य दिन हा दरवर्षी साजरा करण्यात येतो. 2014 संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे जगभरातील तरुणांच्या कौशल्यावर प्रकाश टाकण्यासाठी, तरुणाईला सशक्त करण्यासाठी, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, देशातील तरुणांमध्ये असलेली प्रतिभा ओळखून त्यांनी जास्तीत जास्त कौशल्य आत्मसात करणे हाच या दिनाचा

0: उद्देश जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने तरुणांना रोजगार, सन्मानजनक काम आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असलेली कौशल्य प्राप्त करून देणे, त्याचप्रमाणे तरुणांमधील कौशल्य ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे, विकसित युवा विकसित भारत हेच याचं धोरण आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालय, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहाने हा दिन साजरा करतो. त्याचप्रमाणे या दिवसाला आपण समुपदेशन, रोजगार मिळावा, जॉब फेअरच्या माध्यमातून युवा शक्तीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. 15 जुलै जागतिक कौशल्य दिनाच्या निमित्ताने सर्व युवकांना मी हा संदेश देऊ इच्छिते की युवकांनी आपल्यामधील क्षमता ओळखून कौशल्य विकसित करून आपले जीवन सक्षम बनवा आणि जास्तीत जास्त कौशल्य प्राप्त करून आपला जीवन मार्ग सुकर करा. धन्यवाद.
1: आजच्या युवकांना रोजगार क्षमता वाढवण्यासाठी कौशल्यांची गरज असते. त्या हेतूने दरवर्षी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने डिसेंबर 2014 मध्ये ठराव मंजूर करून जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला. आजच्या युवकांना सामायिक भविष्यासाठी कौशल्य आधारित शिक्षण आणि प्रशिक्षणाची केवळ माहिती असण्यापेक्षा त्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याचे कसब आत्मसात केल्यास करिअरमध्ये प्रगती करणे सोपे जाते. आपलं कौशल्य वाढवून वेगळेपण दाखवण्याची संधी मिळते. कौशल्य केवळ नोकरीसाठीच नव्हे तर चारित्र्य घडवण्यासाठी आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आवश्यक असतात.
2: त्या दृष्टीने आजच्या तरुण मनांना सक्षम करण्यासाठी विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि कौशल्य विकास उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाते, ज्यामध्ये तरुण वर्ग मौल्यवान ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य मिळवतात. यामुळे त्यांची रोजगार क्षमता, उद्योजकतेची क्षमता वाढते, तसंच भारताच्या आर्थिक विकासाला, सामाजिक विकासाला हातभार लागतो.
3: सर्वांना नमस्कार. मी हेमंत वाघमारे, विभागीय अधिकारी तथा केंद्र प्रमुख व राज्य समन्वयक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर विभाग. 15 जुलै हा दिवस विश्व कौशल्य युवा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील युवकांना रोजगार, उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक, व्यावसायिक आणि डिजिटल कौशल्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. आजचे युग हे स्पर्धेचे, तंत्रज्ञानाचे आणि नवकल्पनाचे आहे. केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही तर त्या ज्ञानाला कौशल्याची जोड देणे अत्यावश्यक आहे. कारण शिक्षण आपल्याला दिशा देते पण कौशल्य आपल्याला यश मिळवून देते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजच्या काळात या संदेशाला आणखी एक शब्द जोडण्याची गरज आहे. कौशल्य आत्मसात करा. शिक्षणाबरोबर कौशल्य विकसित केले तर युवक स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात आणि समाजात परिवर्तन घडवून आणू शकतात. आज प्रत्येक क्षेत्रात कौशल्याची गरज आहे पण जे कौशल्य आपण आत्मसात केले या कौशल्याबरोबरच उद्योजकतेची जोड दिली तर मला असं वाटतं की युवकांनी नोकरी शोधणारे न बनता नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनण्याचा संकल्प केला पाहिजे. स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना रोजगार देणे हेच खरे राष्ट्रनिर्माण आहे असं मला या ठिकाणी वाटतं. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD ही मागच्या 38 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतं आणि कौशल्याबरोबरच उद्योजकतेची वाट पकडली तर आपण स्वतःच चांगलं व्यवसाय निर्माण करू शकता. आज आपण बघतोय की डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, आज सर्व जग AI कडे बघताय. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान याकडे आपण बघतोय. उद्योजकता आणि स्टार्टअप याकडे मोठ्या प्रमाणात युवक युवतींची ओढ आहे. तो कृषी उद्योगावर आधारित अन्न प्रक्रिया उद्योग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, आरोग्य सेवा, संवाद कौशल्य, नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विकास अशा प्रकारचं आपण या ठिकाणी युवकांना एक उद्योजकीय समाज, उद्योजकीय युवक घडवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करू शकतोय. आपण सोशल मीडियावर वेळ घालण्यापेक्षा नवीन कौशल्य शिकण्यासाठी वेळ दिला तर भविष्य अधिक उज्ज्वल होईल. दररोज एक नवीन गोष्ट शिकण्याचा निर्धार करा. प्रत्येक कौशल्य तुमच्या आत्मविश्वासात भर घालते. मित्र, आज भारत

0: जगातील सर्वात तरुण देशापैकी एक आहे. आपल्या देशाची खरी ताकद म्हणजे आपले युवक. ही ताकद योग्य कौशल्य, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक परिश्रम यांच्या आधारावर विकसित झाली तर भारत जगात ज्ञान, उद्योजकता आणि उद्योग आणि नवकल्पकतेचे नेतृत्व निर्माण करू शकतं. आज आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पदवी तुम्हाला मुलाखतीपर्यंत पोहोचवते पण कौशल्य तुम्हाला यशाच्या शिखरावर नेते. चला या विश्व युवक कौशल्य दिनानिमित्त आपण सर्वजण हा संकल्प करूया, सतत नवीन कौशल्य शिकू, डिजिटल आणि तांत्रिक तंत्रज्ञान आत्मसात करू, स्वावलंबी आणि उद्योजक बनू, समाजाच्या विकासासाठी आपल्या कौशल्याचा उपयोग करू. विकसित भारत हा युवकांच्या निर्मितीत सक्रिय योगदान देऊ शकतो. त्यामुळेच कौशल्य हे सामर्थ्य, कौशल्य हाच आत्मविकास, कौशल्य हाच विकसित भारताचा पाया. या ठिकाणी मला आवर्जून म्हणावंसं वाटतं. कौशल्यवान युवक विकसित भारताची नवीन ओळख हीच या ठिकाणी होता येऊ शकतं आणि याकरता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD प्रामुख्याने पुढे येऊन युवक युवती महिलांना स्वयंरोजगाराकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या चळवळीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी सहकार्याने पुढे न्याल, जेणेकरून आपण आज फक्त नोकरी मागणारे नाही तर आपण नोकरी देणारे, निर्माण करणारे बनण्याची आज या ठिकाणी संकल्प करू शकतो. हाच एक युवकांना मला या ठिकाणी संदेश देण्यासाठी वाटला. थँक्यू व्हेरी मच.
1: कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता संचालनालय महाराष्ट्र शासन या माध्यमातून कौशल्य विकास स्वयंरोजगार औद्योगिक प्रशिक्षण संस्था मार्फत तांत्रिक शिक्षण मिळते. महास्वयंरोजगार या पोर्टल वरून वेळोवेळी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. तरुणांना उद्योगाभिमुख बनवण्यासाठी अल्प आणि दीर्घ मुदतीचा अभ्यासक्रम ITI मार्फत उपलब्ध आहे. त्याचबरोबर योग्य करिअर निवडीसाठी जिल्हा स्तरावर मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत. कौशल्य ही शिक्षण, प्रशिक्षण, अनुभव यातून तयार झालेलं कार्याचं यशस्वी बळ होय, ज्याचा वास्तविक जागतिक परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असतो.
2: नमस्कार, मी प्रदीप चेचरे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नागपूर. आजचा काळ केवळ पदवी किंवा प्रमाणपत्रांचा नाही तर कौशल्य, तंत्रज्ञान आणि स्वावलंबनाचा आहे. युवकांकडे ऊर्जा आहे, कल्पकता आहे आणि बदल घडवण्याची ताकद आहे, परंतु या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी कौशल्य विकास अत्यंत आवश्यक आहे. कौशल्य म्हणजे फक्त हाताने काम करण्याची क्षमता नाही तर विचार करण्याची पद्धत, समस्या सोडवण्याची ताकद, तंत्रज्ञानाचा उपयोग आणि स्वतःच्या कामाला बाजारपेठ देण्याची कला आहे. भारताची खरी ताकद गावांमध्ये, पारंपरिक कारागिरांमध्ये आणि श्रम करणाऱ्या हातांमध्ये आहे. पण आजच्या स्पर्धात्मक युगात हे पारंपरिक ज्ञान आधुनिक कौशल्य, डिझाईन, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग आणि AI सारख्या नव्या तंत्रज्ञानाशी जोडले गेले तरच युवकांसाठी मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. याच उद्देशाने भारत सरकारने PM विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पारंपरिक कारागीर आणि कौशल्य आधारित व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना ओळख, प्रशिक्षण, टूल किट, कर्ज सुविधा, डिजिटल व्यवहार प्रोत्साहन आणि मार्केटिंग सपोर्ट दिला जातो. या योजनेत लाभार्थ्यांना PM विश्वकर्मा प्रमाणपत्र व ID कार्डद्वारे औपचारिक ओळखही दिली जाते. युवकांनी या योजनेकडे फक्त सरकारी मदत म्हणून पाहू नये तर ती स्वतःचा व्यवसाय उभारण्याची सुरुवात म्हणून पाहावी. पारंपरिक व्यवसायांना आधुनिक रूप देणे, उत्पादनांची गुणवत्ता वाढवणे, पॅकेजिंग सुधारणे, डिजिटल पेमेंट स्वीकारणे, सोशल मीडियावर ब्रँड तयार करणे आणि AIच्या मदतीने ग्राहकांपर्यंत पोहोचणे ही आजच्या युवकांसाठी मोठी संधी आहे. PM विश्वकर्मा सोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जसे की प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्टार्टअप इंडिया इत्यादी योजना युवकांना प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन देतात. या योजनांचा योग्य लाभ घेतल्यास युवकांना स्थानिक पातळीवरच काम, व्यवसाय आणि उद्योगाच्या संधी मिळू शकतात. आज युवकांसाठी डिजिटल तंत्रज्ञान, शेती प्रक्रिया, हस्तकला, खादी व ग्रामोद्योग, सौर ऊर्जा, सेवा क्षेत्र आणि ई कॉमर्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहे. गरज आहे ती योग्य दिशा, सातत्य आणि शिकण्याची तयारी ठेवण्याची. आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांना एवढेच सांगू इच्छितो की तुमच्या हातात कौशल्य आहे, बुद्धीत कल्पना आहे आणि आज तंत्रज्ञानाची साथही आहे. पारंपरिक कलेला कमी लेखू नका, तीच तुमची ओळख, तुमची ताकद आणि तुमच्या भविष्याची संधी आहे. PM विश्वकर्मा सारख्या योजनांचा लाभ घ्या, AI सारखे नवे तंत्रज्ञान शिका आणि स्वतःला रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बना. धन्यवाद.
3: कौशल्य हे केवळ रोजगाराचे साधन नसून ते व्यक्तीच्या स्वप्नांना आकार देणारी शक्ती आहे. योग्य प्रशिक्षण, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अनेक युवकांनी

0: आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विविध व्यवसायाचे कौशल्य आत्मसात करून आज अनेक युवक देशातील नामांकित उद्योगांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. अशाच काही यशस्वी युवकांचे अनुभव आपण त्यांच्या शब्दातून ऐकूयात.
1: माझं नाव खुशी रजक आहे. मी एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या ट्रेड मधून गव्हर्नमेंट आयटीआय नागपूर इथून आयटीआय केलं आहे. आयटीआयने मला फक्त तांत्रिक ज्ञान दिलं नाही तर शिस्त, आत्मविश्वास आणि प्रत्येक परिस्थितीत टिकत राहण्याची सवयही दिली. आज स्किल बेस्ड युगात योग्य कौशल्य असतील तरी आपण कोणत्याही क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. फक्त पदवी नाही तर कौशल्य, मेहनत आणि जिद्द हे यशाचे खरे आधार आहेत. मी माझ्या जिद्दीवर आणि कौशल्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि स्वावलंबी बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जात आहे. जागतिक कौशल्य युवा दिनानिमित्त सर्व युवकांना हार्दिक शुभेच्छा. कौशल्य हेच यशाचा खरंच बळ आहे. नवीन कौशल्य आत्मसात करा, आत्मनिर्भर बना आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची वाट स्वतः तयार करा. धन्यवाद.
2: नमस्कार, माझं नाव चेतना जीवन पंधरे. मी नागपूरला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या ट्रेड मध्ये माझा आयटीआयचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि त्यामध्ये कम्प्युटरला कसं ऑपरेट करायचं, भाषण कौशल्य, संवाद कौशल्य, जीवन जगण्याचा मार्ग, प्रत्येक गोष्ट मला इतकी व्यवस्थित शिकवली. मी आज पुणे इथे नॅशनल डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये कार्यरत आहे. आज मी चांगल्या पदावर आणि चांगल्या पगारावर काम करत आहे. एका वर्षात खूप कमी कालावधीमध्ये मी खूप चांगला स्किल शिकून तिथपर्यंत पोहोचली. माझा एकच संदेश आहे आजच्या या दिनानिमित्त, स्किल शिकायला मिळत असेल शिकायला हरकत नाही, कारण ही आपल्याला उत्तम रोजगाराची संधी निर्माण करून देऊ शकते आणि कमीत कमी कालावधीमध्ये आपण चांगल्या पदावर कार्यरत राहू शकतो, आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो. आजच्या या दिनानिमित्त माझं एवढं सांगणं असेल. धन्यवाद.
3: नमस्कार, माझं नाव सौरभ राजेश पावडे. मी माझं एज्युकेशन हे गव्हर्नमेंट आयटीआय मध्ये मोटर व्हेकल या विषयामध्ये पूर्ण केलेलं आहे. आता मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये कार्यरत आहे ऍज अ फायर ऑफिसर म्हणून. तुम्ही विचार करत असेल की तुम्ही आयटीआय मोटर व्हेकलला आणि करताय जॉब फायरला, तर फायर म्हणजे आग नव्हे तर त्याच्यामध्ये दंकलकर्मीची गाड्या सुद्धा आल्या, त्यांचं मेंटेनन्स वगैरे हे तुम्ही शिकू शकता. म्हणजे तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट स्किल असेल तर तुम्ही भरपूर पुढे जाऊ शकता. आजच्या युवकांना फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की स्किल जे आहे तुम्ही नवीन डेव्हलप केली किंवा तुम्ही काही नवीन शिकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही भरपूर पुढे जाल. तुम्ही आपल्या जीवनामध्ये समोर जावे, आपलं स्किल समजावे आणि भविष्यामध्ये मोठं व्यक्ती व्हावे, हे माझी इच्छा आहे. धन्यवाद.
4: माझं नाव योगेश उत्तम भोंबे आहे. मी आयटीआय नागपूर येथून स्टेनोग्राफी केलेली आहे. आज मी ज्या ठिकाणी उभा आहे त्यामागे माझ्या आयटीआयचे खूप मोलाचे योगदान आहे. शिकवणीचा फायदा आम्हाला आजही आमच्या कामात मोठा बदल घडून आणत आहे. संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास आणि व्यावसायिक मूल्ये आत्मसात करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना एवढे सांगू इच्छितो, कौशल्याच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवा. एवढ्या शुभेच्छा मी आज कौशल्य दिनानिमित्त देऊ इच्छितो.
5: आजच्या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांच्या कार्याला, कृतीला, कर्तृत्वाला जागृत करून भविष्यातील वाटचालीत मार्गदर्शनाचा हा सर्व युवकांना संदेश दिला जातो. प्रत्येकच व्यक्ती जन्माला येताना एक काहीतरी कौशल्य घेऊन येतो. त्या कौशल्याला कृतीची जोड मिळाली तर वैचारिक बौद्धिक क्षमतेचा विकास होतो. याकरिता जिद्द, चिकाटी, निरंतरता अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता प्रत्येकच तरुणाने स्वतःला ओळखणे आणि योग्य कौशल्य विकसित करून स्वतःसोबत देशाचं उज्ज्वल भविष्य घडवून दाखवणं हे या दिनाचं महत्त्व आहे.
6: मी श्वेता सचिन कुलकर्णी, उपसंचालक संताजी जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर. मला नक्की सांगायला आवडेल की औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील क्राफ्टमन ट्रेनिंग स्कीम अंतर्गत पारंपरिक व्यवसाय अभ्यासक्रम चालतात. त्यात इलेक्ट्रिशियन, फिटर, एमएमबी सगळेच इलेक्ट्रिकल सेक्टर, मेकॅनिकल सेक्टर आणि ऑटोमोबाईल सेक्टर यासारख्या सगळ्या पारंपरिक व्यवसायासोबतच नवयुगीन अभ्यासक्रम जसं ड्रोन टेक्निशियन, इलेक्ट्रिक व्हेकल

युगलस्वर आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा, गीतरचना समीर यांची आहे, संगीतकार आहेत आनंद मिलिंद. तत्पूर्वी ऐका एक जाहिरात.

गुलाम या चित्रपटातील अलका याज्ञिकांनी कुमार सानू यांच्या युगलस्वरातील गीत आपण ऐकलं. समीर यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती जतीन ललित यांनी. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका गोपी किशन या चित्रपटातील.

अलका याज्ञिकांनी कुमार सानू यांच्या युगलस्वरातील गोपी किशन या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना समीर यांची होती, संगीतकार होते आनंद मिलिंद. आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका, घुंगट या चित्रपटातील.

हरिहरन यांच्या स्वरातील घोंगडे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना आनंदराज आनंद यांची होती. संगीतकार होते आनंदराज आनंद. आणि श्रोते हो, याबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर. त्याचबरोबर FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात

0: योजना।
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
0: प्रधानमंत्री पीक विमा योजना।
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
3: आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण। श्रोतेहो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भातील आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला लिहून कळवत जा आमच्या पत्रउत्तराच्या कार्यक्रमात। त्यासाठी आमचा पत्ता आहे द्वारा केंद्राधिकारी आकाशवाणी परभणी केंद्र परभणी।

0: अगं राधे, ऐकलंस का म्हणलं?
1: आता काय
0: काय म्हणजे झालेला बदल?
1: आता कशात?
0: अगं कशात म्हणजे आपला जो आवड बळी रजेची हा कार्यक्रम आहे का नाही, त्या कार्यक्रमामध्ये आता शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना पोच आणि त्यांच्याच आवडीची झक्कास गाणी आपण या एकाच कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: अगो म्हणजे काय, पत्रांना पोच देणारा कार्यक्रम आणि आपल्या आवडीची झक्कास आणि बहारदार गीता.

0: सणाचा आनंद आपण एकाच कार्यक्रमातून घेणार आहोत.
1: बराबर बराबर. आणि त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे आवड बळीराजाची.
0: तेव्हा मंडळी, हा झालेला बदल तुम्ही समजानी लक्षात घ्या बरं का.
1: तेव्हा जास्तीत जास्त संख्येने मंडळी आता आपल्याला पत्र पाठवायचं आहे आमच्या
0: आवड बळीराजाची या कार्यक्रमासाठी.
1: आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल दर गुरुवारी रात्री 7:30.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळीराजाची हा कार्यक्रम.
1: अगं राधे, ऐकलंस का म्हणलं?
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 9:35 होत आहे. थोड्याच वेळात राष्ट्रीय उर्दू कार्यक्रम आम्ही छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: दिनानिमित्त आज विशेष कार्यक्रम ऐकूयात. चला तर मग श्रोते हो ऐकूयात कविकुल गुरवे कालिदासाय नमः हा विशेष कार्यक्रम.
1: नमो नमः. मी वीणा मांडाखळीकर. दरवर्षी आषाढ शुद्ध प्रतिपदेला संस्कृत पंडित महाकवी कालिदास यांची जयंती साजरी केली जाते. यावर्षी 15 जुलैला कालिदास जयंती म्हणजेच कालिदास दिन आहे. विद्यार्थ्यांना महाकवी कालिदास यांच्या साहित्याची ओळख व्हावी, संस्कृतची गोडी लागावी आणि त्या योगे भारतीय सांस्कृतिक परंपरेचा अभिमान वाटावा यासाठी या दिवशी शाळा, महाविद्यालये, विविध संस्थांमध्ये संस्कृत श्लोक पठन, व्याख्याने, नाट्यवाचन, काव्यस्पर्धा इत्यादी साहित्यिक कार्यक्रम आयोजित केले जातात. कालिदास दिन आपल्याला केवळ या महान कवीचे स्मरण करून देत नाही, तर साहित्य प्रेम, संस्कृती प्रेम, निसर्ग प्रेम आणि उत्तम जीवन मूल्य जोपासण्याची प्रेरणाही देतो. चला तर मग मित्रांनो, आचार्य अविनाश गोहाड यांच्या उत्थान गुरुकुलम फाउंडेशन परभणी येथील बालकलाकारांच्या तोंडून महाकवी कालिदास दिनानिमित्त काही संवाद, गीते, भगवद्गीता, श्लोक असे संस्कृत भाषेतील साहित्य ऐकूया आणि त्याद्वारे या गिर्वाणवाणीचे जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प करूया. कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश स्तवनाने करणार आहोत. जय गणेश हे गीत आपल्यापुढे सादर करत आहे कुमारी श्रीनिधी कौसडीकर. गीत.
2: जय गणेश पाहि मम, जय गणेश रोक्षमम करिवदना हे रंब विंग्वर पाहिवं शिवतनय वितरमति विंगे अडोरक्ष बापूदकं सबर्पयापि गजवदन पाहिवं कुशभयै.

0: Xerox kebab. Къде да звука, къде поде хива ти пай, баб, хора да суха да жубата де и видя. Рок шабаб, чай гадеша, чай гадеша, чай гадеша, пай, баб, чай гадеша, чай гадеша, чай гадеша, рок шабаб, та не ладах.
1: छान श्रीनिधी, या गीतातून समजून येते की संस्कृत शिकत राहिले की उच्चार किती स्पष्ट होतात नाही. यानंतर कुमारी सान्वी गौंडगावकर कवी कुलगुरु कालिदासाला नमन करणारा श्लोक म्हणणार आहे. ये सान्वी,

0: भगवान सान्वी सुंदर व स्पष्ट उच्चारात या श्लोकातून तू कालिदासाच्या प्रतिभेला वंदन केलेस. यानंतर आपण घेऊन येतो आहोत एक सुभाषित. या सर्वांनाच माहीत असलेले अर्थात प्रसिद्ध असलेले एक सुभाषित ते म्हणते आहे तेजस्विनी चांदणे. या सुभाषितात ज्ञानाची महती काय आहे बघा. तसेच या श्लोकाचा मराठी अर्थ घेऊन येत आहे निमिष काळे.
1: नमो नमः. न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानम्.
2: याचा अर्थ असा की विद्येचे धन चोर चोरू शकत नाहीत. राजा हिरा होऊन घेऊ

0: होऊ शकत नाही, भावांमध्ये वाटल्या जात नाही आणि ते ओझही होत नाही, उलट जितके खर्च कराल तितके वाढते. म्हणून विद्याजन सर्वश्रेष्ठ आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद तेजस्विनी आणि निमिष. यानंतर एक छोटासा संवाद घेऊन येत आहेत अवनीश विश्रुप आणि पृथ्वी नील संधीकर ही दोन बालके.
2: नमो नमः.
3: नमस्ते मित्र. अद्य कः विशेषः दिवसः?
4: नमस्ते, अद्य कालिदास दिनम् अस्ति.
3: कालिदासः कः आसीत्?
4: कालिदासः महान् संस्कृतकविः आसीत्.
3: तस्य प्रसिद्धानि काव्यानि कानि?
4: अभिज्ञानशाकुन्तलं, मेघदूतं, रघुवंशं च तस्य प्रसिद्धानि काव्यानि सन्ति.
3: कालिदासस्य काव्येषु किं विशेषम्?
4: तस्य काव्येषु प्रकृतेः सौन्दर्य, प्रेम, संस्कारा च सुन्दररूपेण वर्णिताः सन्ति.
3: वयं कालिदासात् किं शिक्षामः?
4: वयं तस्मात् परिश्रमं, ज्ञानं, सृजनशीलतां च शिक्षामः.
2: महाकवि कालिदासाय नमः. धन्यवादः.
1: संस्कृत वाक्यातून किती सुंदर संवाद साधला या मुलांनी, नाही? धन्यवादः. यानंतर आमचा आणखी एक छोटा मित्र विमर्श जोशी भगवद्गीतेचा 15वा अध्याय मुखपाठ म्हणणार आहे. ऐका तर मग 15वा अध्याय भगवद्गीता.
5: नमो नमः.

0: नमस्तु।
1: धन्यवाद।
2: खूप छान विमर्श। यानंतर श्रीराम कुलकर्णी एक श्लोक म्हणतो आहे।
3: नमो नमः कालिदास नमाम्यं काव्यरत्न प्रदायकं संस्कृतस्य महाकविं वंदे ज्ञानप्रकाशकं। मी कवी कालिदासांना नमस्कार करतो। त्यांनी अमूल्य काव्यरत्न दिली। संस्कृत भाषेचे ते महान कवी असून ज्ञानाचा प्रकाश देणारे आहेत। धन्यवाद।

0: मी कवी कालिदासांना नमस्कार करतो. त्यांनी अमूल्य काव्यरत्न दिली. संस्कृत भाषेचे ते महान कवी असून ज्ञानाचा प्रकाश देणारे आहेत. धन्यवाद.
1: श्रीराम, नवीन काही शिकण्याची जिद्द या श्लोकाद्वारे तुझ्यात दिसत आहे. धन्यवाद श्रीराम. यानंतर कुमारी सिद्धी गौडगावकर आपल्यासमोर महाकवी कालिदास यांच्या जीवन कार्याबद्दल संस्कृतमधून माहिती सांगणार आहे. ये सिद्धी.
2: सर्वेषां नमो नमः. महाकवीः कालिदासः प्राचीनभारते अतीव लोकप्रियः संस्कृतभाषायाः सर्वश्रेष्ठः महाकविः नाटककारश्च आसीत्. तस्य उत्कृष्टसाहित्यकारणात् तस्मै कविकुलगुरु इति उपाधिः दत्ता अस्ति. आषाढमासस्य प्रथमः दिवसः महाकवे कालिदासप्रेमिणः नागपुरसमीपे रामटेके स्थिता कालिदासस्य स्मृतिस्थली भजन्ते. कालिदासेन मालविकाग्निमित्रं, शाकुन्तलं, विक्रमो वर्षीयं च इति त्रीणि नाटकानि, रघुवंशं, कुमारसम्भवं च इति द्वे महाकाव्ये, मेघदूतम् इति खण्डकाव्य तथा च ऋतुसंहारम् इति निसर्गवर्णपरं काव्यं रचितम् अस्ति. संस्कृतभाषायां महान् साहित्यकारः महाकवि कविकुलगुरुः कालिदासः तस्य साहित्यं च सहस्रवर्षेभ्यः सर्वान् प्रेरयति. महाकवे कालिदासस्य साहित्यस्य अध्ययनेन विना संस्कृतभाषा अभ्यासः पूर्णं भवन्तु न शक्नोति. संस्कृतभाषायां तेन भारतवर्षायाम् अतीव उच्चकोटिस्थिरय साहित्य प्रदत्तम् अस्ति. अस्मिन् कालिदासदिने अस्माकं सर्वेषां संस्कृतप्रेमिना बालमित्राणां पश्चात् महाकवे कालिदासस्य स्मृतये सादरं प्रणामः. धन्यवादः.
1: धन्यवाद सिद्धी. खूप छान. शेवटी कुमारी दुर्गा अंबुरे महाकवी कालिदासावर एक संस्कृत गीत सादर करते आहे. कालिदासो जने जने ग्रामे ग्रामे संस्कृतम. दुर्गा.
3: नमो नमः.

0: महाकवेः कालिदासस्य कृतयः अस्मान् सदैव सत्यं सौन्दर्यं संस्कार च प्रतिप्रेरयन्तु। एतेन शुभाशयेन मम वाणी विरमामि। धन्यवादः। आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना कालिदास दिनाच्या शुभेच्छा आणि धन्यवाद।
1: श्रोते हो, आताच आपण आचार्य अविनाश गोहाड यांच्या उत्थान गुरुकुलम फाउंडेशन येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला कविकुल गुरवे कालिदासय नमः हा विशेष कार्यक्रम ऐकलात। श्रोते हो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा मी वैशाली जोशी आपल्या कार्यक्रमातून निरोप घेते। नमस्कार। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते आचार्य अविनाश गोहाड यांचे उत्थान गुरुकुलम फाउंडेशन। विद्यार्थी मित्रांनो, आमच्या गुरुकुलममध्ये साहित्याची ओळख, संस्कृतीची गोडी, संस्कृत श्लोकपठन, व्याख्याने, नाट्यवाचन आणि काव्यस्पर्धा आयोजित केल्या जातात, तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा। संपर्क करा 97-67-08-13-53 या दूरध्वनी क्रमांकावर।
2: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात कवी कुलगुरुए कालिदासाय नमः या कार्यक्रमामध्ये सहभाग होता उत्थान गुरुकुलम फाउंडेशन येथील विद्यार्थी, तसेच दिवाकर मांडाखळीकर, वीणा मांडाखळीकर, कवी कुलगुरुए कालिदासाय नमः हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून। आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर, त्याचबरोबर FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। कार्यक्रमात यानंतर ऐकूयात एक हिंदी चित्रपट गीतरचना।

0: कृतं धन्यवादः।
1: खूप छान सादरीकरण दुर्गा आंबुरेने केले, धन्यवाद दुर्गा। महाकवी कालिदास यांच्या रचना आपल्याला सदैव सत्य, सौंदर्य आणि संस्कार यांची प्रेरणा देत राहो।

0: गुप्त या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सूर होता उदित नारायण आणि सुनिधी चौहान यांचा. गीतरचना आनंद बक्षी यांची होती. संगीत होतं विजू शाह यांचं. आणि श्रोते हो, याबरोबरच ह्या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. आता ऐकूयात काही संदेश.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रोते हो, मध्यम लहरी 229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. त्याचबरोबर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 10:30 वाजता आहेत. आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल ऐकणाऱ्या आमच्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. कार्यक्रमात आज ऐकूयात सुप्रसिद्ध संगीत धून. यामध्ये काही गाजलेले आणि नवाजलेले गीतं आणि त्यावर आधारित संगीत धून आपण ऐकणार आहात, ज्यालाच आपण इन्स्ट्रुमेंटल किंवा फिलर्स असं म्हणतो. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या मध्ये मध्ये थोड्या वेळासाठी आपण जे संगीत धून ऐकता, आजचा कार्यक्रम आधारित आहे अशाच प्रकारच्या काही लोकप्रिय संगीत धुनावर. तर कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूयात 1949 साली प्रदर्शित झालेला राज कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली राज कपूर नरगिस प्रेमनाथ यांच्या अभिनयाने नटलेला गीतकार हसरत जयपुरी आणि संगीतकार शंकर जयकिशन यांच्या संगीताने नटलेला लता मंगेशकर यांच्या स्वराने नटलेलं हे गीत ऐकण्यापूर्वी आपण ऐकूयात या गीताची धून.

श्रोते हो, या बरसात या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील आता ऐकूयात ओरिजिनल साउंड ट्रॅक।

श्रोतेहो, बरसात या चित्रपटानंतर 1956 साली आलेला देवानंद आणि वहिदा रेहमान यांच्या अभिनयाने नटलेला CID हा चित्रपट आणि या चित्रपटातील देखील एक धून अशीच सर्वत्र लोकप्रिय झालेली आहे, ती आज देखील आपण ऐकतो आणि गुणगुणतो देखील. तर ऐकूयात CID चित्रपटातील हे छानसी संकेत धून आणि त्यानंतर ऐकूयात ओरिजिनल साऊंड ट्रॅक.

श्रोतेहो शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्या स्वराने नटलेलं हे गीत आज देखील सर्वत्र गायलं जातं, ऐकलं जातं. त्यानंतर आलेला 1966 सालचा तिसरी कसम या चित्रपटातील देखील एक गीत असंच लोकप्रिय आणि ज्या गीताची संकेत धून अतिशय लोकप्रिय आहे. आपण अगोदर संकेत धून ऐकूयात आणि नंतर या चित्रपटातील ओरिजिनल साऊंड ट्रॅक ऐकूयात.

आशा भोसले यांच्या स्वराने नटलेला शैलेंद्र यांची गीतरचना, संगीतकार होते शंकर जयकिशन. श्रोते हो, आज आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात काही सुप्रसिद्ध संगीत धून, ज्याला आपण इन्स्ट्रुमेंटल किंवा फिलर्स असं म्हणतो, जे की कार्यक्रमाच्या मध्ये मध्ये प्रसारित केले जातात. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात 1973 साली आलेला ए भीमसिंग यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला धर्मेंद्र मुमताज, फरीदा जलाल, मदनपुरी, ओम प्रकाश आणि प्रेमनाथ यांच्या अभिनयाने नटलेला आशा भोसले यांचा स्वर, आनंद बक्षी यांची गीतरचना आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत असलेला लोफर हा चित्रपट. या चित्रपटातील या गीताची आपण सुरुवातीला संकेत धून ऐकूयात आणि नंतर या चित्रपटातील गीत ऐकूयात.

श्रोतेहो, लोफर या चित्रपटानंतर आपण वळूयात 1991 साली प्रदर्शित झालेला राजीव राय यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला सनी देओल, दिव्या भारती, चंकी पांडे, सोनम, राजा मुराद, गुलशन कुमार, अमरीश पुरी अशा मल्टीस्टारर अभिनेत्यांच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट त्या काळामध्ये अतिशय सुपरहिट झाला होता आणि त्या चित्रपटातील हे गीत जे आता आपण ऐकणार आहात ते देखील अतिशय लोकप्रिय झालं होतं. साधना सरगम यांचा स्वर, आनंद बक्षी यांची गीतरचना आणि विजू शाह यांचं संगीत. आपण या गीताचं सुरुवातीला संकेत धुन ऐकूयात आणि नंतर याचा ओरिजिनल किंवा मूळ ट्रॅक ऐकूयात.

साधना सरगम यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीतकार होते विजू शहा. आणि श्रोतेहो, विश्वात्मा या 1991 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील गीताबरोबरच आता वेळ आली आहे आपला सर्वांचा निरोप घेण्याची. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात काही लोकप्रिय संगीत धून अर्थात इन्स्ट्रुमेंटल किंवा फिलर्स जे आपण कार्यक्रमामध्ये नेहमी ऐकता त्यावर आधारित आजचा आपण हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय तुम्ही आम्हाला लिहून कळू शकता आमच्या पत्र उत्तराच्या कार्यक्रमात. तेव्हा आता निरोप द्या, तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. आता ऐका काही संदेश.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिका आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिका आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14400.

0: 47.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी परभणी केंद्रावरून मध्यम लहरी 229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर. त्याचबरोबर श्रोते हो FM बँड 102 मेगा हर्ट्सवर. आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात आपल्या रेडिओ संचावर. त्याचबरोबर न्यूज ऑन इयर हे मोबाईल ॲप आपल्या मोबाईल फोनवर डाउनलोड करून घ्या आणि ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं छानसं प्रसारण. सकाळचे 11:05 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत हॅलो आकाशवाणी हा श्रोत्यांच्या फोन फरमाईशवर आधारित हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम. दूरध्वनीवरून श्रोत्यांशी संवाद साधला आहे स्नेहल पुराणिक यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. तर ऐकूयात सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम हॅलो आकाशवाणी.

0: श्रोते हो, आजच्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमासाठी गीतं आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत भास्कर थोरात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. आणि श्रोते हो, या कार्यक्रमाचं प्रायोजकत्व देखील आपण देऊ शकता. श्रोते हो, यासाठी आमचा पत्ता आहे आकाशवाणी परभणी सुपर मार्केट. तेव्हा ऐकूया श्रोते हो तुम्हा सगळ्यांच्या आवडीचा कार्यक्रम हॅलो आकाशवाणी. घेऊया पहिला फोन. हॅलो.
1: हा हॅलो.
0: हॅलो, आकाशवाणीमध्ये स्वागत आहे आपलं. कोण बोलताय आपण ताई?
1: मी राधा सावळीकर बोलते.
0: अच्छा, कुठून बोलता आहात?
1: संभाजीनगरवरून.
0: बर, असंख्य श्रोते तुमचे विचार ऐकतायत, म्हणजे ऐकायला त्यांना उत्सुक आहे. महिला श्रोत्यांना देखील ऐकायचं आहे. काय बरं, तुमचा छंद काय आहे, काय करायला आवडतं तुम्हाला?
1: मला झाडं लावायला आवडतात, वाचायला आवडतं.
0: अच्छा,
1: फिरायला आवडतं.
0: वा वा वा. आणि तुम्ही आता म्हणालात फिरायला आवडतं, तर असं कुठल्या ठिकाणी जास्त जायला आवडतं? म्हणजे निसर्गरम्य ठिकाणं पाहायला आवडतात की धार्मिक ठिकाणं पण भरपूर आहेत?
1: निसर्गरम्य ठिकाणं आवडतातच बघायला, पण जुने मंदिर असे जुने जे ठिकाणं असतात ऐतिहासिक, अशा ठिकाणी पण जायला आवडतं.
0: खरंच आहे. आणि आपण आता सहल आहे, ट्रीप आहे आपण काढतो, त्यावेळेस मग आपल्याला कुटुंबासोबत जायला आवडतं का काही काही काही ठिकाणी आपल्या मैत्रिणींसोबत जायला आवडतं?
1: कुटुंबासोबत जायला आवडतच, प्रश्नच नाही. पण मित्रमैत्रिणी असले की तर वेगळी मजा येते.
0: म्हणजे मैत्रिणीसोबतचा आनंद वेगळाच असतो, नाही का?
1: हा, मैत्रिणीसोबतचा आनंद वेगळा असतो, तिथे आपण सगळं विसरून जातो.
0: खरंच आहे. वा, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. बरं, काय तुमचे म्हणजे मुलं मुली काय आहे तुम्हाला?
1: मला दोन मुली आहेत.
0: बरं, आणि दोघी पण आता शिक्षण घेत आहेत की काही जॉब करतायत?
1: हा, मोठी मुलगी माझी जॉबला आहे आणि लहान शिकत आहे.
0: बरं बरं बरं. दोन मुली आहेत तुम्हाला. आणि असं कधी मनात आलं का ताई की मला दोन मुली आहेत आणि मुलगा हवा होता, किंवा असं कधी विचार येतो डोक्यात?
1: नाही नाही नाही नाही नाही, कधीच नाही, कधीच नाही, बिलकुल नाही. मुली अगदी मुलांप्रमाणे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतात आणि दोन्ही मुली छान मुलासारख्याच, म्हणजे मुलगा मुलगी हा भेदच नाही, हा विचारच नाही आहे.
0: खरंच आहे. म्हणजे आई बाबांना काय हवं नको याची पूर्ण जबाबदारी अगदी मुलींनी घेतलेली आहे.

0: वा वा वा, खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि आज आपण बघतोय की मुलगा मुलगी एक समान आहे आणि प्रत्येकजण तसंच त्याच जबाबदारीने आपल्या आईवडिलांची काळजी घेत आहेत आणि स्वतः देखील आपल्या पायावर अगदी खंबीर उभे आहेत की नाही. वा, छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून. तर आजच्या हॅलो आकाशवाणीमध्ये कुठलं गाणं ऐकायला आवडेल तुम्हाला?
1: मला आशा भोसलेंच्या आवाजातलं कुठलंही गाणं आवडेल.
0: चालेल, तर एक सुमधुर असं आशा भोसले यांनी गायलेलं गीत तुम्हाला ऐकवते. आणि तुम्ही फोन केलात, खूप छान तुमच्या मुलींविषयी, तुमच्या छंदांविषयी बोललात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: नमस्कार.

0: अनुराधा पैठणकर बोलते. मी परभणीतूनच बोलत आहे.
1: वा वा अनुराधाताई, मला वाटतं तुमचा
0: आणि
1: पहिलाच फोन आहे का?
0: हो, माझा हा पहिलाच फोन आहे. मी
1: तर
0: नेहमीच आकाशवाणी आमच्याकडे दिवस रात्र चालूच असतं.
1: बरं, वा.
0: आम्ही सकाळी भक्तिगीतांपासून सुरू असतं आमचा कार्यक्रम, आणि दुपारी छान सखी प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये पण आम्ही असतो.
1: बरं
0: नेहमी
1: बरं.
0: सगळे गाणे ऐकतो आम्ही.
1: तर तुमचा पहिला फोन आहे, तुमचं खूप स्वागत आहे आकाशवाणी परिवारामध्ये. आणि मला तुमच्या छंदाविषयी जाणून घ्यायला आवडेल ताई. आपल्याला कुठले छंद आहेत बरं?
0: छंद म्हणून असं नाही, परंतु झाड लावणे, सुंदर वेली रोप यांची आवड आहे, आणि संगीताची पण आवड आहे. म्हणजे संगीताची आवड आहे म्हणजे मी शिकलेली आहे संगीत.
1: वा वा,
0: हां,
1: खरंच आहे.
0: संगीतासारखं समृद्ध करणारं जगात काहीच नाही आहे.
1: अगदी खरं आहे. म्हणजे त्यासाठी आपण म्हणजे फावल्या वेळात म्हणा किंवा ज्यावेळेस एकटे असतो आपण, म्हणजे एकटेपणा बिलकुल जाणवत नाही आहे संगीतामुळे.
0: आपण चार माणसामध्ये असो किंवा आपण कुठेही असो जगाच्या पाठीवर, संगीत हे काय

0: म्हणजे मी शिकलेली आहे संगीत.
1: वा वा,
0: हा,
1: खरंच
0: संगीतासारखं समृद्ध करणारं जगात काहीच नाहीये.
1: अगदी खरं आहे. म्हणजे त्यासाठी आपण म्हणजे फावल्या वेळात म्हणा किंवा ज्यावेळेस एकटे असतो आपण, म्हणजे एकटेपणा बिलकुल जाणवत नाही या संगीतामुळे.
0: आपण चार माणसामध्ये असो किंवा आपण कुठेही असो जगाच्या पाठीवर, संगीत हे कायम आनंददायीच आहे. ते
1: खरंच
0: जीवनाला खूप समृद्ध करतं.
1: मला वाटते सुखी जीवन जगण्याचं एक ते रहस्य म्हणायला
0: अतिशय
1: हरकत नाही.
0: अतिशय सुंदर.
1: आणि कुठल्या प्रकारची जास्त, म्हणजे कुठल्या प्रकारची म्हणल्यापेक्षा कुठले गायक गायिका असं काही विशेष गायिका?
0: दोन्ही दोन्ही शास्त्रीय संगीत सुद्धा आणि लाईट म्युझिक, भक्तिगीत, भावगीत, सगळे गीत प्रकार, जे गीत प्रकार आहेत सगळे,
1: सगळेच
0: जसे
1: ऐकले.
0: आपल्या ओव्या आहेत किंवा आपलं भारूड आहे, असे अनेक प्रकार, जे गीत प्रकार आहेत सगळे ते, कुठलंही गीत प्रकार
1: मला वाटतं प्रत्येक गीत प्रकारांची एक वेगळीच खासियत असते, नाही का?
0: वेगळीच खासियत असते. लोकसंगीत हे लोकसंगीतापासूनच सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. अतिशय सुंदर आहे सगळं संगीतच, निसर्गातच संगीत असल्यामुळे संगीत हा फक्त अनुभवण्याचा विषय आहे. तुम्हाला समजो अगर न समजो तो अनुभव त्याचा कसा येतो त्याच्यावर तुम्ही आनंदी होऊ शकता.
1: वा, खूप छान आहे. तुमचे विचार ऐकून पण खूप छान वाटलं. आणि आता आपला हा जो कार्यक्रम आहे तो हॅलो आकाशवाणी म्हणजे संगीतावरच आधारित आहे, तर कुठलं छानसं सुमधुर गीत तुम्हाला ऐकायला आवडेल बरं?
0: लता मंगेशकरांचं कुठलंही सुंदर गीत.

0: हॅलो, आकाशवाणीमध्ये स्वागत आहे ताई आपलं.
1: धन्यवाद.
0: कोण बोलत आहे?
1: मीरा अनिल बल्ला,
0: अच्छा, कुठून बोलता आहात आपण?
1: आमाई नगर परभणी.
0: बर बर. तर मीराताई, हॅलो, आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये तुमचा फोन लागलेला आहे. तर ताई, तुमच्या छंदाविषयी म्हणा किंवा तुम्हाला कुठे जायला आवडतं, आवड नेमकी काय आहे बरं?
1: मला म्हणजे असं तीर्थयात्रा वगैरे देवस्थानं पाहायला खूप आवडतात,
0: बरं.
1: आणि घरातलं काम पण मी करते सगळं.
0: अच्छा, बरं बरं. आणि ते यात्रा करायला तुम्हाला आवडते असं तुम्ही म्हणालात, तर आजवर कुठे कुठे जाऊन आलात बरं, आणि तिथला काय अनुभव आहे?
1: आम्ही तिरुपतीच्या सेवेला गेलतो, पुन्हा त्यानंतर पायी पंढरपूरला गेलतो
0: बरं.
1: वारी.
0: वा
1: तर
0: वा,
1: वारीमध्ये खूप म्हणजे असं एवढा अनुभव आला की आपल्याला जेव्हा जे पाहिजे ते सगळं भेटतंय बरं का.
0: अच्छा.
1: आणि तिरुपतीच्या याच्यातही म्हणजे आम्ही बालाजीच्या सेवेत गेलो त्यावेळेसही आम्हाला म्हणजे सुप्रभातमचं आमची मनात खूप इच्छा होती, पण म्हणजे मला वाटलं भेटतंय की नाही, की 7व्या दिवशी आम्हाला ते बरोबर भेटलं सेवा.
0: मनातून वाटत असेल की मला ही गोष्ट मिळावी, तर ती गोष्ट नक्कीच आपल्याला मिळते, नाही का?
1: हो.
0: आणि वारीच्या संदर्भात पण मला थोडं ताई तुमच्याशी बोलायला आवडेल की वारी ज्यावेळेस ही सुरू होती, यामध्ये तुम्हाला काय कसे कसे अनुभव आलेत बरं?
1: आम्ही गेलतो त्यावेळेस कसं खूप ऊन होतं बरं का, ऊन असल्यामुळे मग प्रत्येक ठिकाणी असं थांबायचं, तिथं इतकं एवढं ऊन होतं की जेवायच्या वेळेस सुद्धा आम्हाला म्हणजे असं पूर्ण रोड गरम, वरतून ऊन लागतंय, जेवायची भाजी आणि पोळी पण गरम असं हे. तरी पण माऊली सांभाळून नेतात, कारण की दररोज म्हणजे नवीन उत्साह असतो माणसाच्या अंगात
0: हो ना,
1: प्रत्येक वारकऱ्याच्या.
0: हो खरंच आहे.
1: माऊली प्रत्येक ठिकाणी भेटतात आपल्याला, कारण की झोपायचं कुठेही आंघोळी कुठेही करायची तिथं आपल्याला असं वाटत नाही की बाथरूम असावा किंवा आपल्या झोपायला गादीच पाहिजे असं काहीच वाटत नाही एकदा वारीत गेल्यानंतर. नाही जिथं तिथं म्हणजे असं खायचं वाटप असतंय, पण आपल्याला चालण्यामुळे कसं आपण कमी खातो ना, काहीच नाही असं काम नाही, फक्त एक पाण्याची बॉटल.
0: आणि कुठून कुठपर्यंत वारी केली आपण?
1: आळंदी ते पंढरपूर 18 दिवस चालावं लागतं, 2-3 दिवस मग तिथंच आहे.
0: नामस्मरणामध्ये हा तुमचा सोहळा पार झाला आणि खूप छान त्यात तुम्हाला अनुभव पण आलेत असं तुम्ही म्हणालात. खूप छान वाटलं ताई बोलून. तर अच्छा, हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमासाठी गीत तुम्हाला कुठलं ऐकायला आवडेल बरं?
1: बोल राधा बोल.

0: बोल राधा बोल संगम होगा के नहीं, अरे बोल राधा बोल संगम होगा के नहीं।
1: नहीं नहीं नहीं।
2: हेलो
3: हेलो
2: हेलो, आकाशवाणी या कार्यक्रमात स्वागत आहे आपलं। कोण बोलतोय?
3: श्रीरंग देशमुख बोलतोय मी, मुच्छडून बोलतोय।
2: काय म्हणते, सध्या पाऊस थोडा कमी आहे,
3: शेती व्यवसाय सध्या अडचण येते, भरपूर अडचण येते, पण आशा आहे की येईल।
2: हो, आशावादी असावं माणसाने, खरंच आहे।
3: शेतकरी आशा नाही सोडत,
2: खरंच आहे,
3: माणूसच कारण होते। आता हा वृक्ष तोड आहे की नाही,
2: हो
3: हेच कारण, मूळ कारण वृक्ष तोडच आहे। जे जे ऋतुमान बदललेत, म्हणजे उन्हाळी वातावरण झालंय आता,
2: खरंच आहे। आणि कुठलं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल?
3: पण त्यात किशोर कुमार।

0: हॅलो
1: हॅलो,
0: हॅलो, आकाशवाणीमध्ये स्वागत आहे आपलं ताई.
1: शालिनी निलेश सेवलकर,
0: अच्छा शालिनी ताई, आपण कुठून बोलता आहात बरं? आपल्याला
1: सिंचनगर परभणी.
0: काय छंद आहेत बरं?
1: मी एक प्री स्कूल टीचर आहे. मुलांना शिकवण्यासाठी मला खूप आवडतं.
0: बरं बरं.
1: लहान मुलं एक तर खूप निरागस आणि खूप गोड असतात, आणि जसं आपण घडू तसं ते मूल घडतं.
0: खरंच
1: जसं
0: आहे.
1: आईला बघतं तसं टीचरला पण बघते. म्हणजे टीचरचं जास्त ऐकतं आईपेक्षा. एक किस्त वगैरे आपण लावू शकतो, ते पण खूप प्रेमाने.
0: हे तुमचं जे वाक्य होतं ते अगदी बरोबर आहे की शिस्त लावायला हवी, फक्त ती प्रेमाने लावायला हवी.
1: प्रेमाने, हा,
0: ओके,
1: कारण मारून वगैरे त्यांचं ते वयच नाहीये ना.
0: खरंच
1: त्यांना
0: आहे.
1: आपण शाळेत येण्याची म्हणजे प्रेमानं आनंदाने गोडी लावली तर तो रोज मुलगा शाळेत येईल ना, न रडता वगैरे. कृतीद्वारे शिकवलं तर लवकर शिकतात मुलं.
0: हा. तुमच्या शाळेमध्ये हा उपक्रम नक्की असेल, नाही का?
1: हो, नक्की आहे.
0: वा,
1: घरी माझी जॉईंट फॅमिली आहे. सासूबाई आहेत, मिस्टर आहे, दोन मुलं आहेत, जाऊ दीर आणि त्यांची दोन मुले. पूर्ण जॉईंट फॅमिली आहे.
0: वा वा वा.
1: जे आमचे चार मुलं आहेत तेच असं एकत्र राहून शिकतात. त्याच्यातूनच असं म्हणजे आनंद प्रेम अजून आमच्या घरात दिसते.
0: खरंच आहे. आणि आजकाल एकत्र कुटुंब थोडंसं कमी होताना दिसतंय आपल्याला,
1: हा,
0: तर काय फायदे आहेत बरं एकत्र कुटुंबाचे, तुम्हाला काय वाटतं?
1: एकत्र कुटुंबाचे खूप फायदे. एक तर मोठ्यांचा आदर मुलांना न शिकवता शिकला जातो, की
0: खरंय.
1: कसं बोलायचं आजीशी किंवा आपले काका काकू इतरांशी कसं वागायचं, शेअरिंग परत घरामध्ये शिकतात मुलं. खूप फायदे आहेत.
0: खरंच आहे.
1: आणि
0: आणि
1: आजी आजोबांचं प्रेम मुलांना एकत्र कुटुंबानच भेटतं. आजकाल कसं नोकरीच्या उद्देशानं दोन मम्मी पप्पा आणि मुलं बाहेर गावी 2-4 दिवसासाठी जाणार, आणि हे म्हणजे कंटिन्यू मुलं आजी आजोबाचं एक वेगळी शिस्त असते जी मुलांना लागते. घरच्या सपोर्ट मुळे मी बाहेर आज पडले नाही तर येऊ शकले नसते.
0: अगदी खरं आहे, एकत्र
1: हा,
0: कुटुंबाचे खूप फायदे आहेत, नाही का?
1: खूप फायदे, खूप.
0: वा.
1: हो,
0: तर आजच्या आपल्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये तुम्हाला गाणं कुठलं ऐकायला आवडेल बरं?
1: पणामधलं आवडते.

0: हॅलो.
1: हॅलो, आकाशवाणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलतंय?
0: मी राघव मुकुंद कुलकर्णी बोलतोय, परभणी येथून.
1: अच्छा राघव, काय
0: यस,
1: आवडतं बरं तुला?
0: मला गाणं ऐकायला आवडतं. खास करून किशोर कुमार यांचे गाणे मी खूप ऐकतो जेव्हा माझा मूड खराब असेल किंवा अभ्यासात लक्ष लागत नसेल तेव्हा. सध्या मॅडम मी इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग शिकतोय VIT पुणेमध्ये.
1: बरं बरं.
0: माझं फर्स्ट इयर संपलं, त्यामुळे मी आता सुट्ट्यांकरिता घरी आले सर.
1: बरं बरं.
0: हो,
1: पुढे काय करायचं ठरवलंय? म्हणजे आता इंजिनिअरिंग अगदी 2-3 वर्षात मला वाटतं तुझं पूर्ण होईल.
0: एखाद्या वर्षी जॉब करून तिथल्या कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर एखाद्या मी एमटेक साठी दुसऱ्या कॉलेजेसमध्ये IIT वगैरे साठी गेटचं प्रिपरेशन सुद्धा करेल.
1: बरं बरं. कसं आहे बरं कॉलेजमधलं वातावरण, तिथले तुझे मित्र जे झालेले आहेत?
0: हो, प्रत्येक वेगवेगळ्या राज्यातून सुद्धा खूप मुले आहेत. आमच्या विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये अब्रॉडची मुले देखील शिकायला येतात.
1: बरं.
0: वातावरण एकंदरीत खूप छान आहे कारण कॉलेज पुण्यामध्ये आणि एकंदरीत सगळं व्यवस्थित.
1: तर
0: हो,
1: मित्र कशा प्रकारचे आहेत बरं तुझे?
0: मित्र पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्हाला पाहिजे तशा प्रकारचे मित्र भेटतील. प्रत्येकांमध्ये काही चांगले गुण वाईट गुण असतात. आपण प्रत्येकाकडून चांगलं तेवढं घ्यायचं, वाईट तेवढं सोडून द्यायचं. प्रत्येक प्रकारचे मित्र करणं तुझ्यासाठी गरजेचं आहे कारण कोण कधी कामाला येईल, कोण कोणाची गरज आपल्याला कधी लागेल. त्यामुळे आपण आपल्या रूल्सला फॉलो करत राहायचं, आपल्याला जसं वाटतं तसं चांगलं राहायचं. प्रत्येकात चांगले वाईट गुण असतात.
1: खरंच आहे.
0: माझे एक सुभाषित सांगू शकतो का मी? माझे आजोबा मला म्हणायचे, आमंत्रमक्षरण नास्ती नास्ति मूलम औषधम, अयोग्य पुरुषो नास्ती योजकच तत्र दुर्लभ. त्याचा अर्थ कसा आहे की कोणतंही अक्षर असं नाहीये ज्यात ज्ञान लपलेलं नाहीये. नास्ती मूलम औषधम म्हणजे असं कोणतं झाडाचं मूळ नाही ज्यात औषध नाही. तसंच कोणता माणूसही चूक किंवा चांगला नसतो, त्याच्या अवतीभोवतीचे लोक त्यांचं परसेप्शन, त्यांचा दृष्टिकोन त्या व्यक्तीकडचा ठरवतो तो माणूस चांगला आहे किंवा वाईट.
1: वा वा वा. खरंच इतक्या लहान वयामध्ये इतके छान विचार आणि आजोबांनी सांगितलेले विचार, म्हणजे तू त्यावेळेस तर बराच लहान असशील, ते अजूनही तुझ्या स्मरणात आहे आणि तो खूप चांगले विचार. वा वा वा वा. खूप छान वाटलं राघव बोलून तुझ्याशी आणि
0: धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं.
1: आणि तुझे विचार आवडले मला की मित्र आपल्याला पाहिजे तसं त्यांच्याकडनं चांगले गुण आपण घेत राहावे. हा तुझा जो गुण आहे हा मला खरंच खूप आवडला आणि अशा तू विचाराने जर पुढे जात राहिल्या ना तर नक्की तुला यश हे मिळेल आणि एक चांगला व्यक्ती तू होशील यात अजिबात शंका नाही. आणि तुझ्या आईवडिलांना देखील तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कारण तुझे विचार इतके चांगले आहेत. वा, छान वाटलं राघव. तर आजच्या हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात तुला कुठलं चित्रपटातलं गीत ऐकायला आवडेल?
0: मला इंतहा हो गई इंतजार की किशोर कुमार आणि आशा भोसलेंचं गाणं आहे. उलट अमिताभ बच्चन आहेत. मला चित्रपटाचं नाव सध्या लक्षात येत नाही पण ते गाणं माझ्या आवडतीचं आहे. ते तुम्ही एकदा लावू शकता का?
1: नक्कीच नक्कीच. तर हे सुमधुर असं गीत तुझ्या आवडीचं आणि गीतही खूप छान सांगितलंस तू तुझ्या करिअरमध्ये. तुझं जे आता उंच उंच भरारी घेतो आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझे विचार खूप चांगले आहे,
0: धन्यवाद.
1: याला जोपास.
0: धन्यवाद.
1: आणि ऐक तुझ्या आवडीचं सुमधुर असं हे गीत. धन्यवाद.
0: थँक्यू.

0: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. कोण बोलतंय?
1: मी विद्या गोसावी बोलते मॅडम. मी
0: अच्छा,
1: परभणीची आहे
0: हा हा
1: पण सध्या मी वारीला आलो आहोत. वारीचा आनंद घेत आहोत.
0: वा वा वा वा
1: हो, सगळे एक भेदभाव विसरून रस्त्याने छान चालत आहेत. नामाचा जयघोष होत आहे. पांडुरंगाच्या नाथांच्या पालखीच्या मागे जात आहोत.
0: वा वा, काय सुंदर अनुभव असेल, काय सुंदर वातावरण असेल. तुमच्या त्या सांगण्यावरूनच मला जाणवायला लागलं की किती सुंदर वातावरण तुमच्या तिथलं असेल. बरं.
1: हो, सगळा डोंगरी भाग पालखी मार्गाने जात आहोत आम्ही. सगळीकडे हिरवळ, छान वातावरण.
0: विद्याताई, कधी निघालात तुम्ही पालखीला, म्हणजे कधी लागलात वारीला?
1: 7 तारखेला नाथांची पालखीचं प्रस्थान होतं पैठणवरून, आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या दिंड्या 8 तारखेला निघतात पैठणवरून.
0: अच्छा,
1: आम्ही पण 8 तारखेला सोहळ्यामध्ये सामील झालो आहोत पालखीच्या.
0: आणि हे पालखीमध्ये किंवा वारीत जाण्याची तुमची कितवी वेळ आहे बरं?
1: ही माझी दुसरी वेळ आहे वारीत जाण्याची.
0: हो, म्हणजे पहिले तुम्ही जाऊन आलेले आहात.
1: हो, जाऊन आले आहोत. आणि नाथांच्याच पालखी सोहळ्यामध्ये माझी ही दुसरी वेळ आहे जाण्याची. पहिला अनुभव पण छान आहे आणि दुसराही खूप छान अनुभव आहे जाण्याचा.
0: वा वा.
1: आणि ज्या वेळेस आपण ही वारी करतो त्यावेळेस आपण परत परत जायची इच्छा होते आपल्याला वारीला.
0: बरं.
1: तो जो एक आनंद वातावरण आहे यातलं, तो वेगळाच आनंद देतो आपल्याला.
0: खरंच आहे, खरंच आहे. मग त्यावेळेस पूर्णपणे तुमची व्यवस्थित काळजी घेतली जाते का? म्हणजे आता महिला वर्ग म्हटल्या म्हणजे
1: सगळ्या सुविधा आहेत सगळीकडे. इव्हन आपल्याला सगळ्या गोष्टींनी त्यांची सुविधा करून ठेवलेली आहे. लेडीच्या स्नानाची असो किंवा मोबाईल चार्ज पासून त्यांनी आपल्याला सुविधा दिलेल्या आहेत.
0: वा, बरं बरं. आणि किती किलोमीटर रोजचा प्रवास असतो बरं आपला?
1: काही 25 किलोमीटर असतं, काही 30 किलोमीटर असतं. आजचा 38 किलोमीटरचा प्रवास आहे आमचा. आम्ही अर्धा टप्पा पार केलेला आहे गारमाथा म्हणून. आज आम्ही तिथून निघालोय आणि आमचा आता टप्पा पाठोदेला संपेल आमचा आज.
0: बरं.
1: अजून आम्हाला इथून 15 किलोमीटर जायचं आहे.
0: बरं बरं. वा, पोहोचेपर्यंत काही पाय दुखणं म्हणा किंवा काही छोट्या मोठ्या शारीरिक?
1: सुरुवातीला 2 दिवस आपल्याला त्रास होतो, सवय नसते. नंतर आपल्याला आपण इतकं रमवून जातो या वातावरणामध्ये, कशाची कशाची आठवण येत नाही.
0: खरंच कमाल आहे, नाही का?
1: पांडुरंगमय वातावरण झालेलं आहे. सगळे भाविक भक्त माऊलीचा जय घोष करत जात आहेत.
0: खूप छान वाटलं. याच्यामध्ये बऱ्याच तुम्हाला मैत्रिणी देखील भेटल्या असतील, नाही का?
1: हो, माझी एक मैत्रीण आहे. आपण बोलाल का तिच्याशी?
0: हो, आपण तिच्याशी बोलूया. पण मला गाणं ऐकायला आवडेल तुमच्या आवडीचं.
1: तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलंही एक भक्तिगीत ऐकवा मॅडम, हिंदीतलं.
0: नक्की नक्की.
2: हॅलो.
0: हा हॅलो, नमस्कार ताई.
2: हा नमस्कार, बोला.
0: नाव काय आपलं?
2: माझं नाव सीमा भालेराव. मी छत्रपती संभाजीनगर वरून आले.
0: अच्छा, आणि तुम्ही दोघी मैत्रिणी आता वाटेत भेटलात आणि पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेली आहे.
2: वारीचं वर्णन केलं, अपुरे पडतात शब्द ते सांगण्यासाठी. वारंवार इतका म्हणजे काय म्हणतात, हा आनंदी सोहळा आहे. आपल्या डोळ्याचं पारणं सुटल्यासारखं आनंद ह्या सोहळ्यामध्ये आपल्याला भेटतो. कुणीही म्हणजे उंगून वारा पाऊस कशाची तमा बाळगत नाही. ज्या दिवशी आमची पालखी निघाली त्या दिवशी आम्ही पावसात भिजत निघालो होतो. पण आता रस्त्याने जातोय ना मॅडम, तर कुठेही आम्हाला पाऊस लागत नाही, वारा लागत नाही, ऊन लागत नाहीये. आणि जिथे जिथे जातोय तिथे आमच्या खाण्यापिण्याची राहण्याची सगळी सोय होते. कुठलीही अडचण कुणाला भासत नाही. घरून निघताना आपल्याला खूप प्रश्न पडतात की आपल्याला कसं जाता येईल बाबा, आपली सोय होईल का, आपण कसं जाणार वारीमध्ये, आपण कधी गेलो नाही. आता ह्या मोठ्या पंढरपूरला जाण्याचा म्हणजे पहिलीच वारी आहे.
0: बरं.
2: पण ह्या पहिल्या वारीत मला एवढा आनंद भेटतोय की मी ते तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही.
0: ती अनुभवायचीच गोष्ट आहे, नाही का? अनुभवल्याशिवाय कळत नाही.
2: हा, अनुभवल्याशिवाय काही कळत नाही. बरोबर आहे,
0: खरंच आहे. वा वा वा. आणि खूप छान तुम्ही दोघी भेटलात. असे बऱ्याच तुम्हाला मैत्रिणी भेटले असतील. कुठलीच अडचण तुम्हाला येत नाहीये ना?
2: खूप खूप कुठलीच अडचण येत नाही. आम्ही जिथे जिथे मुक्कामाला थांबतो तिथे भारूड होतात, गाणे होतात, भजन होतात, अभंग म्हणतात प्रत्येक जण. प्रत्येक जण एकमेकाचं म्हणजे वर्णन करून सांगतात, प्रत्येकाचे अनुभव सांगतात, शेअर करतात एकमेकांना. तर ह्याच्यामध्ये आम्ही इतक्या खेळीमेळीच्या वातावरणात जातो आहोत की आम्हाला कुठलंही कशाचंही भान नाही की आपल्या

0: आता घरी काय होतंय, पाठीमागे काय चालू आहे, हे पण आठवत नाहीये. हा
1: खरं, अगदी सगळ्यांचा विसर पडलेला आहे तुम्हाला, या
0: सगळ्या गोष्टींचा विसर पडलाय आम्हाला. बरोबर,
1: खरंच आहे, खरंच आहे.
0: विचार असतोच की घरी काय चालू आहे काय नाही, घरचं वातावरण काय आहे, काय म्हणतंय काय नाही, पण मग आम्ही खूप ह्याच्यामध्ये चालत आहोत.
1: वा वा वा, खरंच असाच तुमचा प्रवास अतिशय सुखकर हो नक्कीच होणार आहे. तुमच्या दोघींच्या बोलण्यातनं जाणवतं येते की तुम्ही किती आनंदी आहात आणि किती भक्तिमय वातावरण त्या ठिकाणचं आहे. ताई, गाणं तुम्हाला कुठलं ऐकायला आवडेल बरं?
0: मला म्हणजे आता सध्या तरी आम्ही म्हणजे ह्याला जातोय वारीला, म्हणून वारीचं गाणं ऐकायचं होतं. पण ठीक आहे, आता मी हिंदी गाणं सांगते तुम्हाला. लता मंगेशकरांचं गाणं आहे.
1: अच्छा,
0: ते गाणं ऐकवलं तर. मॅडम, एक जण अजून एक जण आहे आमच्या सोबत, त्यांना पण बोलायचंय.
1: हो चालेल, द्या ना. हॅलो,
2: नमस्कार.
1: नमस्कार, काय म्हणता, वारीत निघालेला आहेत, पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन तुम्ही निघाला आहात. तुमचं नाव कळू शकेल का मला?
2: मोहन भाग्यवंत, पैठण, पिंपळवाडी.
1: वा वा वा, खूप स्वागत आहे तुमचं हॅलो आकाशवाणीमध्ये. आणि काय, कसा अनुभव आहे बरं तुम्हाला, आणि तुम्ही कधी निघालात, आणि कोण कोण सोबत आहे तुमच्या
2: सोबत? आता मुली आहेत.
1: अच्छा.
2: आणि निघालोय, आता घरून निघालोय, तेव्हापासून तर आतापर्यंत तारीख सुद्धा माहित नाही आम्हाला, आज किती तारीख आहे.
1: अच्छा,
2: इतका विसर पडतो.
1: खरंच आहे, नामस्मरणाचा गोडवाच इतका आहे,
2: गोडवा असतो. मॅडम, आपण निरोगी शरीराचे माणसं आहेत. आता काठीचा आवाज येतोय तुम्हाला. एक वयस्कर बाबा काठीवर चाललेले आहेत.
1: बर बर.
2: हा, कितीतरी अशी व्यक्ती आहेत ज्याचे कमरेला बेल्ट आहे, मानेला बेल्ट आहेत, असे लोक पण वारीत भेटतात.
1: वा वा वा,
2: म्हणजे आपण नशीब आपलं की आपण व्यवस्थित आहोत.
1: हो खरंच आहे, कुठली व्याधी मागे नाही आहे, अगदी धडधाकट शरीर आहे.
2: आणि सगळे एकमेकाचा हात धरून पुढे घेतात, वड चालूच असतं वारीला.
1: वा वा वा,
2: कोणी थकलं त्याला उचलतात, गाडीत बसवतात, पुढे नेतात.
1: अच्छा,
2: हो
1: खरंच खूप सुंदर वातावरण आहे, आणि एकमेकांना सगळेजण सहकार्य करतात, माऊली म्हणून एकमेकांना संबोधतात. हो की नाही?
2: हो हो हो हो.
1: वा वा वा,
2: इथं काय भेदभावच नाहीये. लहान मोठं नाही, स्त्री पुरुष नाही, गरब श्रीमंत पण नाही.
1: खरंच आहे, खरंच.
2: लहान मोठं सगळे एकत्र जे बसतात, जमिनीवर बसतात विशेष, म्हणजे इथं काय पंगत अशी नसती की सगळे बसायला तटाय वगैरे काही, असं जशी जागा मिळेल तसे बसतात.
1: खरंच आहे, खरंच आहे. खूप छान आहे, तुमचा अनुभव ऐकून पण खूप छान वाटलं. नक्कीच तुमचा पण हा पुढचा प्रवास जो राहिलेला आहे तो देखील सुखकर हो, आणि बाकी सगळ्या आपल्या वारीमधल्या जे आहेत वारकरी, त्यांचा देखील प्रवास सुखकर हो, हेच पांडुरंगाच्या चरणी मागणं. बरं, तुम्हाला गाणं आता आपल्या हॅलो आकाशवाणीमध्ये कुठलं ऐकायला आवडेल?
2: तुमच्या आवडीचं एखादं छान भक्तिगीत लावा.
1: नक्कीच नक्कीच लावेल. आणि फोन केलात, खूप छान बोललात, धन्यवाद.
2: छान, तुमचे पण मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद.

श्रोते हो, याबरोबरच तुमच्याशी साधलेला संवाद आणि सुमधुर अशी गाणी यांनी सजलेला हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी गीतं आपल्यापर्यंत जी पोहोचवली आहेत ती भास्कर थोरात यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. आणि श्रोते हो, हा कार्यक्रम होता खास तुमच्यासाठी. यासाठी आपण प्रायोजकत्व देखील देऊ शकता. त्यासाठी पत्ता आकाशवाणी परभणी सुपर मार्केट. तेव्हा श्रोते हो, आजचा हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. तुमच्या पत्राच्या आशेने मी आजचा हा कार्यक्रम इथे संपवते. पुन्हा भेटणारच आहोत अशा छानशा गीतांनी बहरलेल्या कार्यक्रमात. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.

हॅलो आकाशवाणी, हा श्रोत्यांच्या फोन फरमाईश्वर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात. दूरध्वनीवरून श्रोत्यांशी संवाद साधला होता स्नेहल पुराणिक यांनी, आणि श्रोतेहो या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर, त्याचबरोबर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकलं. आता दुपारचे 12 वाजता आहेत. थोड्याच वेळात वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. त्याचबरोबर एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुमचं मनापासून स्वागत करते. सख्यानो, आज आहे आषाढाचा पहिला दिवस. आषाढ, आषाढ आपल्या पहिल्या सरींनी धरती सुगंधित करतो. आभाळात मेघांची दाटी होते, निसर्ग नवचैतन्याने बहरून येतो. अशाच या रम्य आषाढस्य प्रथम दिनी आपण स्मरण करतो संस्कृत साहित्यातील अद्वितीय महाकवी कवी कालिदास यांचं. मेघदूत या खंडकाव्याची सुरुवात आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या वर्णनाने होते, म्हणून हा दिवस संपूर्ण देशात कवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका महान कवीचं स्मरण करण्याचा नाही बरं का, तर भारतीय साहित्य परंपरेच्या या वैभवाला वंदन करण्याचाही आहे. आजच्या या विशेष दिनानिमित्त महाकवी कालिदास यांच्या प्रतिभेला विनम्र अभिवादन करूया आणि साहित्य संस्कृती निसर्गाची ही अमूल्य परंपरा पुढे नेणाऱ्या कवितांचा आस्वाद घेऊया काव्य त्रिवेणी या कार्यक्रमात. या काव्य संमेलनात सहभागी होत आहेत शब्दांवर, निसर्गावर, माणसांवर प्रेम करणाऱ्या संवेदनशील मनाच्या तीन कवयित्री. त्यांचा परिचय करून घेऊया. कविता राजन क्षीरसागर. बालवयापासूनच काव्यरचनेचा छंद आहे. पुणे मुंबई आकाशवाणीवर तसंच बालचित्रवाणीवरती काव्यवाचनाचे कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. अनेक नियतकालिकातून, दर्जेदार मासिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. विविध साहित्य संमेलनांमध्ये काव्यवाचन आणि काव्यलेखनाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मंगेश पाडगावकरांची प्रेमकविता या विषयावरती एमफिलसाठी त्यांनी प्रबंधिका सादर केलेली आहे. तर मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, वसंत बापट, शांता शेळके, सरिता पत्की यांच्यासारख्या मान्यवर ज्येष्ठ कवींसोबत काव्यवाचनाची संधी त्यांना लाभली आहे. दुसरे आहेत प्राजक्ता पटवर्धन. लेखिका, कवयित्री, गीतकार, गझलकार, निवेदिका आणि शिक्षिका अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या प्राजक्ताताई अनेक मासिकं, दिवाळी अंक तसंच प्रातिनिधिक संग्रहातून कविता तसंच गझलांचं प्रकाशन झालं आहे. त्यांचे काही काव्यसंग्रह, गझल संग्रह, ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या मराठी गीतांचे अल्बमही प्रकाशित झालेले आहेत. काही मराठी मालिकांच्या पटकथा आणि संवाद लेखनात त्यांचा सहभाग होता, तर सल आणि मामाच्या गावाला जाऊया या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केलं आहे. त्यांना महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणाहून विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्रात तसंच भारतभर अनेक गझल मुशायरे काव्यसंमेलनातून त्यांचा सहभाग असतो. तिसरे आहेत प्रणिता प्रसाद कुलकर्णी. गेली 32 वर्ष पुणे महानगरपालिकेच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून वाचन आणि कवितेचा छंद त्यांनी जोपासला आहे. काव्यमयी हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झालाय. त्यांच्या काही कवितांची गीतही झालेली आहेत. अनेक काव्यसंमेलनातून त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि तिथे त्यांना सन्मानितही करण्यात आलं आहे. आकाशवाणीवरूनही त्यांच्या काव्यवाचनाचे कार्यक्रम झालेले आहेत. तसंच आकाशवाणीच्या काही कार्यक्रमांसाठी त्यांनी शीर्षक गीतं लिहिली आहेत. अशा या तिघी कविता प्रेमी मैत्रिणी आज आपल्यासाठी घेऊन आले आहेत काव्य त्रिवेणी हा कार्यक्रम. या काव्य त्रिवेणीचं सूत्रसंचालन केलं आहे प्राजक्ता पटवर्धन यांनी.
1: आकाशवाणी पुणे केंद्राच्या या विशेष काव्य मैफिलीत आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. आषाढ हा शब्द उच्चारताच भारतीय मनात सर्वप्रथम दाटून येतो तो मेघ, आणि त्या मेघासोबत स्मरतात संस्कृत काव्याचे अमर शब्द आषाढस्य प्रथम दिवसे. महाकवी कालिदासांच्या मेघदूत या अमर काव्याचीही सुरुवात. आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वत शिखराला अलगद बिलगलेल्या मेघाचे त्यांनी केलेले हे वर्णन आजही भारतीय काव्य परंपरेत तितकेच ताजे, तितकेच जिवंत आहे. म्हणूनच आषाढाच्या प्रारंभाचे स्मरण अनेक साहित्यप्रेमी कालिदास दिन म्हणून साजरा करतात. पण मेघदूतातील तो मेघ केवळ आकाशात तरंगणारा ढग नव्हता, तो विरहाने व्याकुळ झालेल्या यक्षाच्या हृदयातील आर्त हाक घेऊन निघालेला दूत होता. तो आशेचा होता, तो प्रतीक्षेचा होता, तो स्मृतींचा होता, आणि म्हणून

0: म्हणूनच भारतीय काव्य परंपरेत मेघ हा केवळ निसर्गाचा भाग राहिला नाही तर तो भावनांचा स्मरणांचा आणि संवादाचा एक शाश्वत मेघ बनला. महाकवी कालिदासांनी ज्याची सुरुवात केली तोच मेघ पुढे संतांच्या अभंगातून बरसला. ज्ञानदेवाच्या ओव्यातून ओलावला, तुकारामांच्या शब्दात भक्तिरंग झाला, बहिणाबाईंच्या मातीत मिसळला आणि बोरकरांच्या कवितेत समुद्राकडे धावला आणि आजच्या समकालीन कवितेतही तो तितक्याच प्रेमाने बरसत राहिला आहे. आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी काजव्यांच्या रानात प्रकाशित होईल, तर कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल. या काव्यप्रवासात आपल्या सोबत आहेत तीन संवेदनशील कवयित्री, प्राजक्ता पटवर्धन म्हणजे मी स्वतः, कविता क्षीरसागर आणि प्रणिता कुलकर्णी. या तिन्ही लेखणींचा स्वर वेगळा असला तरी त्यांना जोडणारा धागा एकच आहे, माणसावरचं प्रेम, निसर्गाविषयीचं अपार कुतूहल आणि शब्दांवरचा नितांत विश्वास. चला तर महाकवी कालिदासांना कृतज्ञ अभिवादन करून आषाढाच्या पहिल्या मेघासोबत या काव्य मैफिलीची सुरुवात करूया. काळ पुढे सरकतो, पिढ्या बदलतात, भाषा बदलतात, पण काही कवी काळाच्या पलीकडे जाऊन अमर होतात. कालिदास हे असेच एक नाव. ऋतूंचे सौंदर्य, निसर्गाचे वैभव, मानवी भावभावनांची सूक्ष्म जाण आणि शब्दांची अप्रतिम अभिजातता, या सर्वांचा अद्भुत संगम त्यांच्या काव्यात दिसतो. त्यांच्या प्रतिभेचा प्रकाश आजही भारतीय साहित्याला मार्गदर्शन करतो. अशा या महाकवीला शब्दांमधून वंदन करणारी कविता आहे प्रणिता कुलकर्णी यांची.
1: तो मस्त कलंदर होता बेभान जसा की वारा, तो मस्त कलंदर होता बेभान जसा की वारा, तो मुलखाचा स्वच्छंदी परिनीतळतेचा पारा, तो एकाएकी झाला एकटा असा की शाप, तो एकाएकी झाला एकटा असा की शाप, ओटी तजगन मातेच्या मागितला उशाप. मी वसेन जिव्हेवरती सरस्वतीचे बोल, मी वसेन जिव्हेवरती सरस्वतीचे बोल, अन कालिदास नावाने गेला जिंकून काल. कुमार संभव आणिक मेघदूत ही स्रवले, कुमार संभव आणिक मेघदूत ही स्रवले, विरह गीत यक्षाचे अजरामर जगिया झाले. शाकुंतल रघुवंश माल विकाग्नी मित्र, शाकुंतल रघुवंश माल विकाग्नी मित्र, ऋतुसंहार ऋतूंचे चुंबून घेते गात्र. तो महाकवी निश्चित यात काही ना शंका, तो महाकवी निश्चित यात काही ना शंका, कळिकाळाच्या पुढती काव्याचा अविरत डंका. भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
0: अतिशय सुंदर कविता. महाकवींच्या स्मरणाने आपल्या काव्ययात्रेची सुरुवात तर झाली. कालिदासांनी मेघदूतमध्ये ज्या मेघाला विरहाचा संदेशवाहक बनवले तोच मेघ आता आपल्या मराठी कवितेत नव्या रूपाने अवतरतो. आषाढ म्हणजे केवळ ऋतू नाही, तो आपल्या मनाला जागवणारा क्षण आहे. धरणीच्या ओठांवर येणारे पहिले हसू आहे, भक्तीची चाहूल आहे, पंढरीकडे निघालेल्या पावलांचा नाद आहे. आषाढाच्या उंबरठ्यावर उभे राहिल्यावर मनालाही नकळत एखादी ओढ लागते. कोण बोलवतंय, कुठे जायचंय हे समजत नसतं, पण तरीही मन पावसाच्या पहिल्या सरींसारखं वाहू लागतं. त्या अनामिक ओढीचं, भक्तिभावाचं आणि निसर्गाच्या चैतन्याचं सुंदर शब्दचित्र रेखाटलं आहे प्राजक्ता पटवर्धन यांनी. कविता आहे आषाढाच्या द्वारी चैतन्याचे लेणे. आषाढाच्या द्वारी चैतन्याचे लेणे, सरसर झरझर सरी घालती रम्य उखाणे. अतर्क्य कसली ओढ लागली मनास माझ्या, अतर्क्य कसली ओढ लागली मनास माझ्या, कुठे निघाले कशी निघाले कोणी न जाणे. अजाणता पाऊले चालती वाट निराळी, अजाणता पाऊले चालती वाट निराळी, जळी स्थळी काष्ठी पाषाणी मूर्त सावळी.

0: कळेनाच गारुड मनावर कसले आहे, कळेनाच गारुड मनावर कसले आहे, मन आनंदे नाचत राही होत गोंधळी। विठुरायाची वारी ही की त्याचे लाघव, विठुरायाची वारी ही की त्याचे लाघव, मने मनाशी जोडत जातो भक्ती साकव। टाळ मृदंगी एक रूप मी होते आहे, टाळ मृदंगी एक रूप मी होते आहे, दर्शन द्यावे श्रीरंगा मी करते अर्जव, दर्शन द्यावे श्रीरंगा मी करते अर्जव। आषाढाची ओढ अखेरीस कुठे नेते, ती घेऊन जाते पंढरीच्या वाटेवर। वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही, ती समतेची, प्रेमाची आणि माणुसकीची चालती बोलती शाळा आहे बर। प्रत्येक वर्षी लाखो पावलं त्या दिशेने निघतात, त्यात काही पावलं जन्मापासून वारकरी असतात तर काही कुतूहलाने त्या प्रवासात सामील होतात। पण वारीचं वैशिष्ट्य असं की ती कोणालाच पूर्वीसारखं परत येऊ देत नाही।
1: वारी असाच या वारीत मी सामील झालोय, पण मी काही कोणी वारकरी नाही। माझ्या गळ्यात तुळशीची माळ नाही, हातात कसला झेंडा नाही वा टाळ नाही, कपाळावर गंध वा बुक्का नाही, मुखामध्ये विठ्ठलाचे नाव नाही, पायही माझे अनवाणी नाहीत की मनामध्ये कसल्याही श्रद्धेचा भाव नाही, असाच केवळ या वारीत मी सामील झालोय। केवळ कुतूहल अन औत्सुक्य आहे माझ्या मनात, अन शिक्षणाचा शहरीपणाचा माज आहे डोळ्यात, असाच या वारीत मी सामील झालोय। तटस्थपणे आपल्याच मिजाशीत काही दिवस होतो चालत, तरीही या वारकऱ्यांनी माझे प्रेमभराने केले स्वागत।
2: उपछान
1: शिक्षित अडाणी उच्च नीच कसलाच नव्हता इथे भेदभाव, डोळ्यात त्यांच्या अपार श्रद्धा अन मुखामध्ये त्याचे नाव। ब्रँडेड कपड्यावरती माझ्या चढत गेला मग भगवा रंग, ब्रँडेड कपड्यावरती माझ्या चढत गेला मग भगवा रंग, कधी कळेना हृदय माझे जयघोषात झाले दंग।
2: छान छान।
1: शहरीपणाचा टाय गळ्यातला वाटेवरतीच पडला गळून, शहरीपणाचा टाय गळ्यातला वाटेवरतीच पडला गळून, बुद्धी तर्क भेदाभेद कुठच्या कुठे गेले पळून, तिथून पुढची सारी वाटच माझी झाली होती भगवी, तिथून पुढची सारी वाटच माझी झाली होती भगवी, या वारीमुळेच मिळाली मला मानवतेची दृष्टी नवी, या वारीमुळेच मिळाली मला मानवतेची ही दृष्टी नवी।
0: वा वा वा, खूप छान खूप छान। आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान जगातला हा तरुण मंडळी बघा, ज्याच्या गळ्यात तुळशी माळ नाही, कपाळी गंध नाही, हातात टाळ नाही, पण त्याला वारीमध्ये साध्या निरागस आणि प्रेमळ माणसांमध्ये आधुनिकतेकडून अध्यात्माकडे जाणारा अंतर्मनाचा प्रवास कसा प्रभावित करतो हे कविता क्षीरसागर यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केलेलं आहे। वारीचा हा अनुभव ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती श्रद्धा ही अनेकदा परंपरेतून मिळत नाही, ती अनुभवातून जन्मते। माणसांवरचा विश्वास, समतेची जाणीव, प्रेमाचा सहज स्पर्श आणि विठ्ठल नामात विरघळलेले अहंकाराचे आवरण, या सगळ्यांचा प्रत्यय एकदा आला की वारी संपते, पण तिचा प्रवास मनात अखंड सुरू राहतो। खरं तर आषाढाच्या ढगांनी सुरुवातीला कालिदासांच्या यक्षाचा संदेश वाहिला आणि महाराष्ट्रात तेच ढग वारकऱ्यांच्या पावलांवरून पंढरीकडे निघाले। आषाढ, मेघ आणि भक्ती यांचे हे नाते आपल्या सांस्कृतिक स्मृतीत खोलवर रुजले आहे। मेघदूत मधील आषाढस्य प्रथम दिवसे या आरंभानेही या ऋतूला एक वैश्विक काव्यात्मता लाभली आहे। आता पाहूया वारीचे आणखी एक रूप माझ्या कवितेतून। वारी म्हणजे चालणारी भक्ती, टाळ मृदंगाच्या नादावर हेलकावे घेणारी श्रद्धा, चंद्रभागेच्या वाळवंटात स्वतःला विसरण्याचा आनंद, आणि हाच अनुभव मी आता सादर करते। ओवी छंदातली ही कविता ऐका मंडळी। देहू आळंदीला जागली पहाट, देहू आळंदीला जागली पहाट, पालखीचा थाट रंगरंगी, चिपळ्यानी टाळ धरतात ताल, रंग भवताल विठू रंगी, दिसे जरी काळा मनाचा निर्मळा, भक्तांचाही

0: मेळा त्याच्या पाशी। गरजे विठू नाम चंद्र भागेतिरी, गरजे विठू नाम चंद्र भागेतिरी, आषाढाची वारी येता दारी। रूप सावळे से उभे विटेवरी, रूप सावळे से उभे विटेवरी, डोळ्यात साजिरी छबी तुझी।
1: वा,
0: चंद्रभागा गाते जनी से अभंग, चंद्रभागा गाते जनी से अभंग, कीर्तनात दंग भागवत। ऊन पावसाचे नाही कुणा भान, ऊन पावसाचे नाही कुणा भान, जन्माचे सोपान गवसले। हरिनाम घेता गळाला सत्वर, हरिनाम घेता गळाला सत्वर, मनाचा मत्सर सहजची।
1: बाबा छान।
0: प्रत्येकाच्या ठाई दिसे मज देव, प्रत्येकाच्या ठाई दिसे मज देव, होई देव घेव भक्तिरूपी, होई देव घेव भक्तिरूपी।
1: खूप छान,
0: धन्यवाद। या कवितेतून आपण विठ्ठलाच्या पायी जाऊन आलो, आता त्या पाय वाटेवरून परतताना आकाशात पुन्हा मेघ दाटू लागले आहेत। वारकरी घरी परतत आहेत, शेतकरी आकाशाकडे पाहत आहेत, झाडांच्या पानांवर पहिल्या थेंबा

0: जनीचे अभंग कीर्तनात दंग भागवत ऊन पावसाचे नाही कुणा भान ऊन पावसाचे नाही कुणा भान जन्माचे सोपान गवसले हरिनाम घेता गळाला सत्वर हरिनाम घेता गळाला सत्वर मनाचा मत्सर सहजची प्रत्येकाच्या ठाई दिसे मज देव प्रत्येकाच्या ठाई दिसे मज देव होई देव घेव भक्तिरूपी होई देव घेव भक्तिरूपी
1: खूप छान
0: धन्यवाद. या कवितेतून आपण विठ्ठलाच्या पायी जाऊन आलो आता त्या पाय वाटेवरून परतताना आकाशात पुन्हा मेघ दाटू लागले आहेत. वारकरी घरी परतत आहेत शेतकरी आकाशाकडे पाहत आहेत झाडांच्या पानांवर पहिल्या थेंबाची चाहूल लागली आहे आणि निसर्ग एका मोठ्या जल्लोषाची तयारी करू लागला आहे. पाऊस येतो तेव्हा तो फक्त भिजवत नाही हा तो रंग उधळतो गंध पेरतो आणि प्रत्येक सजीवाला नव्याने जगायला भाग पाडतो. ऐकूया भिंगरवारा प्रणिता कुलकर्णी यांची कविता. यामध्ये पहिल्या सरींच्या स्वागतासाठी जणू सारी सृष्टी सजून उभी आहे असे त्या म्हणतात. ऐकूया त्यांची कविता.
2: भिंगरवारा उभा दरारा मेघ जरासे झुकले भिंगरवारा उभा दरारा मेघ जरासे झुकले धावत धावत थेंब टपोरे दारा पुढती आले काळ्या मेघावरून लखलख वीज परतुनी गेली काळ्या मेघावरून लखलख वीज परतुनी गेली कौलावरती पागोळ्यांची अलोट गर्दी झाली त्या थेंबांचे त्या मोत्यांचे गीत बिलोरी झाले त्या थेंबांचे त्या मोत्यांचे गीत बिलोरी झाले ऊन पसरता किती पहावे इंद्रधनुचे डोंगर माथे उजळून देऊन हिरवे झाले पाणी डोंगर माथे उजळून देऊन हिरवे झाले पाणी या झाडावर त्या झाडावर किती अनावर गाणी हिरवाशेला असा पसरला मोजून घेता काय हिरवाशेला असा पसरला मोजून घेता काय वाटेवरती पडले घुंगूर शोधून देता काय सावळ बाधा त्या वाटेला कशी सुचावी नीज सावळ बाधा त्या वाटेला कशी सुचावी नीज पाऊस गोंदून रान जाहले उन्हाड राघू पीस पाऊस गोंदून रान जाहले उन्हाड राघू पीस
1: खूप छान
0: गोड गोंडस कविता. पाऊस कोसळून गेला धरती न्हाऊन निघाली पानापानांवर मोत्यांची उधळण झाली आता निसर्गात एक विलक्षण शांतता उतरली आहे. ऋतूंची ही एक भाषा असते हा प्रत्येक ऋतू आपल्याला काहीतरी देऊन जातो आषाढ ओल देतो शरद निर्मळता देतो वसंत रंग देतो आणि हिवाळा तो देतो उबेची खरी किंमत. गार वाऱ्याच्या स्पर्शातही माणसाला माणसाची ऊब का हवीशी वाटते याचं सुंदर उत्तर पुढच्या कवितेत सापडतं. कवितेचं नाव आहे मंडळी हवा थंड आहे. कविता क्षीरसागर यांची ही कविता. थंडीचे वर्णन अनेकांनी केले पण ही कविता केवळ गारव्याची नाही ही आहे माणसा माणसामधल्या उबदार नात्याची. शिशिराच्या धुक्यातूनही प्रेमाचा गुलाबी रंग कसा फुलतो याचा हळुवार अनुभव देणारी ही कविता आहे कविता क्षीरसागर यांची.
3: हवा थंड आहे गुलाबी गुलाबी ऋतूंचे बहाणे गुलाबी गुलाबी उभा गारवा डोंगराच्या कपारी सभोती हवा वेढते बोचणारी उभा गारवा डोंगराच्या कपारी सभोती हवा वेढते बोचणारी उशिराचं ये सूर्य आकाश द्वारी प्रभा फाकते अन गुलाबी गुलाबी ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी घराभोवतीने धुके दाटलेले गवाक्षावरी थेंबही गोठलेले घराभोवतीने धुके दाटलेले गवाक्षावरी थेंबही गोठलेले अशी जीव घेणी जरी फार थंडी उबारा मिठीचा गुलाबी गुलाबी ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी दुपारीस जादू उन्हाची पसरते दुपारीस जादू उन्हाची पसरते धरेला जणू बाहुपाशात घेते कुडी मोहरे स्पर्श होता उन्हाचा कुडी मोहरे स्पर्श होता उन्हाचा उमलती फुले अन गुलाबी गुलाबी हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी लवंडून देते कुणी रंग गगनी लवंडून देते कुणी रंग गगनी हळू सांज येते मुक्या पावलांनी लपेटून वारा तनू थरथरेही

0: लपेटून वारा तनु थर थरे ही उठे शिरशिरी मग गुलाबी गुलाबी ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी ऋतू गारठ्याचा हवासाच वाटे ऋतू गारठ्याचा हवासाच वाटे शिशिर स्पर्श होता सुगंधित काटे जरी थंड वाटे तरी ऊब मिळते जरी थंड वाटे तरी ऊब मिळते अशी ऊब असते गुलाबी गुलाबी हवा थंड वाहे गुलाबी गुलाबी ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: मला जरा गुलाब फुलल्यासारखे वाटायला लागले सगळीकडे. हिवाळ्याची गुलाबी गुलाबी ऊब हळूहळू विरते आणि पुन्हा एकदा आकाशाच्या कडेवर मेघांची गर्दी होऊ लागते. निसर्गातला प्रत्येक ऋतू जसा बाहेर घडतो तसाच तो आपल्या मनातही घडत असतो. म्हणूनच कवी जेव्हा पावसाकडे पाहतो तेव्हा त्याला फक्त बरसणारे ढग दिसत नाहीत प्रणिता, त्याला दिसते मनाची ओल, आठवणींची धूसर किनार, विरहाची चाहूल आणि कधी स्वतःचाच आरसा. कालिदासांच्या मेघदूतातील मेघ हा एका विरही यक्षाचा दूत होता. मराठी कवितेतही पाऊस अनेकदा माणसाच्या मनाचा सखा बनतो, नाही का कविता?
2: अगदी खरे, अगदी खरे.
1: कधी ऐकणारा, कधी समजून घेणारा, तर कधी न बोलताही सगळं सांगणारा. आपण नेहमी पावसाची वाट पाहतो, त्याच्या येण्याचा आनंद साजरा करतो, पण कधी त्या पावसाला विचारलं आहे का की तुझ्या मनातही एखादी व्यथा दडली आहे का? पावसाशी साधलेला हा अतिशय हळवा संवाद मी सादर करते माझ्या कवितेतून. कविताताई ऐक, मगाशी गुलाबी गुलाबी तुझं वृत्त होतं भुजंगप्रयात आणि आता मी सुमंदार माला लिहिलेली.
2: अरे वा, फेवरेट,
1: अतिशय आवडतं. मनाचा फुटावा जसा बांध माझा तसा का बरसतो सतू पावसा. मनाचा फुटावा जसा बांध माझा तसा का बरसतो सतू पावसा. तुझ्याही मनावर खरे सांग मजला उमटलाय कुठल्या व्यथेचा ठसा. कुणी येत नाही कुणी जात नाही, कुणी येत नाही कुणी जात नाही, कुणाला कळावी तुझी वेदना. कुणी येत नाही कुणी जात नाही, कुणाला कळावी तुझी वेदना. नवे एकटे पण तुझ्या भोवती सांग माझ्या परी रोज असतेच ना. कशी पालवी कोण नखलून गेले. कशी पालवी कोण नखलून गेले, मनातील वेलीस कळले कुठे. मनाला जणू लावण्या फक्त चकवा, नकोशा क्षणांचेच येती तिथे. तुझे मेघ दाटून येताच होते जसे शुभ्र आभाळ हे पारवे. तुझे मेघ दाटून येताच होते जसे शुभ्र आभाळ हे पारवे. तसे का मनाच्या नभावर विहरती उदासीनतेचे निराळे थवे. जरी मी न मागितलेली कधीही, जरी मी न मागितलेली कधीही, तरी वेगळी सांगते मी व्यथा. जरी मी न मागितलेली कधीही, तरी वेगळी सांगते मी व्यथा. तुझीही असेलच तुझ्या सारखी पण मला सांग ना पावसा तू कथा. तुझ्यातील मी आणि माझ्या तला तू, तुझ्यातील मी आणि माझ्या तला तू. कधी भासलो ना जरी वेगळे, तुझेही बरसणे नि माझे तरसणे. जणू सात रंगातले सोहळे. म्हणूनी जरा ढाळते आसवे, म्हणूनी जरा ढाळते आसवे. मी तुझ्या सोबतीने आता जन्मभर, म्हणूनी जरा ढाळते आसवे. मी तुझ्या सोबतीने आता जन्मभर. जगाला कधी तू न समजून देशील विश्वास तूही पुन्हा सार्थ कर. विश्वास तूही पुन्हा सार्थ कर. मंडळी, आतापर्यंत पाऊस आपल्या मनाशी बोलत होता, आता तो संपूर्ण सृष्टीशी संवाद साधणार आहे. कारण पाऊस जेव्हा येतो तेव्हा तो एका माणसाचा राहत नाही, तो शेतकऱ्याचा असतो, तो नदीचा असतो, तो मातीचा असतो, तो प्रत्येक जीवाच्या नव्या जन्माचा उत्सव असतो. काळ्या मेघांच्या गर्जनेत, पहिल्या सरींच्या स्पर्शात, मातीच्या सुगंधात आणि नवजीवनाच्या आश्वासक चाहुलीतून उलगडणारा पावसाचा हा मंगल सोहळा ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांच्या कवितेतून.
3: कवितेचं नाव आहे पाऊस. मेघधरेचा प्रीत सोहळा अपूर्व सजला, मेघधरेचा

0: गीत सोहळा अपूर्व सजला वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला बाष्पजलाने मंथर किमया केली वरती बाष्पजलाने मंथर किमया केली वरती काळ जातली ओल नभाला कळली पुरती संध्याकाळी दूत मुराळी वळी आला वाजत गाजत मेघ नभीचा धावता कामधेनुची लक्ष आचळे झरू लागली कामधेनुची लक्ष आचळे झरू लागली भूलोकावर जलबिंदूंची वर्षा झाली चराचराला ओलसरीचा आनंद झाला वाजत गाजत मेघनभीचा धावता
1: सुरेख
0: खोप्यामध्ये चिवकाऊची धांदल झाली खोप्यामध्ये चिवकाऊची धांदल झाली खिल्लारांनी मागे परतत धूम ठोकली रानामध्ये कृषिक युवती सचैल न्हाल्या रानामध्ये कृषिक युवती सचैल न्हाल्या वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला छताखालती पागोळ्यांचे तोरण चढले तृणांकुरांना नवसृजनाचे वेध लागले छताखालती पागोळ्यांचे तोरण चढले तृणांकुरांना नवसृजनाचे वेध लागले झिम्मडवारा विजेस चिडवून सुसाट सुटला वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला तप्तभूमीच्या घनतृप्तीचे स्थित्यंतर हे तप्तभूमीच्या घनतृप्तीचे स्थित्यंतर हे जणू ऋतूचे अतीव सुंदर भाषांतर
1: वा वा वा
0: व्यापून जातो असा पयोधर जीवाशिवाला वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला व्यापून जातो असा पयोधर जीवाशिवाला वाजत गाजत मेघ नभीचा धावता
1: सुरेख सुरेख खूप सुंदर पाऊस कोसळला धरती तृप्त झाली आकाशाने आपली सारी संपत्ती जमिनीवर उधळून दिली अशा वेळी मनाला नकळत बाहेर पडावेसे वाटते पायाखाली मऊ गवत असावे डोक्यावर झाडाची सावली असावी आणि श्वासाश्वासागणिक निसर्ग आपल्याशी बोलत राहावा माणूस चालत असतो पण प्रत्यक्षात चालत असते त्याच्या आतली शांतता
2: वा वा
1: पहाटेच्या निवांत वेळेत निसर्गाशी पुन्हा एकदा ओळख करून देणारी दिवसभरासाठी नव चैतन्य देणारी आणि साध्या क्षणात दडलेला आनंद दाखवणारी कविता ही आहे कविता क्षीरसागर यांची मॉर्निंग वॉक
3: पानांचीही सळसळ रोज देई आवतन पानांचीही सळसळ रोज देई आवतन चलसये चालसये ठेका आमच अधरून
1: बर
3: पाय पडता तालात सारी सृष्टी रिझवते पाय पडता तालात सारी सृष्टी रिझवते जणू देण्या प्रोत्साहन सगळ्यांना बोलावते उगवता सूर्य देतो सोन किरणांची शाल उगवता सूर्य देतो सोन किरणांची शाल घालवते सारा शिण पाखरांची किलबिल वारा लावतो देहास रोज वेगळे अत्तर वारा लावतो देहास रोज वेगळे अत्तर वाटेमध्ये बहाव्याचे कधी झुलते झुंबर अनवाणी पावलांना गवताचा स्पर्श मऊ अनवाणी पावलांना गवताचा स्पर्श मऊ किती चाललो तरीही वाटे चालतच राहू चामर धरती झाडे माझ्या डोळीवर छत्र चामर धरती झाडे माझ्या डोळीवर उन्हापासून वाचवे झू मायेचा पदर प्रेमे दटावते झाड नको तलकी सोसूस प्रेमे दटावते झाड नको तलकी सोसूस देवलीस येणा जरा सावलीत
1: किती
3: घेते क्षणांचा विसावा निसर्गाच्या सानिध्यात घेते क्षणांचा विसावा निसर्गाच्या सानिध्यात दिवसभराचे चैतन्य घेते भरून श्वासात दिवसभराचे चैतन्य घेते भरून श्वासात
1: म्हणजे पहाट संपली सूर्य तरुण लागल्यावरती वरती पण निसर्गाचा चमत्कार अजून संपलाने वरत दिवसाला दिसणारे जग रात्र होताच एका वेगळ्याच जादुई विश्वात रुपांतरित होते अंधार पसरतो आणि त्या अंधारालाच प्रकाशाचे असंख्य ठिपके लागतात जणू पृथ्वीवरच चांदण्यांनी आपला मुक्काम हलवलाय यास अद्भुत अनुभवाकडे घेऊन जाईल पुढची कविता ती कविता आहे प्रणिता कुलकर्णी यांची
0: ढगामध्ये येण्याआधी कस्तुरीचा थेंब ढगामध्ये येण्याआधी कस्तुरीचा थेंब रानामध्ये दिवाळीची सुरू लगबग रानसार विसावत अंधाराच्या मिठी रानासार विस

0: सावत अंधाराच्या मिठी हळूहळू महालात शेतू लागे ज्योती. चांदण्याचं दळ घेई सोनियाचा पारा, चांदण्याचं दळ घेई सोनियाचा पारा, एक एका पानावर उजेड शहारा. पान पान उजळता झाड उजळते, पान पान उजळता झाड उजळते, शृंगाराला बघे कोणी वेलला जाळते. उजळून जाती वाटा चमचमे झाड, उजळून जाती वाटा चमचमे झाड, बुट्टीदार जर तारी नदीचा पदर. भुऱ्या भुऱ्या काळोखात रातव्याचा नाद, भुऱ्या भुऱ्या काळोखात रातव्याचा नाद, ऐल तीर पैल तीर कोण घेई साध. काजव्याच्या काळजात लक लक होते, काजव्याच्या काळजात लक लक होते, ओल्या सरीतून नभ प्रेम गीत गाते, ओल्या सरीतून नभ प्रेम गीत गाते.
1: सुरेख सुरेख सुरेख.
0: धन्यवाद
1: मंडळी. कालिदासाच्या मेघदूत मध्ये मेघ हा आकाश आणि पृथ्वी यांच्यातला दुवा बनतो, तसेच काजवे या कवितेत अंधार आणि प्रकाश यांच्यामधला दुवा बनतात असं म्हणू, किंवा मग ते संवाद साधण्याचं माध्यम बनतात असं म्हणायलाही हरकत नाही. मंडळी, काजव्यांचा म्हणजेच प्रकाशाचा हा उत्सव आता हळूहळू अंतर मनाकडे वळतो. निसर्गातले दृश्य संपते आणि मनातले दृश्य सुरू होते. माणूस जगाशी जितका संवाद साधतो त्यापेक्षा कितीतरी अधिक संवाद तो स्वतःशी साधत असतो. त्या संवादाला कधी छंद लाभतो, कधी मुक्त छंद, आणि कधी गझलेचा नेमका संयत आणि अचूक आविष्कार.
0: खरे,
1: गझल ही शब्दांची मितव्ययी अभिव्यक्ती असली तरी तिच्या प्रत्येक शेरामागे अनुभवांचे मोठे विश्व दडलेले असते. दैनंदिन आयुष्यातील छोट्या प्रसंगामधून स्वतःकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देणारी, अंतर्मुख करणारी ही गझल माझी म्हणजेच प्राजक्ता पटवर्धन यांची. गझल सादर करते
2: इर्शाद.
1: कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी, कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी, तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी.
2: बर,
1: कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी, तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी, सातत्याने जमते सारे आधी नाजमलेले, सातत्याने जमते सारे आधी नाजमलेले, खडकालाही खळी पाडते छोटीशी पागोळी.
2: वा वा,
1: खडकालाही खळी पाडते छोटीशी पागोळी. आणि शेर आहे, शिळी भाकरी नको म्हणत तो देवळामध्ये गेला, शिळी भाकरी नको म्हणत तो देवळामध्ये गेला, त्यास खुणावत होते तिथले अन्नछत्र अन पोळी. त्यास खुणावत होते तिथले अन्नछत्र अन पोळी. आणि शेर एक कविता ताई, हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते, हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते, चुकून शिशिराकडे पसरली होती माझी झोळी. हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते, चुकून शिशिराकडे पसरली होती माझी झोळी. प्रणिता हा शेर पहा, छानच सगळे घडल्यागत तो कायम वागत असतो, छानच सगळे घडल्यागत तो कायम वागत असतो, घेत असावा रोज रात्रीला विस्मरणाची गोळी. घेत असावा रोज रात्रीला विस्मरणाची गोळी. आणि अंधाराशी सलगी झाली आताशा इतकी की, अंधाराशी सलगी झाली आताशा इतकी की, उजेडास घाबरते माझ्या स्वप्नांची पाकोळी. उजेडास घाबरते माझ्या स्वप्नांची पाकोळी. आणि हा पुढचा शेर आपल्या तिघींसाठी आहे की कविते पायी साठत गेली अडगळ झाली त्यांना, कविते पायी साठत गेली अडगळ झाली त्यांना, स्मृतीचिन्हांची माझ्या नंतर त्यांनी केली होळी. स्मृतीचिन्हांची माझ्या नंतर त्यांनी केली होळी. कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी, तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी. मंडळी,
0: मस्तच
1: गझल संपते पण तिचे प्रतिध्वनी मनात बराच वेळ घुमत राहतात. प्रत्येक कवीचा अनुभव वेगळा असतो, प्रत्येक शब्दामागचे आयुष्य वेगळे असते, आणि म्हणूनच एका गझलेनंतर दुसरी गझल ऐकताना आपण एका वेगळ्याच भावविश्वात प्रवेश करतो. जीवनाच्या वाटेवर चालताना स्वतःशी चाललेला संवाद, स्वाभिमान, संघर्ष, वेदना आणि प्रकाश शोधण्याची ती

0: धडपड असते. यांना अत्यंत नेमक्या शब्दात व्यक्त करणारी आहे पुढची गझल. जीवनाकडे सरळ न पाहता थोडे थांबून, थोडे स्वतःला प्रश्न विचारत आणि तरीही आशेचा दिवा जपणारी ही गझल आहे कविता क्षीरसागर यांची. ऐकूया.
1: कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे. कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे. पुढचा बघा
0: इर्शाद.
1: तुझ्या भोवतीने सरावाप्रमाणे, तुझ्या भोवतीने सरावाप्रमाणे, किती राबते रे गुलामाप्रमाणे. प्रत्येक स्त्रीचं आयुष्य. नको जीवना क्रूर घालू उखाणे, नको जीवना क्रूर घालू उखाणे, दिवस रोजचा यक्ष प्रश्नाप्रमाणे. कुणाच्या मताने असे वागशी तू, कुणाच्या मताने असे वागशी तू, मना वागणारे शहाण्याप्रमाणे. इथे पोचल्यावर मला उमजले की, इथे पोचल्यावर मला उमजले की, उगा चालले मी नकाशाप्रमाणे. दिसे चेहरा एक ऐन्यात परका, दिसे चेहरा एक ऐन्यात परका, कळेना असे हा कुणाच्या प्रमाणे. हा पुढचा शेर आहे एक प्राजू
0: इर्शाद.
1: करू काय ह्या स्वाभिमानी कण्याचे, करू काय ह्या स्वाभिमानी कण्याचे, न जगणे जमे दीनवाण्याप्रमाणे.
0: हसिले गझल.
1: न दृष्टीस यावे घरंदाज दुःखा, न दृष्टीस यावे घरंदाज दुःखा, दिसो वेदनाही सुहास्याप्रमाणे. पुढचा. तिथे जायचे पण इथे पोचले मी. प्रणिता. तिथे जायचे पण इथे पोचले मी, तरी चालते मी रिवाजाप्रमाणे. किती खोल गनगोर अंधार भवती. हा शेर कवितेसाठी लिहिलेला आहे. किती खोल घनघोर अंधार भवती, किती खोल घनघोर अंधार भवती, तुझ्या सोबतीने प्रकाशाप्रमाणे, तुझ्या सोबतीने प्रकाशाप्रमाणे, कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे.
0: सुरेख सुरेख सुरेख सुंदर. भुजंगप्रयात एकूणच आवडतं वृत्त आहे तुझं. मंडळी, दोन गझला दोन भिन्न अनुभव, दोन स्वतंत्र लेखण्या, पण दोघींच्याही शब्दात जीवनाचा शोध आहे. आता हा शोध पुन्हा एकदा आपण निसर्गाकडे वळवणार आहोत, कारण माणूस कितीही दूर गेला तरी त्याची मुळे शेवटी मातीतच रुजलेली असतात. म्हणून तर मातीचेच पाय असं म्हणतो ना आपण. शिवारात उगवणाऱ्या प्रत्येक कोंबात, धान्याच्या प्रत्येक दाण्यात आणि मातीच्या प्रत्येक सुगंधात जीवनाची अखंड कविता दडलेली असते. याच भावविश्वात घेऊन जाईल पुढची कविता. शब्द माणसाला स्वतःकडे घेऊन जातात आणि मग नकळत त्याला पुन्हा मातीकडे परत आणतात, कारण आपण स्वतः कितीही आधुनिक झालो तरी आपल्या अस्तित्वाची मुळे अजूनही मातीतच आहेत. हीच माती आपल्याला अन्न देते, ऋतू देते, सुगंध देते आणि जगण्याची विनम्रताही शिकवते. भारतीय काव्य परंपरेत निसर्ग हा केवळ पार्श्वभूमी नसून मानवी भावविश्वाचा सहप्रवासी आहे. कालिदासाच्या मेघदूतमध्ये मेघ जसा प्रेमाचा संदेश वाहक बनतो, तसाच मराठी कवितेत माती, शिवार, पाऊस आणि ऋतू हे जीवनाचे प्रतीक बनतात. ऐकूया मातीचा सुगंध, धान्याची सोनेरी लय, रानफुलांची निरागस्ता आणि सृष्टीच्या प्रत्येक कणात दडलेले सर्जनाचे चैतन्य हे सगळं साकार करणारी प्रणिता कुलकर्णी यांची कविता शिवार.
2: होता शिवारी सुगंधित माती, उमलून येतो ऋतू देखणा. होता शिवारी सुगंधित माती, उमलून येतो ऋतू देखणा. किती साठविली रत्ने निमोती, किती दानव्याने देते पुन्हा. कसा जन्म घेतो जिरे साळी भात, कसा जन्म घेतो जिरे साळी भात, बहरून येतो शाळू आणि पानात दडती मोती मक्याचे, द्राक्षास लगडून येती मणी. कशी गोडी आंब्यात येते कळेना, कशी गोडी आंब्यात.

0: येते कळेना कळेना कशी चिंच गाभूळते कडू कारल्याशी नाते जडावे असे कोण राणी चवी शिंपते अशी मोहरूनी फुले रातराणी अशी मोहरूनी फुले रातराणी मिटतात अन कमळाचे दले आकाश उठता पेटू नसारे चहू बाजूनी गुलमोहर फुले अबोलीसना गंध कोणी दिलेला अबोलीसना गंध कोणी दिलेला गुलाबास असती काटे जरा पिवळ्या कुड्यांनी बाभूळ सजते वेली सना पिंपळाची जरा
1: वा वा वा
0: शिवारामध्ये कोण सांडून जाते सुगंधी कुपी अनवार्यावर येता झऱ्याला झुळझुळ पाणी रानात रुजवी रसांचे
1: वा वा वा
0: कितीदा भुईला माती म्हणावे कितीदा भुईला माती म्हणावे अशी माय नाही कुठे पाहिली माती मधुनी रुजतो नव्याने की सृष्टी करता राणी
1: वनी
0: माती मधुनी रुजतो नव्याने की सृष्टी करता राणी वनी
1: सुरेख सुरेख मंडळी मातीतून अंकुर फुटतो आणि माणसाच्या मनातून कविता बरोबर आहे ना
2: अगदी
1: दोघांचाही जन्म शांत असतो पण परिणाम मात्र जीवनाला समृद्ध करणारा असतो कवीच्या मनातही काही भावना असतात ज्या बोलून व्यक्त होत नाहीत त्या शब्दात उतरतात आणि शब्द संपल्यानंतरही त्या मनात जगत राहतात काही नाती काळाच्या पलीकडे जातात काही शब्द उच्चारले जात नाहीत तरी ते आयुष्यभर ऐकू येत राहतात अशाच एका हळव्या सूक्ष्म आणि चिरंतन भावनेचा स्पर्श घडवणारी कविता ऐकूया प्राजक्ता पटवर्धन यांची कवितेचं शीर्षक आहे माझ्यानंतर लय श्वासाची बिघडून अचानक राही मी लिहिते जेव्हा काही लय श्वासाची बिघडून अचानक राही मी लिहिते जेव्हा काही जे नसते लिहायचे ते लिहून जाते जे नसते लिहायचे ते लिहून जाते अनिवार्य तुझी सय होते तू अढळ किनारा लाटच मी भिडणारी तू अढळ किनारा लाटच मी भिडणारी बाहूत तुझ्या मिटणारी तू मेघ आर्द्रता भरला तू मेघ आर्द्रता भरला क्षितिजाद्वारी मी विद्युत बागडणारी मी स्वप्न दिगंतावरचे धूसर लेणे मी स्वप्न दिगंतावरचे धूसर लेणे तू मावळतीचे देणे मी सर कोसळती मला न ठाव तराणे मी सर कोसळती मला न ठाव तराणे तू अव्यक्ताचे गाणे
2: सुरेख
1: ही तृष्णा आदिम इतकी युगायुगांची ही तृष्णा आदिम इतकी युगायुगांची स्वप्नांच्या रम्य खगांची पुंजके ढगांचे डोळा उतरून येती पुंजके ढगांचे डोळा उतरून येती ओढाळ किती सांगाती मी कुठे नेमकी आहे समजत नाही मी कुठे नेमकी आहे समजत नाही अस्तित्वाची नागवाही मी कुठे नेमकी आहे समजत नाही अस्तित्वाचे नागवाही हे तुझ्यात माझे असणे तरल निरंतर हे तुझ्यात माझे असणे तरल निरंतर राहू दे माझ्यानंतर राहू दे माझ्यानंतर
2: सुंदर
1: धन्यवाद मंडळी कवितेचं एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती आपल्याला मोठ्या आनंदाचा शोध घ्यायला सांगत नाही उलट दैनंदिन आयुष्यात नकळत आपल्या हातून निसटून जाणाऱ्या छोट्या छोट्या आनंदाची जाणीव करून देते खिडकीवर बसलेले एखादे पाखरू वेलीवर उमललेले छोटेसे फूल मुलाच्या चेहऱ्यावरचे हास्य हे सारे जगण्याचे खरे तर उत्सव असतात जीवनातला आनंद शोधण्यासाठी मोठ्या प्रसंगाची गरज कुठे असते फक्त पाहण्याची दृष्टी हवी असते अशा साध्या सहज आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या क्षणांची आठवण करून देणारी कविता कविता क्षीरसागर यांची आहे आनंद मोठा
3: पक्ष्यांची ह्या किलबिल किलबिल रोज सकाळी होते पक्ष्यांची ह्या किलबिल किलबिल रोज सकाळी होते दुर्लक्षून ती उठल्यावरती पेपर वाचत बसते वाऱ्यावर मृदगंध पसरतो वळवाची सर येता वाऱ्यावर मृदगंध पसरतो.

0: वळवाची सर येता, भाजी पोळी चहा मध्ये पण उसंत नसते हाता.
1: अगदीच.
0: किती दिसांनी वेली वरती फूल उमलले असते, किती दिसांनी वेली वरती फूल उमलले असते, सुकून जाते तसे शेवटी लक्ष कुणाचे नसते. खिडकीवरती निळे पाखरू सुंदर गाणे गाते, खिडकीवरती निळे पाखरू सुंदर गाणे गाते, विवंचनांच्या तंद्री मध्ये ध्यान कडे नसते. उत्साहाने लेख सांगते शाळेमधल्या गोष्टी, उत्साहाने लेख सांगते शाळेमधल्या गोष्टी, हू हू करते हटवत नाही टीव्ही मधली दृष्टी.
1: बरोबर.
0: कळते परंतु काना वळते हे ना सांगू शकते, कळते परंतु काना वळते हे ना सांगू शकते, छोट्या छोट्या आनंदाला उगा का बरे मुकते.
1: खरे.
0: अशा चिमुकल्या गोष्टींमध्ये आनंदाना तोटा राजू.
1: बरोबर.
0: अशा चिमुकल्या गोष्टींमध्ये आनंदाना तोटा, परंतु आपण करत राहतो का दुःखांचा साठा.
1: अगदी अगदी.
0: परंतु आपण करत राहतो का दुःखांचा साठा.
1: किती साधी गोष्ट असते, पोळी फुगली तरी आपल्याला आनंद होतो. आयुष्यातल्या गोष्टी पण आपल्या त्याकडे लक्षच नसतं. खूप सुंदर कविता, खूप छान. मंडळी, लहानशा आनंदापासून पुन्हा एकदा आपण वळूया निसर्गाकडे. आकाशात दाटलेले मेघ, काळी सुपीक माती, विठ्ठलाची पंढरी आणि वारकऱ्यांच्या पावलांवरून चालत आलेला पाऊस. सुरुवातीला आपण कालिदासांच्या मेघाला भेटलो, आता या काव्य प्रवासाच्या अखेरीस तोच मेघ पुन्हा विठ्ठलाच्या सावळ्या रंगात न्हावून आलेला दिसतो आहे. जणू या संपूर्ण कार्यक्रमाचे वर्तुळ पूर्ण होते आहे. ऐकूया डोंगराच्या खाली ही कविता, ज्यामध्ये भक्ती, निसर्ग आणि विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचे सुंदर प्रतीकात्मक दर्शन घडवले आहे प्रणिता कुलकर्णी यांनी.
2: डोंगराच्या खाली जरा वाकू न बघता, डोंगराच्या खाली जरा वाकू न बघता, विठोबाचा रंग मेघा आवडला होता. रंग घेतला जरासा मेघान चोरून, रंग घेतला जरासा मेघान चोरून, अचानक त्याचे आले काळीज भरून. हसला गाला तर विठू कळताच चोरी, हसला गाला तर विठू कळताच चोरी, चोरलेला रंग नाही घेतला माघारी. रंगामध्ये रंगलेला सावळा श्रीरंग, रंगामध्ये रंगलेला सावळा श्रीरंग, मेघासवे आतुरेला सखा पांडुरंग. अलगद सुरू धारा डोळ्यातून भाव, अलगद सुरू धारा डोळ्यातून भाव, हृदयात खळबळ कालवा कालव. समजेना मेघास हे दाटू नका येते, समजेना मेघास हे दाटू नका येते, विठोबाच्या रंगामध्ये असे काय होते.
1: सुरेख.
2: माती संगे झाली भेट झरताना धारा, माती संगे झाली भेट झरताना धारा, कस्तुरीच्या सुगंधानं ओलावली धरा. काळ्या मातीसाठी झाले काळजाचे पाणी, काळ्या मातीसाठी झाले काळजाचे पाणी, बीजासाठी सारे काही विठोबाची. भिजलेल्या राणीवनी कोंब फुलताना, भिजलेल्या राणीवनी कोंब फुलताना, पाना आड खुदकन कळी हसताना, मेघ होतो वारेकरी बुक्का पसरतो, मेघ होतो वारेकरी बुक्का पसरतो, आभाळाला पंढरीचे श्यामरूप देतो. आभाळाला पंढरीचे श्यामरूप देतो.
1: अतिशय प्रवाही आणि तरल कविता ना मंडळी. भक्तीच्या या ओलाव्यानंतर आता पुन्हा एकदा गझलेच्या शिस्तबद्ध लयीत प्रवेश करूया. गझल म्हणजे प्रेम कविता नव्हे, ती जीवनाचा अनुभव नेमक्या शब्दात मांडण्याची एक सुंदर शैली आहे. या कार्यक्रमातील शेवटच्या दोन गझला या काव्य प्रवासाचा भावनिक परिपाक म्हणता येतील. आयुष्य, स्वप्न, दुःख आणि कवितेवरचा अविचल विश्वास या साऱ्यांचा समतोल साधणारी कविता क्षीरसागर यांची गझल ऐकूया.
0: असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण, असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण, कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण. नादी लावून झिडकारे ती जी माझ्या जगण्याचे कारण, नादी लावून झिडकारे ती जी माझ्या जगण्याचे कारण, पुन्हा पुन्हा लोचटा प्रमाणे कविते चरणी.

0: घेते लोळण.
1: वा वा वा.
0: ठाऊक असं ते काय गोंधले सटवाईने भाळावरती. ठाऊक असं ते काय गोंधले सटवाईने भाळावरती. मुठभर सौख्यासाठी मगती खुशाल ठेवे स्वतः सतारण. कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण. नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या. नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या. रात्र बिचारी सोशिक बाई दिसून देते दुःखाचे म्हणा. नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या. रात्र बिचारी सोशिक बाई दिसून देते दुःखाचे वण. आयुष्याच्या पटलावरती इंद्रधनुही खुलते हल्ली. आयुष्याच्या पटलावरती इंद्रधनुही खुलते हल्ली. जेव्हा पासून मनास माझ्या श्रीरंगाची झाली लागण. आणि पुढचा शेर आहे का
1: इरशाद.
0: दुःखाचे उपकार असे की लिहिते त्यावर काही बाही. दुःखाचे उपकार असे की लिहिते त्यावर काही बाही. आणि त्या लिहिण्याने होते मनात आनंदाची शिंपण. आणि त्या लिहिण्याने होते मनात आनंदाची शिंपण.
1: सुरेख सुरेख.
0: असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण. कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण.
1: सुंदर सुंदर सुंदर सुंदर प्रतीकात्मक गझल. आणि आता आजच्या काव्य मैफिलीतील अखेरची रचना. शेवटची कविता म्हणजे समाप्ती नव्हे बरं, तर पुढेही मनात गुणगुणत राहणाऱ्या प्रवासाची सुरुवात म्हणूया आपण.
2: बरोबर.
1: प्रवास, नाती, स्मृती आणि जगण्यावरचा विश्वास या साऱ्यांचा हळूवार मागोवा घेणारी ही प्राजक्ता पटवर्धन म्हणजे माझी गझल ऐकूया. सादर करते. सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर. सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर. खाचा खळगे अवघड वळणे आपसूक झाली सुंदर.
2: वा सुंदर.
1: सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर. खाचा खळगे अवघड वळणे आपसूक झाली सुंदर. आजीचे घर जवळच आहे घरापासून आबांच्या. कवितातही आजीचे घर जवळच आहे घरापासून आबांच्या. रोज रात्री नात मोजते ताऱ्यांच्या मधले अंतर. रोज रात्री नात मोजते ताऱ्यांच्या मधले अंतर. आणि हा जरा नाजूक शेर प्रणिता. बोभाटा केलास गावभर माझ्या सुंदर फुलण्याचा. बोभाटा केलास गावभर माझ्या सुंदर फुलण्याचा. आरोपच केला चाफ्याने मंदवाहत्या वाऱ्यावर. आरोपच केला चाफ्याने मंदवाहत्या वाऱ्यावर. आणि शेर आहे. नकळत संपून ग्रीष्म दरारा पाऊस सहजच अवतरला. नकळत संपूर्ण ग्रीष्म दरारा पाऊस सहजच अवतरला. कुणासही ना कळले घडले कसे नेमके सत्तांतर. कुणासही ना कळले घडले कसे नेमके सत्तांतर. आणि हा शेर. तुकडे केले त्याने तरीही दरवळली तुकड्यांमधुनी. तुकडे केले त्याने तरीही दरवळली तुकड्यांमधुनी. प्रेम सुपारीचे जडलेले पहा किती अडकित्यावर. प्रेम सुपारीचे जडलेले पहा किती अडकित्यावर. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची. सन्मानाने धाड लगेचच त्याला माझ्या पत्त्यावर. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची. सन्मानाने धाड लगेचच त्याला माझ्या पत्त्यावर. आणि शेवटचा शेर आहे. वाईट साईट बोलत नाही वागत नाही कोणीही. वाईट साईट बोलत नाही वागत नाही कोणीही. चांगुलपण हे जगासैथल्या मानवेल सांगा कुठवर. सांगुलपण हे जगासैथल्या मानवेल सांगा कुठवर. सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर. खाचा खळगे अवघड वळणे आपसूक झाली सुंदर. आपसूक झाली सुंदर.
2: वा वा छानच. खूपच सुरेख.
1: धन्यवाद.

मंडळी, आजचा हा काव्य प्रवास इथेच संपतो आहे. पण मगाशी म्हटलं तसं कविता संपत नसते, ती श्रोत्यांच्या मनात पुढेही जगतच राहते. आज आपण महाकवी कालिदासांच्या स्मरणातून या प्रवासाची सुरुवात केली, आषाढाच्या पहिल्या दिवसाची चाहूल ऐकली, वारीच्या भक्तिरंगात न्हालो, पावसांच्या सरींमध्ये भिजलो, निसर्गाच्या

0: ती प्रत्येक पिढीत नव्याने उमलत राहीलच. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: सख्यांनो, कवितांच्या या त्रिवेणी संगमात आपण सचैल भिजलो आहोत. आषाढाच्या या प्रथम दिवशी असा काव्यानंद देणाऱ्या या तिन्ही कवयित्रींचे मनापासून आभार. हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल तेव्हा आपले अभिप्राय prasaran.pune@gmail.com या मेल आयडीवर अवश्य कळवा. बरे तर मैत्रिणींनो, याबरोबरच मी यशश्री पुणेकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने 12:25 12:34 हा कार्यक्रम आपण ऐकू शकला नाही त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
3: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
3: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती जगात सर्वत्र.
4: वनिता मंडळाचा कार्यक्रम पुणे केंद्रावरून श्रोते आत्ता मी सहक्षेपित केला. 1:00 PM आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसारभारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोते हो, आज मी तुम्हाला नटरंग आणि पिंजरा ह्या दोन सिनेमांमध्ये ज्या लावण्या आहेत ज्या खूप सुपर डुपर हिट झाल्या, मग पिंजरा हा ह्यातल्या लावण्या मी तुम्हाला ऐकवणार आहे. पिंजरा हा पहिला मराठी तमाशाप्रधान सिनेमा जो रंगीत होता, पहिला रंगीत सिनेमा वी शांताराम यांचा होता. आणि इतक्या वर्षानंतर म्हणजे त्याच्यामध्ये जी जगदीश खेबूडकरांनी गाणी जी लिहिलेली आहेत, जी ज्या लावण्या लिहिलेल्या आहेत, त्याच्यानंतर तशाच लावण्या आणि तसा सुपर डुपर हिट असा सिनेमा म्हणजे इतक्या वर्षानंतर नटरंग. आणि त्यावेळेला या दोन्ही सिनेमांची खूप चर्चा झाली होती. पिंजरानंतर एक अतिशय उत्कृष्ट दर्जेदार असा तमाशाप्रधान चित्रपट म्हणजे पिंजरानंतरचा हा नटरंग. या दोन सिनेमातल्या आज मी तुम्हाला लावण्या ऐकवणार आहेत. सुरुवातीची ही प्रार्थना आहे नटरंगासाठी केलेली. अजय अतुल यांनी ती गायली आणि नटरंग या सिनेमासाठी त्यांनी संगीतबद्ध केलेली आहे. गुरु ठाकूर यांनी ती लिहिली. नटरंग या सिनेमातली सगळी जी गाणी आहेत म्हणजे ज्या लावण्या आहेत

त्या सगळ्या गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या आहेत आणि संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी. आणि पिंजरा या चित्रपटातल्या सगळ्या लावण्या ज्या आहेत त्या जगदीश खेबुडकरांनी लिहिलेल्या आहेत आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

नटरंग या सिनेमातली ही प्रार्थना होती. नटरंगासाठी केलेली गुरु ठाकूर यांनी ही प्रार्थना लिहिली होती आणि अजय अतुल यांनी संगीतबद्ध केली होती. मराठी चित्रपटसृष्टीच्या यशस्वी आणि चौफेर वाटचाल

दिल्लीतला माइलस्टोन म्हणून ओळखला जाणारा व्ही शांताराम प्रॉडक्शनचा सिनेमा म्हणजे पिंजरा. म्हणजे जवळजवळ आज या सिनेमाला 55 वर्ष पूर्ण म्हणजे झालेली आहेत. 31 मार्च 1972 साली हा सिनेमा पुण्यामध्ये प्रभात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्याचा आशय, त्याचं सादरीकरण, अभिनय, गीत, संगीत, नृत्य ह्या सगळ्यांवरती आधारित असलेला हा चित्रपट अतिशय प्रचंड लोकप्रियता या सिनेमाला मिळाली. आणि या चित्रपटाचं निर्माते, दिग्दर्शक आणि संकलकसुद्धा चित्रपती व्ही शांताराम हे होते. म्हणजे मराठी सिनेमासृष्टीतला हा पहिला यशस्वी रंगीत सिनेमा म्हणून सुद्धा पिंजरा या सिनेमाची विशेष अशी ओळख आहे. पिंजरा त्यो कुणाला चुकलाय, अहो माणसाचं घर तरी काय असतं, त्यो बी एक पिंजराच की. हे तत्वज्ञान आपल्याला रांगड्या भाषेत सांगणारी तमाशातली एक नर्तकी, आणि व्यक्ती मेली तरी चालेल, समाजातील आदर्श जिवंत राहिले पाहिजेत या महान तत्वावर अतिशय निर्मळ आणि प्रामाणिक श्रद्धा असलेला एक शिक्षक माणूस, या दोघांची संघर्षाची कथा म्हणजे हा पिंजरा सिनेमा. प्रचंड म्हणजे प्रचंड लोकप्रियता या सिनेमाला मिळालेली होती.

वाघे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं पिंजरा या सिनेमातलं सुरुवातीचं. आठवतं तुम्हाला? तुम्हाला सिनेमा आठवत असेल हे गाणं ऐकून, नाही का? आणि आणखी एक ना, ह्या सिनेमातला एक किस्सा आहे, म्हणजे घडलेली घटना आहे. तुला नाही जमणार हे गाणं 25-30 साली झाले आता, आणि आजच्या कोयना एक्सप्रेसने जा तू मुंबईला, मी बघतो या गाण्याचं काय करायचं ते. असा सणसणीत अपमान झेलून त्यांनी कोल्हापुरातला गाशा गुंडाळला आणि ते मुंबईला जायला निघाले. मनात प्रचंड कल्लोळ, घुसमट, कालवा कालव, आणि त्या गाण्यांचे बोल सतत त्यांच्या मनात, कानात, डोक्यात घुमत होते. आणि मुंबईला पोचे पोचेपर्यंत त्यांना एक इतकी भन्नाट चाल सुचली, आणि मग ते आल्या पावली परत फिरले, असा हा कलंदर कलाकार. परत त्यांनी कोल्हापूर गाठलं आणि दिग्दर्शक शांताराम बापूंना त्यांनी ती चाल ऐकवली.

0: पारी गौलन नारी आल्या यमुनी वरी खुशाल सोडुन दिल्या जळावर नक्षी चा घागरी वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी थुमकत गोपी जळात शिरल्या उठली ग शिरशिरी
1: गोपी न्हाण्यात होत्या दंग तोच आला सकासे रंग गोळा करून वस्त्र सारी बस

तशो त्यो ही चाल होती आणि तो कलंदर, तो महान कलाकार म्हणजे महान संगीतकार राम कदम आणि चित्रपट अर्थातच पिंजरा.

0: गीतबहार कार्यक्रम इथेच संपला. दुपारचा 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार कराराला आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षघटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा यशस्वीपणे सुरू. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. ऐकूया याविषयीचा वृत्तांत.
2: वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मे 2021 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा पाया घातला. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 पर्यंत परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन

0: डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं. या कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. भारत आणि युके मधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. भारतातल्या अनेक प्रगतीशील क्षेत्रांना युकेच्या बाजारपेठेत अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील असंही ते म्हणाले. हा करार व्यापार गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करत असून तो विकसित भारत 2047 या मोदी यांच्या संकल्पनेला गती देईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. कराराचा फायदा देशातल्या महिला शेतकरी युवा वर्ग सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग नवोन्मेषक व्यावसायिक आणि मच्छीमार यांना होईल आणि विविध क्षेत्रात संधी निर्माण होतील असंही गोयल म्हणाले. आजपासून लागू झालेला हा भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग चर्मोद्योग सागरी उत्पादनं रत्न आणि दागिने अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मेंडा यांनी व्यक्त केली. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी व्यक्त केली. हा करार आजपासून लागू झाल्याचं औचित्य साधून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. परदेश व्यापार महासंचालनालयानं आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं. यावेळी रसायनं औषध निर्माण सामग्री प्लास्टिक खाद्यपदार्थ एन्झाइम्स आणि मसाले इत्यादी मालाची पहिली फेरी रवाना झाली. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल.
1: शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे सौश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
2: आयुर्वेद का भविष्य आपके हातों में है. आप सभी को जिज्ञासा स्वच्छनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्रों में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
1: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्यचिकित्सक विज्ञानाच्या एकात्मित वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MIR सुविधेचं उद्घाटन केलं जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या जालंधर कंटोनमेंट रेल्वे स्थानकाचं उद्घाटन ते करणार आहेत. याच योजनेअंतर्गत देशातल्या विविध ठिकाणच्या 74 रेल्वे स्थानकांचं उद्घाटनही दूरस्थ पद्धतीनं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केलं जाईल. अमृतसर ते वाराणसी दरम्यान सुरू होणाऱ्या संत रविदास एक्सप्रेस गाडीला प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत. याच दौऱ्यात प्रधानमंत्री चंदीगड इथल्या पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देणार असून तिथल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं ते उद्घाटन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला

तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदारसंघ पुनर्रचना आणि घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे देशातल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या जागांमध्ये सरसकट 50% वाढ करण्याचा प्रस्ताव असेल तर आपला पक्ष या घटनादुरुस्तीला पाठिंबा देण्यास तयार आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सांगितलं. सर्व राज्यांमधल्या जागा 50% वाढल्यास महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48-72 तर उत्तर प्रदेशच्या जागा 80-120 होतील. हा फॉर्म्युला अधिक व्यावहारिक वाटत असून याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका इंडिया आघाडीशी चर्चा करून आणि विधेयक हाती आल्यानंतर 24 तासात स्पष्ट केली जाईल, असं त्या म्हणाल्या. आपला पक्ष भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या. तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही कोणाशी संपर्क साधलेला नाही, असंही त्या म्हणाल्या. केवळ लोकसंख्येच्या निकषावर पुनर्रचना केली तर दक्षिण भारतातल्या राज्यांवर अन्याय होण्याची भीती आहे, जी अगदी योग्य आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदा नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे. इराणनं पुन्हा एकदा युद्धबंदीच्या चर्चेसाठी पुढे यावं, अन्यथा त्यांच्या विरोधातील लष्करी कारवाई पुढील आठवड्यापासून अधिक कठोर होईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीतून दिला आहे. इराणवरील अमेरिकेचे हल्ले पुढील काही दिवस सुरू राहतील. गरज भासल्यास इराणमधील वीज प्रकल्प, पूल आणि अन्य महत्त्वाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केलं जाऊ शकतं, असंही ट्रम्प यांनी सांगितलं. यापूर्वी अमेरिकेनं इराणच्या खर्क बेटावर हल्ला केला होता, मात्र जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून तिथल्या तेल सुविधा केंद्रांना लक्ष्य केलं नसल्याचा दावा ट्रम्प यांनी या मुलाखतीतून केला. दरम्यान इराणच्या तेल पायाभूत सुविधांवर हल्ल्याची शक्यता अद्याप कायम असली तरी सध्या ती कमी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन अहमद अल थानी यांचे वडील आणि दिवंगत अमीर शेख अहमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली अर्पण केली. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं रिजिजू यांनी अमीर शेख तमीम बिन अहमद थानी यांचं सांत्वन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरावरून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष घटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: नांदेड जिल्ह्यातल्या 27,77,000 मतदारांच्या विशेष सखोल पुनरीक्षणास प्रत्यक्ष सुरुवात. नांदेड इथल्या राष्ट्रीय महामार्गाची केंद्रीय पथकाकडून पाहणी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात महिला शेतकऱ्यांसाठी मदत कक्ष स्थापन.
0: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती.
1: नांदेड जिल्ह्यात 30 जून पासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. जिल्ह्यात 27,77,073 मतदारांची बीएलओ मार्फत पडताळणी केली जाणार आहे. या मोहिमेसाठी घरी येणाऱ्या बीएलओंना सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमरनाथ राजूरकर हे विजयी झाले. या निवडणुकीत राजूरकर यांना 451

0: मतांपैकी 339 मतं प्राप्त झाली. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा नागेश पाटील यांना 84 मतं मिळाली. अपक्ष उमेदवार प्रशांत इंगोले यांना 5 मतं मिळाली. नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी इथं श्री गुरु गोविंद सिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील उड्डाण पुलाच्या बाजूचा खालचा भाग अचानक कोसळल्याच्या घटनेची शासनानं गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीवरून आलेल्या 4 सदस्यीय समितीनं या पुलाची पाहणी केली. उड्डाण पुलाची संरचनात्मक स्थिरता तपासून आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. 12 जुलैपर्यंत नांदेड परिमंडळात कृषी ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील लघुदाब व उच्चदाब श्रेणीतील 3,06,218 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. स्मार्ट वीज मीटर पूर्णतः सुरक्षित असून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याद्वारे ग्राहकांना अचूक आणि वेळेवर वीज बिल देणं शक्य होत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात महिला शेतकऱ्यांसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 12 जुलै रोजी नांदेडमध्ये झालेल्या बैठकीत महिला सक्षमीकरण अनुषंगानं महिलांच्या विविध समस्या, सुविधांची उपलब्धता, उद्भवणाऱ्या अडचणी आणि करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगानं चर्चा करण्यात आली. या मदत कक्षात महिला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक महिला नायब तहसीलदार, विधी अधिकारी, सहायक महसूल अधिकारी आणि महसूल सहायकाची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड जिल्हा परिषदेत प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि पेपरलेस करण्याच्या उद्देशानं सर्व विभागांनी आता ई ऑफिस प्रणालीद्वारे फाईल आणि टपाल व्यवहार करावेत असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी केलं आहे. या अनुषंगानं जिल्हा परिषद आस्थापनेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे शासकीय ईमेल आयडी तयार करण्यात आले आहेत. ई ऑफिस प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यापूर्वी जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं जिल्ह्यातल्या 11,166 थकित कर्जदार शेतकऱ्यांचा तपशील शासनाच्या ऑनलाईन कर्जमुक्ती पोर्टलवर अपलोड केला आहे. पात्र शेतकऱ्यांवरील थकित कर्जाची एकूण रक्कम 95,92,00,000 रुपये इतकी आहे. लग्नात अख्ख्या गावाचा विमा उतरवून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या पेटकर कुटुंबियांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात कौतुक केलं. कंधार तालुक्यातल्या बहादरपुरा इथं विवाह सोहळ्यानिमित्त पेटकर परिवारानं संपूर्ण गावाचा विमा काढण्याचा अभिनव उपक्रम राबवला. बहादूरपुरा इथल्या तब्बल 3,500 नागरिकांचा अपघाती विमा उतरवण्यात आला. गावातील नागरिकांना भविष्यात कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास आर्थिक आधार मिळावा हा यामागचा उद्देश आहे. नांदेड जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रात 11 जुलैपासून जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह राबवण्यात येत आहे. यावर्षीच्या मोहिमेसाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे 2 जन्मात अंतर, कुटुंब सुदृढ निरंतर हे मुख्य घोषवाक्य निश्चित करण्यात आलं आहे. 18 जुलैपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहामध्ये पुरुष आणि महिलांसाठी सुरक्षित नसबंदी, शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवांसह समुपदेशनही केलं जात आहे. एकल महिला धोरणासाठी नांदेडमध्ये जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि कायदेशीर सक्षमीकरणासाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करण्यात येत आहे. हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि वास्तवाधिष्ठित व्हावं यासाठी सर्व संबंधित घटकांनी आपले अभिप्राय, सूचना आणि प्रस्ताव लवकरात लवकर नोंदवावेत असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत 17 ते 26 जून या कालावधीत नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात नशामुक्त सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात विविध जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांना नशामुक्त राहण्याची सामूहिक शपथ देण्यात आली.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झालेली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा अपर्णा मयेकर आणि अनिरुद्ध जोशी यांना सुरुवातीला ऐकूया.

0: करून देणारी भक्ती गाता ही मालिका ऐकणार आहोत. आजच्या भागात ऐकूया संत निवृत्तीनाथांवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश. भाग पहिला.
1: ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नकळत पण खरं तेच संत बहिणाबाई लिहून गेल्या. महाराष्ट्रात वारकरी पंथाचा पाया तर संत ज्ञानेश्वरांनीच रचला, पण त्या पायामध्ये लोकहितासाठी गहनगूढ नाथ परंपरा लोपवणारे महासमन्वयक होते संत निवृत्तीनाथ. त्यांच्या मौनाचे पडसाद ऐकू येत नाहीत, पण एका विलक्षण वादळाचे अवधूत नाद त्यांना शोधताना गुंजत राहतात ते संत निवृत्तीनाथ. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनीप्रती, गहिनी प्रसादे निवृत्तीदातार, ज्ञानदेवा सार चोजविले. गहिनीनाथांचं लक्ष केव्हापासूनच निवृत्तीकडे होतं, अगदी त्यांच्या जन्माच्याही आधीपासून, जो शके 1190 साली झाला. शालिवाहन शके 1190 निवृत्ती आनंद प्रकटले. समकालीन संत जनाबाईंनी हे सर्व ग्रथित करून ठेवलं आहेच. त्याआधीही दोन पिढ्या त्यांचे आजोबा गोविंदपंत यांनी गहिनीनाथांकडूनच दीक्षा घेतली होती. पुढे तीव्र वैराग्यवृत्तीचे त्यांचे वडील विठ्ठलपंत एका कालविलक्षण आवर्तात सापडले. संन्यास घेतल्यावर गुरु आज्ञेमुळे पत्नी रखुमाबाईंसह प्रपंचात परतले आणि या चारी भावंडांच्या जन्मासोबत भयंकर लोकक्षोभाला सामोरे गेले. हे सगळं कथानक महाराष्ट्राला माहिती आहे. विठ्ठलपंत या परिस्थितीत सहपरिवार त्र्यंबकेश्वराला तीर्थाटनाला आले. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालतानाच वाघ समोर आल्याने निवृत्तीनाथ आणि इतरांची ताटातूट झाली. इथेच वाट चुकून एका गुहेत शिरलेल्या निवृत्तीला गुरु गहिनीनाथ भेटले आणि त्यांनी निवृत्तीला ज्ञानदीक्षा दिली. निवृत्तीनाथांचं सगळं आयुष्यच 23 वर्षांचं. आई वडील सनातनी समाजाने दिलेलं देहांत प्रायश्चित्त घ्यायला लहान मुलांना सोडून प्रयागच्या त्रिवेणी संगमाकडे रातोरात निघून गेले. त्यावेळी त्यातील सर्वात मोठ्या निवृत्तीनाथांचं वय असेल फक्त 9-10 वर्ष. ज्ञानदीक्षा आणि लगोलग ही अग्निपरीक्षा, चारीकडून लोकनिंदेचा बहिष्काराचा वणवा, इतक्या लहान वयात आलेलं आपल्याहूनही लहान 3 अलौकिक प्रतिभावंत भावंडांचं पालकत्व आणि याही परतं विश्वचिंतन, हे अपार विस्तारलेलं पालकत्व निवृत्तीनाथांनी जीवापाड जोपासलं. कसा असेल तो दिनक्रम? या परिस्थितीत जी सर्वात लहान बहीण मुक्ता ती फक्त 4 वर्षांची होती. फक्त तिच्या शब्दात ते दिवस ठिणगीसारखे लखलखतात. बाकीची भावंड तर स्वतःबद्दल मौन बाळगणारी. मात्र मुक्ता लिहिते, झडझडो न जाती मागे वळो न पाहती, तात आणि माता गेलीसे येथून, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न सांभाळी सोपानं मज लागी, इतके जीव घेणे शब्द. डोळ्यासमोर येतं सिद्धबेट, लखलखीत मध्यान्न, त्यातच आसमंत झोडून काढणारं धुळीचं विवर्त, गाव शिवाराबाहेरच्या तापलेल्या मलूल रानातलं एक बहिष्कृत विपन्न खोपट आणि आतून येणारे मनस्वी रुसण्या हसण्या बोलण्याचे बालकिशोरपण व्युत्पन्न स्वर, तीनही भावंडांचे गुरु निवृत्तीनाथ, हे एक दुहेरी लाघवी नातं आहे. तुझा तुची थोर, तुझं नाही पार, आमुचा आचार विठ्ठल देव, न दिसे दुसरे निर्धारित खरे, श्री गुरु विचारे कळले आम्हा, तव तू संपन्न आमुचे हो धन, सांगितली खूण निवृत्ती देवा, असं सोपानदेव म्हणतात. तर प्रारब्ध संचित आचरण गोमटे, निवृत्ती तटाके निघालो आम्ही, निवृत्तीच्या तटातटावरून आम्ही निघालो, असा श्लेष मुक्ताई साधते. असे दोन्ही छोट्या भावंडांच्या शब्दात त्यांच्या दैनंदिन जीवनातले निवृत्तीनाथ लाघवीपणे साकारत जातात.
0: भक्तिगाता या मालेत आत्ताच आपण ऐकला संत निवृत्तीनाथांवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांचा लेख मौनमटीतील महदाकाश. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

स्थान महत्त्वाचं आहे. काकडीपासून भरपूर उत्पादन घेता येतं. काकडी हे उष्ण आणि कोरड्या हवामानातील पीक आहे, परंतु जास्त पावसात हे पीक चांगलं येतं. शेतातील बांधावर आणि मिश्र पीक म्हणून लागवड केली जाते, आंतरपीक म्हणून लागवड केली जाते, बागायती क्षेत्रामध्ये स्वतंत्ररित्या सुद्धा याची लागवड केली जाते. काकडी दोन्ही हंगामात घेतलं जाणारं पीक आहे. खरीप हंगामासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य असते. मातीचं पृथक्करण करून आम्ल तपासणी करणं आवश्यक आहे, म्हणजे सेंद्रिय पदार्थ असणारी जमीन यासाठी फायदेशीर ठरते. काकडी उष्ण हवामानात चांगली येते. भरपूर उत्पादन देणारी ही भाजी आहे. उगवणीच्या वेळी 11° तापमान आणि उगवणीनंतर 24° तापमान चालतं. भरपूर सूर्यप्रकाश, कोरडी हवा काकडीच्या फळधारणेसाठी उपयुक्त असतं. जास्त दलदल आणि आर्द्रतायुक्त हवामान काकडीच्या पिकाला मारक ठरतं. यामुळे काही किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. खोल नांगरट कुळवट करून सऱ्या पाडाव्या. सऱ्या सरळ, खोल आणि भक्कम असाव्या. सऱ्यांच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला बियांची पेरणी करावी. दोन सऱ्यांमध्ये साधारण 60 सेंटीमीटर अंतर ठेवावं. सरी पद्धतीनं लागवड केल्यास किफायतशीर उत्पादन येतं. सऱ्यांमुळे वेल किंवा फळं खराब होत नाहीत, फळं सडत नाहीत. सरीतून पाणी पाजण्याचं काम सोपं होतं, तसंच इतर खर्चही वाचतो. ठराविक अंतरावर आळी करून त्यात बिया टोकण करतात. आळ्यांसाठी खड्डे पाडले तरी चालतात. यामध्ये सेंद्रिय खताचा वापर करावा. आळी पद्धत थोडी खर्चिक असते, कारण पाणी देण्यासाठी स्वतंत्र मजूर व्यवस्था करावी लागते किंवा स्वतः पाणी घालावं लागतं, म्हणजे वेळ आणि खर्च वाचू शकतो. काकडीच्या दोन ओळीतलं अंतर साधारण 1.5 ते 2.5 मीटर असावं. दोन वेलातलं अंतर 50 ते 100 सेंटीमीटर असावं. यासाठी जमिनीचा प्रकार, काकडीचा वाण आणि हंगाम याचा विचार करून अंतर ठरवावं. योग्य बियाण्याची निवड करून पेरणीपूर्वी शिफारसीनुसार औषधामध्ये बिया चोळून घ्याव्या. दाट लागवड झाली असेल तर त्याची विरळणी करावी. निरोगी रोपं ठेवून बाकीची उपटून टाकावी. कोकणामध्ये लागवडीसाठी खड्डे पद्धत वापरावी आणि खड्डे भरून उंचवटा करावा. आडवी उभी नांगरट करणं आणि त्यानंतर पाटे मारून जमीन बारीक करून शेतातील कचरा सड काढून टाकावे. जमीन भुसभुशीत करूनच त्यामध्ये शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावं. हेक्टरी 25 ते 30 टन शेणखत वापरावं. नंतर सऱ्या पाडून लागवड करावी. समतोल खतांचा पुरवठा करून पाण्याची व्यवस्थाही योग्य होणं महत्त्वाचं आहे. काकडीची मुळं फारशी खोल जात नाहीत, मात्र जमिनीच्या वरच्या भागावर सतत खुरपण करावी लागते. त्यामुळे तणांचा नाश होतो आणि जमिनीला भेगाही पडत नाहीत. वेलांना आधार दिला किंवा छोटा मांडव घातल्यास उत्पादनात वाढ होते. काकडीचं पीक जमिनीवरही चांगलं घेता येतं. काकडीला पाण्याचा उपद्रव होऊ नये म्हणून वाळलेलं गवत आणि काड्यांचा वापर करावा. गवत आणि काड्या वावरामध्ये पसराव्या. यामुळे किडींचाही प्रादुर्भाव होणार नाही. काकडीचं फळ साधारणपणे 35 ते 40 दिवसांनी येतं. दर 2-4 दिवसांनी त्याचा तोडा करावा. हेक्टरी 100 ते 160 क्विंटल उत्पादन घेता येतं.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना सोरायसिस या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहात.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत की सोरियासिस म्हणजे काय असते. तर श्रोत्यांनो, सोरियासिस म्हणजे एक इम्युनिटी डिपेंडंट म्हणजे ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. तुमची इम्युनिटी डाऊन झाली की तुमच्यामध्ये काहीतरी अँटीबॉडीज तयार होतात, त्याच्यामुळे सोरियासिस तयार होतो. सोरियासिस हे डायग्नोस करायसाठीच तुम्हाला एक त्वचारोग तज्ज्ञाची गरज असते. कोणीही सोरियासिसला डायग्नोस करू शकत नाही, त्याच्यामुळे सोरियासिस हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. हा जनरली 5 वर्षापासून 60 वर्षापर्यंत कधीही होऊ शकतो. त्यामुळे पाय उल्लेत मग याला सोरियासिस झाला असं समजू नका, कारण पाय उलणं हा वेगळा प्रकार, पायाला भेगा पडणं हा वेगळा प्रकार आणि सोरियासिस हा वेगळा प्रकार. सोरियासिस म्हणजे असे लाल चट्टे असतात, त्याच्यावर अशा स्केल्स येतात म्हणजे असे पापुद्रे तयार होतात. तर या पेशंटमध्ये जे असतं ते ड्रायनेस डेव्हलप झालेलं असतो. तर हा कुठेही येऊ शकतो बॉडीला. जनरली हा जो सोरियासिस हा आजार आहे हा तुमचे जॉईंट

0: जास्त इन्वॉल्व करतो, म्हणजे तुमचे बोट, तुमचे सांदे, ह्याच्यामध्ये लाल पुरड येणं, पण सुरुवातीला त्याला खाज येतो, त्याच्यानंतर पुरड तयार होतो आणि त्याच्यानंतर मग एक पापुद्रा तयार होतो. तर हा आजार पूर्णपणे बरा होत नाही, पण बरा ठेवू शकतो आपण. हा ट्रिगर होतो म्हणजे ॲग्रिवेट होतो हा जनरली उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये. ह्या दोन ऋतूंमध्ये सोरियासिसच्या पेशंटला जास्त काळजी घ्यावी लागते. तर त्याला ॲग्रिवेटिंग फॅक्टर काय असतात? तर ते जनरली असतात की तुमची थंडी, म्हणजे बाहेरचं वातावरण जर खूप थंड झालं किंवा अतिउष्ण झालं तर ह्या पेशंटमध्ये हे हा डिसीज वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर पेशंटची इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती कमी झाली, पेशंटने टेन्शन घेतलं, रात्रीचं जागरण जास्त केलं, फास्ट फूड जास्त खाल्लं, तर याच्यामुळे पण हा जो डिसीज आहे सोरियासिस हा डिसीज ॲग्रिवेट होतो. त्यामुळे असे कारणं पण टाळायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही कोणत्या तरी मोठ्या आजारातून उठला, तुमची प्रतिकार शक्ती झाली कमी, तर त्याच्यामुळे पण सोरियासिस होतो. तर असे कारणं आपण जाणून घेऊन त्याच्यावर योग्य ते उपचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे सोरियासिस हा नेमका होतो कशाने, हा आपल्या स्किनमध्ये जर अँटीबॉडीज तयार झाल्या त्या सोरियासिसच्या तर त्याच्यामुळे होतो. आणि हे जे मी तुम्हाला फॅक्टर सांगितले याच्यामुळे ते ॲग्रिवेट होतो. त्यामुळे जेवढं होईल तेवढं उन्हाळा आणि हिवाळा सोरियासिसची काळजी काय घ्यायची, तर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही साबण, सोडा, डिटर्जंट हे वापरणं शक्यतोवर टाळा. जितकं कमी वापरता येईल तितकं कमी वापरा. दुसरी गोष्ट, तुमची स्किन मॉइश्चरायझर जास्त ठेवा. मॉइश्चरायझर म्हणजे साधं तुम्ही पॅराशूट ऑइल किंवा साधं कोकोनट ऑइल कोणतं पण वापरलं तरीही चालेल, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील, ह्या काळजी घेणे गरजेचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची स्लीप सायकल. जनरली आजकालच्या काळात असं झालंय की रात्री 12 झोपणे, सकाळी 8 उठणे ही स्लीप सायकल नाही आहे. तुमचे जे स्लीपिंग हार्मोन्स असतात, स्ट्रेस हार्मोन असतात, हे सगळे 9 ते 10 सिक्रेट होतात. म्हणून तुमचा आयडियल टाईम जो असतो हा 9 ते 10 तुम्ही झोपणं गरजेचं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे डाएट इम्प्रूव्ह करा, ज्याच्यामुळे तुमचे खाज वाढते. जसे पथ्य म्हटलं तर वांगे, गवार, शेंगदाणे अशाने तुमच्या खाजा वाढतात, अशा खाण्यामध्ये येणारे पदार्थ टाळा. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आहार हा पोषक घ्या. जसं काही बाहेरचं बेकरी प्रोडक्ट किंवा मग मैदा असे प्रोडक्ट अवॉइड करा. शिळं अन्न घ्यायचं टाळा. तर हे सगळे पदार्थ खाल्ल्याने जर तुमची प्रतिकारशक्ती वाढली तर तुम्ही सोरियासिसपासून नक्कीच बरे होऊ शकता. धन्यवाद श्रोत्यांना.
1: श्रोत्यांनो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना सोरायसिस या त्वचा आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे त्या कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सिवंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळा, आहार आणि पोषण याविषयीची माहिती आज आपण करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं, ऐकूयात ही माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्व ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू आपणाला आनंददायी वाटतो, कारण उकाड्याने त्रस्त झालेल्या अबालवृद्धांना पावसाच्या गार सरींनी दिलासा मिळतो. सर्व शिवार हिरवागार होऊन नवचैतन्य पांघरतो. या आनंददायी ऋतूचा आनंद घ्यायचा असेल तर आपली तब्येतसुद्धा चांगली राहणे आवश्यक आहे. तसे नसेल तर बाहेर पावसाच्या सरी पडतात आणि आपली तब्येत बरी नाही. अशा परिस्थितीत आपले हे पावसाळी दिवस दवाखान्याच्या एरझारा मारण्यातच

0: निघून जातात, म्हणून आता पावसाळा सुरू होत आहे, त्यामुळे पावसाळ्यातील आपला आहार आणि पोषण कसं असावं ज्यामुळे आपली तब्येत बरी राहील याविषयी आपण चर्चा करू. तसं पाहिलं तर पावसाळ्यात आपला जठराग्नी मंद असतो, त्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला जड जातं, म्हणून या ऋतूत आपला आहार आणि पोषण हे योग्य असलं पाहिजे. या ऋतूत पचायला हलके अन्न सेवन केले पाहिजे, जसे की ज्वारीची भाकरी, गव्हाच्या पिठाचा फुलका, मुगाच्या डाळीचे वरण, जुन्या तांदळाची आणि मुगाची डाळ घालून केलेली खिचडी, किंवा कद्दू, पडवळ, भोपळा, दोडका, कारली यासारख्या फळभाज्या यांचा आहारात समावेश करावा आणि तो आपल्या शरीराला भरपूर पोषण देखील देतो. यामुळे आपले शरीर सतत ऊर्जादायी राहते. संत तुकाराम महाराज आहाराविषयी म्हणतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियासिसार, किंवा सुभाषितकार म्हणतात, भोजन औषधम भवते. या उलट आपण या ऋतूत संतुलित आहार घेतला नाही तर मग आपणाला आजारांना सामोरे जावे लागते. म्हणून या ऋतूत तळलेले पदार्थ जसे की पुरी भाजी, आलू वडा, भजे, पाणीपुरी, मैद्याचे पदार्थ, जंक फूड, केक, बिस्किट, पिझ्झा, बर्गर आदी पदार्थ वर्ज्य आहेत, किंवा ते आपल्या शरीराला अपायकारक ठरतात. तसेच पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन सुद्धा हानिकारक ठरते. पहिल्या पावसात चालणाऱ्या पालेभाज्या स्वच्छ धुवून आणि योग्य त्या प्रमाणात शिजून खायला पाहिजेत. पावसाळ्यात शिळे अन्न खाऊ नये, तसेच उघड्यावरचे अन्न पदार्थ खाऊ नयेत, कारण की या दिवसात मोठ्या प्रमाणात जंतू संसर्ग होतो. या दिवसात माशा, डास आणि वेगवेगळे कीटक असतात, ते अन्न पदार्थावर बसून त्यांची बाधा लवकर होते. म्हणून पावसाळ्यात आपला आहार औषधासारखा असला पाहिजे, नाहीतर औषध जेवणासारखे घ्यावे लागतात. विशेष करून या दिवसात शरीराला स्वच्छ आणि उकळून कोमट केलेले पाणी आवश्यक आहे. पावसाच्या पाण्यात अनेक सूक्ष्म जीव जंतू मोठ्या प्रमाणात असतात. आपल्या आहारात अद्रक, लसूण, हळद, जिरे, मोहरी, लवंग, दालचिनी, काळे मिरे यासारख्या मसाला पदार्थाचा भरपूर वापर केला पाहिजे. यामुळे सर्दी, खोकला, पडसे, ताप यासारखे संसर्गजन्य आजारांचे संक्रमण होत नाही आणि आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती शाबूत राहते. या दिवसात आपण जांभूळ, पपई, डाळिंब, सफरचंद ही फळे आहारात घेतली पाहिजेत. तसेच आपल्या आहारात योग्य प्रमाणात दूध, दही, ताक, लोणी या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केला पाहिजे. आपल्या शारीरिक व मानसिक पोषणात सर्वात जास्त गरज असते ती सुकामेवा पदार्थाची. यात बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते, चारोळी, अंजीर यांचा समावेश करावा. आपले पोषण हे चांगले असेल तर आरोग्य उत्तम राहते. पण या ऋतूत आपला आहार जरी चांगला असला तरी तो प्रमाणात असला पाहिजे. आपण नेहमी जेवढा आहार घेतो त्यापेक्षा कमी आहार घेणे या ऋतूत सोयीस्कर आहे. सतत काही ना काही खाण्यापेक्षा भूक लागली तरच आहार घ्यावा. शेवटी एवढेच म्हणता येईल की पावसाळ्यात आजाराचे संक्रमण लवकर होते, म्हणून आपला आहार आणि पोषण याकडे लक्ष द्यावे. हित भूक, मित भूक, ऋत भूक सदा सुखी. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील आहार आणि पोषण याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव आंधळे. सादर
2: आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं फरहत नाज. और अब मुख्य समाचार. भारत ब्रिटेन व्यापक आर्थिक और व्यापार समझौता आज से लागू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, इससे भारत के किसानों, उद्यमियों, लघु और मध्यम उद्यमों को नई गति मिलेगी. वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल का आश्वासन, समझौते के अंतर्गत डेयरी उत्पाद, सब्जियां और खाद्य तेल सहित संवेदनशील कृषि उत्पाद पूरी तरह से सुरक्षित. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने जन कल्याण के लिए आयुर्वेद में आधुनिक तकनीकों को अपनाने का आग्रह किया. भारत का संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद में सुधार का आह्वान, आगाह किया, सुधार न होने से विश्व में इसके प्रति लोगों का विश्वास कमजोर होगा. ओडिशा में आज मूसलाधार बारिश का रेड अलर्ट. और खेलों में फीफा विश्व कप में मौजूदा चैंपियन अर्जेंटीना का आज रात दूसरे सेमीफाइनल में इंग्लैंड से सामना. अब समाचार विस्तार से. भारत ब्रिटेन व्यापक आर्थिक एवं व्यापार समझौता आज से लागू हो गया है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि आज से लागू हुआ व्यापक आर्थिक और व्यापार समझौता तथा सामाजिक सुरक्षा समझौता भारत ब्रिटेन की साझेदारी में एक महत्वपूर्ण क्षण है. श्री मोदी ने केंद्रीय वाणिज्य

विलंबित खेळाची बंदी झुमरा तालात आहे, द्रुतबंदी इश्तीन तालात आहे. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केलेली आहे. ऐकूया आदित्य खांडवे यांनी गायलेला राग गौड मल्हार.

आदित्य खांडवे यांनी गायलेला राग गौड मल्हार श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. या कराराच्या निमित्ताने आज मुंबईत ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय

0: विमानतळावरून या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. भारत आणि युकेमधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. हा करार व्यापार गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यांसारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा यांनी व्यक्त केली आहे. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी दिली आहे. शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांना जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे संश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
1: आयुर्वेद का भविष्य आपके हातो में है. आप सभी को जिज्ञासा, स्वच्छनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्र में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
0: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्यचिकित्सक विज्ञानाच्या एकात्मिक वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MRI सुविधेचंही उद्घाटन केलं जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवादी आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार हे विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. आपला पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या सकाळपासून प्रसिद्ध झाल्या. मात्र पक्षानं याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. सरसकट प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्या जातील असं एक सूत्र सरकारनं सुचवलं आहे. हा पर्याय योग्य वाटतो, मात्र आम्ही एनडीए आघाडीत चर्चा करून नंतर सांगतो. सर्वांना एकत्र बोलवा, वेगवेगळं बोलावू नका असं आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगितलं आहे. भविष्यात केंद्र सरकारकडून असा प्रस्ताव अधिकृतपणे प्राप्त झाला तर त्याचा सखोल अभ्यास केला जाईल, त्यानंतर पक्षाची भूमिका जाहीर केली जाईल असं सुळे यांनी स्पष्ट केलं. श्रद्धेच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपहार आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार FIR नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार बुलडाण्याच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जळगाव जामोद पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. त्या अगोदर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जुने भाजी मार्केट इथल्या श्रीराम मंदिरात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह केला. यावेळी भजन आरती आणि पसायदान गाऊन आत्मक्लेश व्यक्त करण्यात आला. भंडारा जिल्हा

0: काँग्रेस कमिटीनं देखील आज रघुपती राघव राजाराम भजन आंदोलन केलं. जलाराम चौक इथल्या हनुमान मंदिरात आंदोलनाची सुरुवात झाली. त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जलाराम चौक ते गांधी चौक अशी पदयात्रा काढत जोरदार घोषणाबाजी केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात 46 देशांतर्गत ठिकाणांवर आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. सध्या या विमानतळावरून दररोज सुमारे 150 विमानांची वाहतूक होत आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड आणि सिडको यांच्या संयुक्त भागीदारीतून या विमानतळाचा टप्प्याटप्प्यानं विकास होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या 2 अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या प्रकरणी महापालिकेनं दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर त्यांनी केलेला खुलासा असमाधानकारक असल्यानं त्यांचं निलंबन झालं असून विभागीय चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. ओमानच्या किनारपट्टीजवळ GFX गॅलेसिया या सायप्रसचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात पुण्याचे 30 वर्षीय मरीन इंजिनियर हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. हे मालवाहू जहाज रविवारी पहाटे होरमुसच्या समुद्रधुनीतून जात असताना हा हल्ला झाला. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते आणि लवकरच त्यांचा हा कार्यकाळ संपणार होता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहराजवळ मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईला चाललेली क्रेटा गाडी रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरला जोराने धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू झाला, त्यात 2 महिलांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रस्ते अपघातात गुजरातमधल्या 3 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यानं पुढे जाणाऱ्या कारला तो धडकला, त्यामुळे हा अपघात झाला. पेठ जवळच्या सावळगावमध्ये काल संध्याकाळी हा अपघात घडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबई जवळच्या न्हावा शेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी डिटेल उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

नमस्कार, आम्ही मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांसाठी RN7 संदेश. कार्यक्रम अधिकारी समन्वय आकाशवाणी मुंबई यांच्याकडून सर्व केंद्रांसाठी एक महत्त्वाचा संदेश आहे. पुरी ओडिशा इथं श्री जगन्नाथ रथयात्रा गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त पूर्वसंध्येला अर्थात बुधवार दिनांक 15 जुलै रोजी 15 मिनिटांचा विशेष कार्यक्रम रात्री 8:15 आकाशवाणी कटक केंद्रावरून प्रसारित होईल. त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक 16 जुलैला जगन्नाथ रथयात्रेवर आधारित 15 मिनिटांचा आकाशवाणी वृत्तांत रात्री 8:15 कटक केंद्रावरूनच प्रसारित केला जाईल. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सर्वांनी सहक्षेपित करायचे आहेत. आता जाणून घेऊया आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. अस्मिता वाहिनीवरचे आजचे कार्यक्रम. संध्याकाळी 5:30 युववाणी आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती स्टेट ट्यून या मालिकेत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उद्योजकता विकास आणि स्टार्टअप आणि युवक याविषयी प्राध्यापक राजेश वाघुळदे यांची मुलाखत. संध्याकाळी 6:30 बलसागर भारतहोममध्ये कौशल्य विकासातून भारताचा विकास कुंजन सावरटकर यांची मुलाखत. वृत्तविशेष संध्याकाळी 7:15 माझा आवार माझा शिवार. रात्री 8:15 पुरी इथं होत असलेल्या श्री

जगन्नाथ रथयात्रेच्या पूर्वसंध्येनिमित्त विशेष कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय आहे. दिल्ली केंद्रावरचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. रात्री 10:00 पंडित राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन राग हमीर. रात्री 10:30 विदुषी पद्मावती शाळीग्राम यांचं गायन राग कामोद आपण ऐकू शकाल. उद्याचे अस्मिता वाहिनीवरचे कार्यक्रम असे आहेत. सकाळी 6:30 जगूया आनंदी, 6:40 कृषीवाणीमध्ये फर्टिगेशन्स याविषयी माहिती. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये त्वचा विकार भाग चौथा, तज्ज्ञ डॉक्टर भारती चिलगर. परिसरमध्ये पावसाळा आणि गाणी, लेखक बाबूराव आंधळे. सकाळी 6:50 ऐसी अक्षरे रसिके, यात भक्तिगाथा मालिकेत संत निवृत्तीनाथ या विषयावर भारती बिरज डिग्गीकर यांचा लेख. सकाळी 7:00 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:25 अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 66. सकाळी 9:00 वाचक स्वर ओंकार गोवर्धनी आणि केतकी थत्ते. डायलिन स्वरसंवाद सकाळी 11:05. दुपारी 12:00 वनिता मंडळ आरोग्य संवाद, या मालिकेत मन जिंका जग जिंका, अर्चना नासरे यांची मुलाखत आणि जागर आर्थिक साक्षरतेचा स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण, डॉक्टर तेजस्विनी परळकर यांची मुलाखत. दुपारी 1:40 परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. संध्याकाळी 5:30 युववाणीमध्ये मालिका विशेष, यामध्ये सांजवेळ सादर करतील अंकिता पोहरकर, तसंच कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांची मुलाखत. संध्याकाळी 6:30 कामगार सभेत सापांची माहिती आणि पावसाळ्यात घ्यायची काळजी, सर्पमित्र नितेश जाधव यांची मुलाखत. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझा आवार माझं शिवारमध्ये पंगस माशाचं संवर्धन याविषयी माधव गीते यांची मुलाखत. पुरी इथं होत असलेल्या श्री जगन्नाथ यात्रेवर आधारित आकाशवाणी वृत्तांत रात्री 8:15 दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. रात्री 9:15 स्पॉटलाइट, 9:30 कंट्रीवाईड, 9:45 आणि इन्साइट्स हे दिल्ली केंद्रावरचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. रात्री 10:30 नभोनाट्य ज्ञ, लेखक रविशंकर जिगरे. शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असे आहेत. रवींद्र सामंत यांचं बासरीवादन सकाळी 10:30 रागलया बिलावल. धनंजय हेगडे यांचं गायन राग गौड सारंग दुपारी 2:30. यज्ञेश रायकर यांचं व्हायोलिन वादन राग भीमपलास संध्याकाळी 5:02 आणि पंडित विकास कशाळकर यांचं गायन राग मालगुंजी रात्री 10:00. ही होती आजच्या आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. याबरोबरच आजचा आर्यन 7 प्रक्षेपण समाप्त होत आहे. नमस्कार.

श्रोते नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजतायत. आजची आमची दुसरी सभा सुरू होतीये. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी.

0: नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. राज्यात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 18 ते 12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी मुंबई इथं एका कार्यक्रमात केली. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूची निर्यातही या विमानातून करण्यात आली. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या 2 अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 5:02 झालेली आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित कैलाश पात्रा यांचं व्हायोलिन वादन, राग ललिता गौरी. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ निलेश जाधव यांनी केलेली आहे. ऐकूया नाद ब्रह्म अंतर्गत पंडित कैलाश पात्रा यांचं व्हायोलिन वादन, राग ललिता गौरी.

श्रोते माफ करा, पूर्वघोषित कार्यक्रमाऐवजी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पंडित रामदास पळसुले यांचं तबलावादन.

आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम ऐकूया. तबला वादनात ताल रूपक, हार्मोनियम लहराचा तन्मय देवचके यांची ऐकूया. पंडित रामदास पळसुले यांचं तबला वादन ताल रूपक.

0: नाद ब्रह्म ह्या कार्यक्रमात पंडित रामदास पळसुले यांचं तबला वादन आपण ऐकत होतात. ताल रूपक आपण ऐकलात. हार्मोनियम लहरासाथ तन्मय देवचके यांनी केली होती. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळचे 5:31 झालेली आहेत. युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात 15 जुलै या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी पुणे चे संशोधन विकास आणि उद्योजकता विभाग समन्वयक सहाय्यक प्राध्यापक राजेश वाघुळदे यांच्याशी उद्योजकता विकास स्टार्टअप आणि युवक याविषयी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
2: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, युवक हे कोणत्याही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती असतात. देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असते. परंतु अनेक तरुणांना शिक्षण पूर्ण केल्यानंतरही योग्य रोजगार मिळत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे आवश्यक कौशल्यांचा अभाव. म्हणूनच तांत्रिक शिक्षण, संगणक ज्ञान, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवकल्पना शक्ती यांचा विकास करणे आवश्यक आहे. जागतिक युवा कौशल्य दिन या गरजेची जाणीव करून देतो आणि म्हणूनच जगभरातील तरुणांच्या कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. सामायिक भविष्यासाठी कौशल्ये ही या वर्षाची थीम आहे. याविषयी आपण अधिक विस्तृतपणे जाणून घेणार आहोत.

0: त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक राजेश वाघोडे सर. सरांना या क्षेत्रामध्ये अध्यापनाचा 25 वर्षाहून अधिक कालावधीचा अनुभव असून ते सध्या AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे सहाय्यक प्राध्यापक आणि संशोधन विकास उद्योजकता विभाग समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. चला तर मित्रांनो, आज स्टार्टअप या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर, आजच्या मुलाखतीचा पहिला प्रश्न की उद्योजकता म्हणजे नेमकं काय आणि आजच्या युवकांसाठी या उद्योजकतेचे महत्व कसे वाढले आहे याबद्दल आपण काय सांगाल?
1: अगदी चांगला प्रश्न आहे. उद्योजकता ज्याला आपण एंटरप्रिनरशिप असं म्हणतो, एखादी नवीन कल्पना, उत्पादन, सेवा किंवा व्यवसाय उभारून त्यातून मूल्य निर्माण करण्याची प्रक्रिया. उद्योजक हा संधी ओळखून जोखीम स्वीकारतो, तो खरा उद्योजक, आणि संसाधनाचं व्यवस्थापन सुद्धा करतो आणि नाविन्यपूर्ण उपायाद्वारे व्यवसाय विकसित करण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच्या कल्पनेला व्यवसायाच्या रूपात यशस्वीपणे साकार करण्याची क्षमता आणि प्रक्रिया, ते म्हणजे उद्योजकता.
0: बर.
1: आणि आजच्या युवकांसाठी उद्योजकतेचं महत्व इतकं वाढलंय की याविषयी जर आपण बोलायचं झालं तर रोजगाराच्या मर्यादित संधी, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार, यामध्ये इंटरनेट, सोशल मीडिया, ई कॉमर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण AI म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, यामुळे कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरू करणं अगदी शक्य झालंय. आणि त्यानंतर स्टार्टअप संस्कृतीचा विकास हा वेगाने वाढतोय, कौशल्याचा विकास, समाजातील समस्या सोडवण्याची संधी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत उद्योजकतेकडे वळणं आजच्या काळात अधिक सोपं झालंय. शिक्षण घेत असताना लहान प्रमाणात व्यवसाय, स्टार्टअप किंवा स्वतंत्र प्रकल्प सुरू करून ते व्यावहारिक अनुभव आपण मिळवू शकतो, म्हणजे प्रोफेशनलिझम आपण त्याला म्हणतो. आणि आत्ता स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकास असा जो आपण उल्लेख करतोय, तर गेल्या 2-3 वर्षात खऱ्या अर्थानं शाळा महाविद्यालयात कौशल्य विकासाचं महत्व आता रूढ झालंय. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणामुळे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच, तुमच्या आवडीनिवडी या सर्व विषयाला आणि घटकाला चालना देणं आणि त्यांना पुढे नेणं ही आजच्या काळाची गरज बनली असं मला वाटतं. नवे प्रत्यक्षरित्या साकारताना एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला दिसून येतोय.
0: अगदी सर, तुम्ही आता म्हणालात की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच उद्योजकतेकडे कसं वळायचं, याविषयी तुम्ही आताच सांगितलं. तर माझा पुढचा प्रश्न तोच आहे की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच या उद्योजकतेकडे कसं वळायचं आणि युवकांनी उद्योजक बनण्यासाठी कोणते गुण त्यांना आवश्यक आहेत किंवा कोणती कौशल्य त्यांच्यामध्ये असावीत किंवा त्यांनी डेव्हलप करावीत, याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत उद्योजकतेकडे कसं वळायला हवं या बाबतीत जर आपण विचार केला तर स्टार्टअप आणि पारंपरिक व्यवसाय याच्या समस्या ओळखणं आणि त्याचा उपाय शोधणं तितकंच महत्वाचं आहे. लहान स्तरावर आपण सुरुवात करायला पाहिजे. उद्योजकतेविषयी प्रशिक्षण सुद्धा घेणं आवश्यक आहे.
0: बरोबर.
1: त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर, कारण न्यू टेक्नॉलॉजी काही कालावधीनंतर, काही वेळानंतर ती बदलते आणि ते नवीन बदल स्वीकारणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. नेटवर्किंग तयार करणं गरजेचं आहे. वेळेचं योग्य व्यवस्थापन सुद्धा त्यात महत्वाचं आहे. आणि युवकांनी उद्योजक बनण्यासाठी जे काही गुण आपल्याला विकसित करणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, त्यामध्ये सर्जनशीलता आणि नाविन्य असलं पाहिजे, जोखीम स्वीकारण्याची तयारी,
0: बरोबर,
1: नेतृत्व गुण ज्याला आपण लीडरशिप म्हणतो, लीडरशिप डेव्हलपमेंट, चिकाटी आणि संयम आणि निर्णय क्षमता म्हणजे डिसिजन पॉवर,
0: अगदी
1: हे आपल्याजवळ असणं खूप गरजेचं आहे.
0: सर, आता तुम्ही म्हणालात की टेक्नॉलॉजी ही नेहमी अपडेट होत असते, तर त्याविषयी मला तुम्हाला विचारायचंय, तर स्टार्टअप आणि पारंपरिक व्यवसाय यामध्ये काय फरक आहे आणि या स्टार्टअप मध्ये नवकल्पना म्हणजे इनोव्हेशन ज्याला आपण म्हणतो आणि संशोधन म्हणजे रिसर्च, सो इनोव्हेशन आणि रिसर्च यांचं काय महत्व आहे?
1: अगदी छान प्रश्न आहे. कारण आता विविध महाविद्यालयामध्ये मग ते कला शाखा असो, विज्ञान शाखा असो, तांत्रिक इंजिनिअरिंग शाखा असो किंवा इतर शाखा असो, सर्व हे मी

0: मगाशीच सांगितलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजे
1: बरोबर.
0: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे असं धोरण आहे की आपण जर समजा तांत्रिक शिक्षण घेत असाल, दुसरा जो आपला आवडीचा व्यवसाय किंवा छंद आहे त्या छंदाचं आपण व्यवसायामध्ये रूपांतर नक्कीच करू शकतो
1: बरोबर.
0: अशी पॉलिसी म्हणजे असं धोरण आता नुकतंच शासनानं केंद्र शासनानं जाहीर केलेलं आहे आणि आमच्या महाविद्यालयात आणि इतर महाविद्यालयामध्ये ते गेल्या 5 वर्षापासून अंमलात सुद्धा आलेलं आहे. त्याप्रमाणे अभ्यासक्रम निश्चित करणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर स्टार्टअपमध्ये जलद आणि मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याचं लक्ष, उच्च स्तरावरील नवकल्पनांवर भर, पारंपरिक व्यवसाय यामध्ये तुलनेनं स्थिर असतो तो आणि टप्प्याटप्प्यानं वाढ त्याची होते, पारंपरिक पद्धती आणि सिद्ध व्यवसाय मॉडेलवर भर, मर्यादित क्षेत्र इत्यादी. उदाहरणच द्यायचं झालं तर ऑनलाईन शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नवीन प्लॅटफॉर्म तयार करणं हे एक स्टार्टअपचं उदाहरण असू शकतं.
1: अगदीच.
0: किराणा दुकान आहे, हॉटेल, कपड्यांचं दुकान किंवा पारंपरिक उत्पादन व्यवसाय जे आहेत हे पारंपरिक व्यवसायाचं उदाहरण आपण म्हणू शकतो. आणि स्टार्टअपमध्ये नवकल्पनेचं महत्व जर आपण विचार केला तर स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धेत वेगळेपणा निर्माण करते, ग्राहकांच्या समस्यांचं प्रभावी समाधान, नवीन बाजारपेठ निर्माण करण्याची संधी, व्यवसायाची जलद वाढ आणि गुंतवणूक आपल्याला आकर्षित करत असते आणि पारंपरिक व्यवसाय हा स्थापित पद्धतीवर आधारित असतो. तर स्टार्टअप नाविन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञान आणि वेगवान वाढ यावर आधारित असते.
1: सर, तुम्ही आता बाजारपेठेबद्दल बोललात तर मग मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की स्टार्टअप सुरू करताना बाजारपेठेचा अभ्यास हा किती महत्वाचा असतो आणि स्टार्टअपसाठी आवश्यक भांडवल उभारण्याचे प्रमुख मार्ग कोणते आहेत, तर याविषयी आपण काय सांगाल?
0: अगदी. स्टार्टअपच्या यशासाठी बाजारपेठेचा म्हणजे ज्याला आपण मार्केट रिसर्च म्हणतो हा प्रचलित आपला इंग्लिश वर्ड आहे, तो अभ्यास महत्वाचा असतो. कारण एखाद्या कल्पनेसाठी म्हणजे आपली जी काही आयडिया आहे त्याचा ग्राहक कोण आहे, त्याची गरज काय आहे त्या ग्राहकाला आणि स्पर्धा किती आहे हे समजणं आवश्यक आहे. योग्य बाजार संशोधन आणि योग्य निधी उभारणं याचा समन्वय स्टार्टअपच्या यशाची शक्यता मोठ्या प्रमाणात आपण वाढवून घेऊ शकतो.
1: कृषी, सेवा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधींबाबत आपलं काय मत आहे किंवा आपण काय सांगू शकाल आम्हाला?
0: अगदी छान प्रश्न आहे. कृषी, सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातला त्यावरचा स्टार्टअप जे आहे, तर आजच्या काळामध्ये कृषी, सेवा आणि तंत्रज्ञान ही तीन क्षेत्र स्टार्टअपसाठी अत्यंत आशादायक असे मानलं जात आहे. लोकांच्या बदलत्या गरजा, डिजिटल क्रांती आणि नवकल्पनामुळं या क्षेत्रामध्ये अनेक नवीन व्यवसाय संधी निर्माण होऊ पाहते. कृषी क्षेत्रात जर स्टार्टअप कल्पनेबद्दल बोलायचं झालं तर स्मार्ट शेती, सेंद्रिय शेती उत्पादनाची विक्री, मार्गदर्शन महाविद्यालयांच्या माध्यमातून आपण एक कृषीचं ऍप चांगला करू शकतो, डेव्हलप विकसित करू शकतो. त्यानंतर ड्रोनद्वारे पीक निरीक्षण हे सुद्धा खूप आता महत्वाचं झालेलं आहे. हवामान आणि बाजारभाव याची माहिती सेवा हे सुद्धा पुरवणं आपल्याला तितकंच महत्वाचं आहे. मग त्यासाठी छोटे छोटे प्रकल्प, प्रोजेक्ट आपण शिक्षणाच्या माध्यमातून नक्कीच त्याला चालना देऊन आपण विकसित करू शकतो. त्यासाठी शासन जे काही योगदान आहे, जे काही फंडिंग आहे, ते शासन नक्कीच आपल्याला देत असतं. फक्त आपल्याला तिथपर्यंत सुचवणं, पोहोचवणं, अर्ज करणं हे महत्वाचं आहे. आणि फायदा जर बघितला तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यास मदत होते, उत्पादन खर्च कमी होतो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा वाढतो. सेवा क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी यामध्ये सेवा क्षेत्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचं महत्वाचं असं अंग आहे. स्टार्टअप कल्पना म्हणजे आयडिया यामध्ये डिजिटल मार्केटिंग सेवा, ऑनलाईन शिक्षण आणि प्रशिक्षण, घरगुती सेवा, करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य विकास, त्यानंतर फ्रीलान्सिंग आणि व्यावसायिक सल्लागार सेवा इत्यादी आपण सेवा क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी म्हणू शकतो. आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी याबद्दल जर बोलायचं झालं तर तंत्रज्ञान क्षेत्र हे सर्वाधिक वेगानं विकसित होणारं क्षेत्र आहे. स्टार्टअप कल्पना, AI आधारित उपाय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर आधारित उपाय, मोबाईल ॲप त्याचा विकास, सायबर सुरक्षा सेवा, क्लाउड कॉम्प्युटिंग सेवा,

0: अनालिटिक्स आणि व्यवसाय बुद्धिमत्ता, तसंच शैक्षणिक तंत्रज्ञान, त्यावर उपाय, आरोग्य तंत्रज्ञान इत्यादी इत्यादी, असं मला वाटतं.
1: अगदीच सर. आणि तुम्ही या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपण कसं स्टार्टअप प्लॅन करू शकतो याविषयी खरंच खूप छान मार्गदर्शन केलं आपल्या सर्व युवक मित्रांकरिता.
0: अगदी.
1: पुढे मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शासनाकडून आपल्याला काय मदत मिळू शकते किंवा
0: यस.
1: कसं गायडन्स मिळू शकतं, तर त्यासाठी आपण अर्ज करणं म्हणा किंवा आपण तिथे अप्रोच होणं महत्वाचं आहे. तर मला असं विचारायचं आहे की शासनाच्या कोणत्या योजना अशा आहेत जे युवकांना त्यांच्या उद्योजकांसाठी उपयुक्त ठरू शकतात किंवा त्यांच्यासाठी त्या लाभदायक ठरू शकतात,
0: अगदी
1: तर तुम्ही काय
0: महत्वाचा
1: सांगाल?
0: प्रश्न आहे हा. शासनाच्या ज्या योजना आहे युवकांसाठी, तर त्यामध्ये पहिली योजना मी असं सांगू शकतो की प्रधानमंत्री मुद्रा योजना, म्हणजे PMMY, लघु आणि सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देणारी ही एक लोकप्रिय योजना आहे. त्यानंतर दुसरी योजना जी आपण आहे, स्टार्टअप इंडिया स्कीम. यामध्ये नवीन स्टार्टअप नोंदणी, मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि निधी उभारणीसाठी मदत मिळते या स्टार्टअप इंडिया स्कीमच्या माध्यमातून.
1: अगदी.
0: त्यानंतर पुढची जी नेक्स्ट पण योजना म्हणतो ती स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम, म्हणजे यामध्ये प्रोटोटाईप तयार करणं, म्हणजे आता आपली आयडिया डेव्हलप झाली किंवा आपल्याकडे जे काही समस्या आहे ती समस्या आपण ओळखली आहे, मग त्यानंतर पुढची जी स्टेप आहे, पुढची जी प्रक्रिया आहे त्याला आपण प्रोटोटाईप म्हणतो, आणि ते प्रोटोटाईप तयार करणं, उत्पादन चाचणी आणि बाजारपेठेतील पडताळणी यासाठी निधी उपलब्ध करून देते स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम. त्यानंतर चौथी स्कीम आहे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. यामध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी बँक कर्जासोबत अनुदान, म्हणजे सबसिडी आपण ज्याला म्हणतो, ती देणारी ही योजना आहे. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील युवकांना याचा लाभ घेता येऊ शकतो. मान्यताप्राप्त स्टार्टअप्सला कर्ज मिळवणं सुलभ व्हावं यासाठी कर्ज हमी सुविधा दिली जाते. युवक स्वतःचा यशस्वी उद्योग उभारू शकतो आणि इतरांसाठी सुद्धा रोजगार निर्माण करू शकतो.
1: अगदीच सर. आणि प्रायव्हेटली नाही तर शासनाकडून देखील आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये मदत मिळू
0: मिळू
1: शकते.
0: शकते, पण त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आणि युवकांमध्ये चिकाटी आणि आत्मविश्वास फार महत्वाचा आहे असं
1: अगदी
0: मला वाटतं.
1: अगदी अगदी. आपण आता स्टार्टअप विषयी इतकं बोलतोय आणि तुम्ही आता एक खूप छान मुद्दा मांडलात की महिलांसाठी आणि जे इतर प्रवर्गातील आहेत तर त्यांच्यासाठी देखील अनेक योजना आहेत, त्या
0: हो.
1: विषयाकडे मी येणारच आहे. परंतु त्याआधी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की स्टार्टअप सुरू करताना, खरं तर स्टार्टअप ही कोणत्याही युवकासाठी खूप मोठी गोष्ट आहे,
0: अगदी खरं.
1: तर चुका होतात सुरुवातीला, कदाचित तेवढं ज्ञान नसतं. तर स्टार्टअप सुरू करताना युवकांकडून होणाऱ्या सामान्य चुका कोणत्या आहेत आणि अपयश आल्यानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी आपल्या युवक मित्रांनी काय करायला हवं याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: एक वेगळा असा प्रश्न तुम्ही विचारला, तर जर सांगायचं झालं तर बाजारपेठेचा पुरेसा अभ्यास नसणं. यामध्ये अनेक उद्योजक जे आहेत उत्पादन किंवा सेवेची कल्पना चांगली असल्याचं गृहीत धरतात, म्हणजे पूर्वग्रह त्यांच्यामध्ये असतो, तो पूर्वग्रह असायला नको. म्हणजे ग्राहकांची खरी गरज आणि मागणी ते तपासत नाही, म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये किंवा डोक्यांमध्ये पूर्वग्रह असतो, तो पूर्वग्रह नसावा. त्यानंतर स्पष्ट व्यवसाय आराखडा नसणं, म्हणजे आपला जो व्यवसाय आहे तो त्याचा आपला पूर्वनियोजित आराखडा हा जर व्यवस्थित नसेल तर चुका नक्कीच होऊ शकतात. त्यानंतर आर्थिक नियोजनातील कमतरता, म्हणजे भांडवल जे आहे चुकीचा वापर किंवा अनावश्यक खर्च, अयोग्य व्यवस्थापन, अशा काही समस्या आर्थिक नियोजनामध्ये आहे कमतरता. त्यानंतर ग्राहकांच्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष असतं, कारण एखादं स्टार्टअप आपण सुरू केलेलं आहे, एखादं प्रॉडक्ट असेल किंवा सेवा असेल, तर ती सेवा त्या ग्राहकांपर्यंत पोहोचते बरोबर आहे, पण तो ग्राहक कस्टमर कोण आहे हे पण तितकंच महत्वाचं आहे. मग त्याचा फीडबॅक घेणं, म्हणजे प्रतिसाद त्यांचा आपल्याला घेणं तितकंच महत्वाचं आहे. अभिप्राय असणं गरजेचं आहे,
1: अगदी
0: त्यानुसारच आपल्याला नक्की शाश्वत विकासाकडे नक्कीच आपल्याला जाऊ शकतो आपण. चिरंतन
1: अगदीच
0: विकास आपण
1: अगदीच.
0: ज्याला म्हणतो, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, तर ते सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर खूप लवकर विस्तार करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात, काही ग्राहक किंवा जे उद्योजक आहेत ते करत असतात. तर योग्य टीम

0: ते पण महत्वाचं आहे. म्हणजे तुमची व्यवसायाची जी टीम आहे ती योग्य आहे किंवा नाही, ती चुकीची निवडली गेली का, यामधून सुद्धा चुका होऊ शकतात. त्यानंतर तंत्रज्ञान आणि बदल स्वीकारण्यास उशीर करणे हा पण एक महत्वाचा भाग आहे. कारण बाजारपेठेतील बदल, नवीन तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या अपेक्षा समजून न घेतल्यास स्पर्धेत मागे पडण्याची शक्यता जास्त असते. आणि अपयश आल्यास जर आपण शिकून परत पुन्हा उभं राहण्यासाठी काय करायला पाहिजे असं जर आपण विचार केला, तर उद्योजकतेच्या प्रवासामध्ये अपयश ही एक असामान्य गोष्ट नाही. अनेक यशस्वी उद्योजकांनी सुरुवातीला अपयश अनुभवलेलं आहे. महत्वाचं म्हणजे त्यातून शिकणं आणि पुन्हा प्रयत्न करत राहणं हेच खूप महत्वाचं आहे. कारण अपयशाचं वस्तुनिष्ठ जर आपण विश्लेषण करायचं झालं तर त्याचं बाजारपेठेचा चुकीचा अंदाज, आर्थिक अडचणी, उत्पादनातील त्रुटी आणि विपणनातील कमतरता, म्हणजे आपण ज्याला मार्केटिंग म्हणतो, तर हे कारण समजल्याशिवाय सुधारणा करणं कठीण असतं. म्हणून चुका स्वीकारा आणि त्यातून शिका, कौशल्य विकसित करा, ज्ञान वाढवणं तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर मेंटॉर आपण ज्याला म्हणतो की मार्गदर्शक, त्यांची मदत घ्या, त्याचं सहकार्य घ्या, नवीन योजना प्लॅन तयार करा. तो आपण कागदावर जर उतरवला, ही माझी आयडिया आहे, ही माझी कल्पना आहे, ती कागदावर मी उतरवलेली आहे, पण याला काहीतरी कुठेतरी सर्किट किंवा काहीतरी आपल्याला तयार करावं लागेल आणि त्याच्यासाठी मग आपल्याला मार्गदर्शक, मेंटॉर, जे कोणी आपले मदत करणारे घटक असतात त्यांची मदत घेणं तितकंच महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला एक दिशा मिळते.
1: बरोबर.
0: त्यानंतर लहान प्रमाणामध्ये आपण छोटा व्यवसाय सुरुवात करायला पाहिजे. कारण सुरुवातीला मोठी जोखीम घेण्यापेक्षा लहान स्तरावर आपण नवीन कल्पना तपासून पाहायला पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन हा एक महत्वाचा विचार, तो पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. यामध्ये आत्मविश्वास, चिकाटी आणि संयम, हे मगाशीच मी बोललो की आत्मविश्वास, चिकाटी आणि संयम हे फार महत्वाचं आहे उद्योजकता विकासाकडे वाटचाल करताना. आणि अपयशातून जे काही आपल्याला महत्वाचे धडे मिळतात त्यामध्ये ग्राहकांच्या गरजा समजणं आवश्यक आहे, आर्थिक शिस्त व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचं आहे, बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घ्यावं लागेल, यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुद्धा आवश्यक आहे, आणि प्रत्येक अपयश भविष्यातील यशासाठी अनुभव काहीतरी देऊन जातं.
1: सर, एकूणच म्हणजे आपल्या पूर्ण चर्चेतून मला एक असं लक्षात आलंय की डिजिटल तंत्रज्ञान म्हणा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणा किंवा AI, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या स्टार्टअप मध्ये खूप इन्वॉल्व आहेत असं आपण म्हणूया. तर पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा या स्टार्टअपच्या यशामध्ये कसा उपयोग होतो, आणि तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता जे आपण AI ज्याला आपण म्हणतो, किंवा ई कॉमर्स आहे आणि डिजिटल अर्थव्यवस्था असेल, तर यामुळे उद्योजकतेमध्ये कोणते बदल घडत आहेत, तर याविषयी काय सांगाल आपण?
0: अगदी. आता जग हे एक वैश्विक खेळ बनलं आहे, म्हणजे इट इज अ ग्लोबल विलेज.
1: बरोबर.
0: कशाच्या माध्यमातून? तर इंटरनेटच्या माध्यमातून. आणि असं असताना डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा स्टार्टअपचा यशामध्ये कसा उपयोग होतो, तर आजच्या डिजिटल युगामध्ये स्टार्टअपच्या यशामध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यामुळे व्यवसाय कमी खर्चात अधिक लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. मग ब्रँडची ओळख निर्माण करणं, कमी खर्चातील विपणन व्यवस्था, ग्राहकांशी थेट संवाद साधणं, ऑनलाईन विक्री वाढवणं, तसंच डेटा विश्लेषण. म्हणजे या डेटा विश्लेषणमध्ये डिजिटल साधनांच्या मदतीने ग्राहकांचं वर्तन, आवडीनिवडी आणि खरेदीच्या सवयी समजून घेता येतात, ज्यामुळे योग्य व्यावसायिक निर्णय आपल्याला घेता येतात. त्यानंतर जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश. इंटरनेटमुळे स्थानिक स्टार्टअपही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत आपण आता पोहोचू शकतोय या इंटरनेटच्या माध्यमातून. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता उल्लेख झाला, म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ई कॉमर्स आणि डिजिटल अर्थव्यवस्था, यामध्ये जे काही बदल होत आहेत, तर यामध्ये AI मुळे होणारे जे बदल आहेत ते म्हणजे स्वयंचलित कामकाज, म्हणजे ऑटोमेशन आता आलेलं आहे. कारण आता बऱ्याच औद्योगिक क्षेत्रामध्ये ऑटोमेशन खूप महत्वाचं आहे. AIच्या मदतीने ती ग्राहक सेवा, डेटा प्रक्रिया आणि नियमित कामं हे स्वयंचलितपणे करता येतात. त्यानंतर ग्राहकांच्या गरजेनुसार वैयक्तिक शिफारसी आणि सेवा सुद्धा देता येतात. निर्णय क्षमतेमध्ये वाढ, नवीन व्यवसाय संधी. त्यानंतर ई कॉमर्समुळे होणारे जे बदल आहेत त्यामध्ये भौतिक दुकानाशिवाय

0: उत्पादनं आणि सेवा विकणं आता शक्य झालंय. ग्राहकांसाठी सोयी, घरबसल्या खरेदी, डिजिटल पेमेंट आणि जलद वितरणामुळं ग्राहकांचा कल ऑनलाईन व्यवहाराकडं अतिशय वाढलेला आपल्याला दिसून येतोय.
1: बरोबर.
0: त्यानंतर लघु उद्योजकांना संधी, यामध्ये लहान व्यवसायांनाही मोठ्या बाजारपेठेमध्ये आता प्रवेश मिळू लागलाय. मग डिजिटल पेमेंटचा प्रसार, ऑनलाईन व्यवहार अधिक वेगवान झालाय, सुरक्षित आणि पारदर्शक सुद्धा झालाय. त्यानंतर फ्रीलान्सिंग, ऑनलाईन सेवा आणि प्रोजेक्ट आधारित कामाच्या संधी सुद्धा वाढलेल्या आहेत. डिजिटल साधनं आणि क्लाउड तंत्रज्ञान कमी खर्चामध्ये नवीन व्यवसाय मॉडेल आता आपल्याला विकसित करता येऊ लागलं आहे. म्हणजेच काय की डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया यामुळे स्टार्टअपला ग्राहकांपर्यंत पोहोचणं, विपणन करणं, विक्री वाढवणं, व्यवसायाचा विस्तार करणं अधिक सुलभ झालं आहे. आणि त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, जे AI म्हणतो आपण, ई कॉमर्स, डिजिटल अर्थव्यवस्था, उद्योजकतेचं स्वरूप बदलत आहे. या तंत्रज्ञानामुळं व्यवसाय अधिक स्मार्ट, वेगवान, ग्राहक केंद्रित आणि जागतिक बनत असून नव्या पिढीच्या उद्योजकांसाठी अभूतपूर्व संधी निर्माण होत आहेत.
1: अगदीच सर, खूप छान सांगितलं तुम्ही की या डिजिटल तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा कसा वापर होतो आणि त्याच्यामुळे स्टार्टअपला एक वेगळं वळण येतं. सर, मगाशी आपण म्हणत होतो की महिला किंवा युवती ज्या उद्योजकतेकडे वळत आहेत किंवा जे इतर प्रवर्गातले देखील लोक आहेत, त्या धर्तीवरचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की युवतींना उद्योजकांसाठी कोणत्या विशेष संधी आणि योजना उपलब्ध आहेत, तर याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: तर आता युवकांबद्दल आपण योजना विषयी बोललोच, पण महिला उद्योजकांसाठी जी काही विशेष संधी आहे त्या, आज महिलांसाठी उद्योजकता हे केवळ करिअरचं साधन नसून आर्थिक स्वावलंबन, नेतृत्व आणि सामाजिक परिवर्तनाचं माध्यम बनलेलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान, ई कॉमर्स आणि सरकारी प्रोत्साहनामुळं महिलांसाठी व्यवसाय सुरू करणं पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झालंय. त्यातलं गृहउद्योग आणि खाद्य प्रक्रिया, म्हणजे घरगुती खाद्यपदार्थ, त्याच्यामध्ये बेकरी आणि केटरिंग व्यवसाय, मसाला, लोणची, पापड निर्मिती. त्यानंतर फॅशन आणि हस्तकला, यामध्ये ज्वेलरी डिझाईन आहे, हस्तकला उत्पादन आहे, ऑनलाईन कपडे विक्री आहे. डिजिटल आणि ऑनलाईन व्यवसायामध्ये डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन हा एक महत्वाचा मुद्दा सुद्धा आता वाढीस लागलेला आहे. आणि शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण या बाबतीत जर बोलायचं झालं तर ऑनलाईन ट्युशन्स या सुद्धा विस्तारित अधिक प्रमाणात आता वाढलेले आहेत. त्यानंतर कौशल्य विकास केंद्र, भाषा प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि कृषी आणि ग्रामीण उद्योग यामध्ये जर बोलायचं झालं तर सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय, मधमाशी पालन, शेती उत्पादन प्रक्रिया, असं महिला उद्योजकांसाठी विशेष संधी उपलब्ध आहेत.
1: अगदी महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेले आहेत सर. मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण येत आहोत आणि मला तुम्हाला असं विचारायचंय की उद्योजकता क्षेत्रामध्ये जे युवक युवती करिअर करू इच्छितात, तर या युवकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: उद्योजकता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी जर संदेश द्यायचा झाला तर नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे बना, असं मी युवकांना नक्कीच सांगू शकेल आणि आवाहन सुद्धा करू शकेल. उद्योजकता ही केवळ व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया नसून समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची वृत्ती आहे. मोठी स्वप्न बघा, धाडसाने सुरुवात करा आणि सातत्यानं पुढे जात राहा.
1: मित्रांनो, जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यामागील उद्देश हा केवळ रोजगार निर्मिती नसून सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासही आहे. कौशल्यांमुळे युवकांमध्ये आत्मनिर्भरता, सर्जनशीलता आणि नेतृत्व गुण विकसित होतात. ते समाजातील आव्हानांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाऊ शकतात आणि राष्ट्र निर्माणात सक्रिय सहभाग घेऊ शकतात. शेवटी मित्रांनो, जागतिक युवा कौशल्य दिन हा युवकांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देणारा आणि कौशल्य विकासाचे महत्व पटवून देणारा दिवस आहे. प्रत्येक तरुणाने बदलत्या काळानुसार नवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. कौशल्य संपन्न युवक हेच देशाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार असतात. त्यामुळे कौशल्य विकासाला प्राधान्य देऊन सक्षम, आत्मनिर्भर आणि प्रगत भारत घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. सर, आज उद्योजकता विकास, स्टार्टअप आणि युवक याविषयी आपण अत्यंत छान माहिती दिलीत. आपल्या युवकांसाठी चांगला संदेश दिला त्यासाठी मी तुम

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता, युरिया राष्ट्रीय गुंतवणूक धोरणही मंजूर. भारत युके मुक्त व्यापार करार आजपासून लागू, या अंतर्गत मुंबईत विविध वस्तूंच्या आयात निर्यातीला सुरुवात. 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या विजेचं शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयांचं थकीत बिल माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि नवी मुंबई विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून सुरू. आता सविस्तर बातम्या. 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. ही योजना पुढील 5 वर्षांसाठी राबवण्यात येणार असून या अंतर्गत देशात मोबाईल फोनच्या निर्मितीसाठी पात्र विक्रीवर 2.25-5% सवलत दिली जाईल. मोबाईलच्या स्वदेशी भागांची खरेदी केल्यास 1.5% अतिरिक्त सवलत दिली जाईल. या योजनेच्या कालावधीत अंदाजे 39,00,000 कोटी रुपयांच्या मोबाईल फोनचं उत्पादन होण्याची अपेक्षा असून 60,000 जणांना थेट रोजगार मिळणार असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग इसमें 62,500 करोड़ रुपीज का लेआउट हुआ है. आप सब जानते हैं कि इन 10 वर्षों में मैसिव चेंज आया इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग में. 7 गुना मैन्युफैक्चरिंग बढ़ी, प्रोडक्शन बढ़ा और 11 गुना एक्सपोर्ट बढ़ा 2014 के कंपैरिजन में. और भारत जो मोबाइल फोन इम्पोर्टर था आज नेट एक्सपोर्टर बन गया है और सेकेंड लार्जेस्ट मैन्युफैक्चरर बन गया है भारत मोबाइल फोन का.
0: भारताच्या सेमीकंडक्टर डिझाईन आणि उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठी मंत्रिमंडळानं सेमिकॉन 2.0 मंजुरी दिली असून त्यासाठी एकूण 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद आहे. आपल्या देशाला जगाच्या सेमीकंडक्टर नकाशावर स्थान देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करणं हे याचं उद्दिष्ट आहे. आत्मनिर्भर भारतासाठी मंत्रिमंडळानं युरिया राष्ट्रीय गुंतवणूक धोरण 2026 मंजूर केलं. देशात गॅस आधारित युरिया उत्पादन युनिट्स उभारण्यासाठी युरिया क्षेत्रात नवीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारं हे धोरण असून आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्रिटनचे मुंबईतले उपउच्चायुक्त हरजिंदर कांग यांच्या उपस्थितीत आज मुंबईत या व्यापार कराराअंतर्गत विविध वस्तूंच्या आयात निर्यातीला सुरुवात करण्यात आली. भारत आणि युकेमधला हा करार अंमलात आणल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधीची दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि

0: इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं दिल्लीतील लाल किल्ला आजपासून 15 ऑगस्टपर्यंत नागरिक आणि पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. स्वातंत्र्यदिन 2026 सोहळ्याच्या तयारी आणि सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: 7.5 अश्वशक्ती शक्तीपर्यंतच्या विजेचं शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयांचं थकीत बिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल भाजप किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
2: आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय आहे.
0: आज कर्जमाफी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 95,000 कोटी रुपयांचं सहाय्य दिलं जात असून शेती क्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. समुद्रात वाहून जाणारं पावसाचं पाणी गोदावरी तापी खोऱ्यात यावं यासाठी वैनगंगा नळगंगा यासारख्या योजनांतून नद्या तयार करण्यात येतील आणि सुमारे 24 नवी धरणे आणि 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. तसंच दरवर्षी पुरामुळे वाहून जाणारं 200 TMC पाणी वळण बंधाऱ्याद्वारे पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजना असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. मुंबईत आज बियाणे तपासणीच्या उत्तरदायित्वाच्या कार्यपद्धतीत बदल करून नवीन मानक कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. साथी पोर्टलचा प्रभावी वापर, QR कोडद्वारे बियाण्यांच्या मागोवा, स्रोत बियाण्यांची पडताळणी, सरकारी प्रयोगशाळांमध्ये नमुने जमा करणं, ई लॅब आणि कोड प्रणालीद्वारे पारदर्शक तपासणी, तसंच परराज्यातून येणाऱ्या बियाण्यांवर विशेष तपासणी यासारख्या उपाययोजनांचा नव्या धोरणात समावेश करण्यात येणार असल्याचं भरणे यांनी सांगितलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना आज नीरा नदीत विधिवत स्नान घालण्यात आलं. याआधी सातारा जिल्ह्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं भव्य आणि भक्तिमय स्वागत करण्यात आलं. टाळ मृदुंगाच्या गजरात, ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मकरंद पाटील आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत स्वागत सोहळा पार पडला. आजपासून पुढील 4 दिवस पालखीचा मुक्काम सातारा जिल्ह्यात असून आजचा मुक्काम लोणंद इथं आहे. दरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज बारामती इथं आहे. शेगावच्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं आज धाराशिव शहरात आगमन झालं. भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं, तसंच रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावत पालखीचं दर्शन घेतलं. आज धाराशिव शहरात मुक्काम करून उद्या ही पालखी तुळजापूरकडे प्रस्थान करणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं अकोला इथं आजपासून राज्यव्यापी वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात झाली. याअंतर्गत आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. प्रत्येक नागरिकांना वृक्षारोपण हे राष्ट्रीय कर्तव्य समजून त्यात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन आमदार सावरकर यांनी केलं. यावेळी एसटी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त राहुल कुलकर्णी आणि उपायुक्त वसुधा फड यांनी आज

महानगरपालिका शाळांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळेत उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधांचा आढावा घेतला. छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेला सुरुवात झाली. 19 जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातून विविध वयोगटातले 970 अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. राज्यात बहुतांश भागात आज पावसानं हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात मिरज इथं पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. नाशिक शहर परिसरातही जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात वैजापूर, पैठण, खुलताबाद, दौलताबाद या ठिकाणीही पाऊस सुरू आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. युरिया राष्ट्रीय गुंतवणूक धोरणही मंजूर. भारत युके मुक्त व्यापार करार आजपासून लागू. या अंतर्गत मुंबईत विविध वस्तूंच्या आयात निर्यातीला सुरुवात. आणि नवी मुंबई विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.

0: रात्रौ अमेरिकादेशस्य अटलांटा क्रीडांगणे द्वितीयायाम् उपान्त्यचक्रीय क्रीडायाम् इंग्लैंड देशं सम्मुखीकरिष्यति। क्रीडायाः आरम्भः तावत् भारतीय समयानुसारं प्रातः 12:30 भविष्यति इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम बलसागर भारत होवो।

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, जीवन जगताना अर्थार्जनाचं साधन म्हणून नोकरी किंवा व्यवसाय आपण करत असतो, पण आपण स्वतःला सतत नवनवीन कौशल्य आत्मसात करून अद्ययावत ठेवलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या आव्हानांना आपण तोंड देऊ शकू. कारण सतत गोष्टी बदलत असतात आणि बदल हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तर कौशल्य म्हणजे काय, ती कशासाठी आत्मसात करायला हवीत आणि कशी आत्मसात करायला हवीत, या सगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत कुंजन सावरटकर, जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल मुंबईचे संचालक आहेत. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार
0: सर. आत्ता मी म्हणाले तसं कौशल्य विकास हा खूप आवश्यक असा आपल्या जीवनातला एक घटक आहे. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किलची जी स्थापना झाली ती कोणत्या उद्देशाने झाली, कशा प्रकारे त्याची स्थापना झाली?
1: धन्यवाद आणि मला कार्यक्रमात बोलवल्याबद्दल धन्यवाद. आज तर मी इथे सांगू इच्छितो की जसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगसाठी सगळ्यांना माहिती आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी सगळ्यांना माहिती आहे आणि जगभर प्रसिद्ध आहेत. तसंच 2017 जेव्हा आदरणीय पंतप्रधान मोदीजी सिंगापूरला गेले होते तेव्हा त्यांना असं वाटलं की स्किलिंगसाठी म्हणजेच व्होकेशनल एज्युकेशनसाठी भारतात एक फ्लॅगशिप इन्स्टिट्यूट असलं पाहिजे, जे की आय आय टी, आय आय एम आणि आय आय एस असे 3 मुख्य इन्स्टिट्यूट इंडियामध्ये असले पाहिजेत. आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स असं एक नवीन इन्स्टिट्यूट स्थापन करायचं निर्णय घेतला. तिकडून जे चालू झालं ती एक मोठी वाटचाल होती, जिथे टाटा त्याच्यामध्ये उतरले. आणि जेव्हा 2018 हे सगळं निर्णय घेतला गेला, तिकडून 1890 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांची स्थापना केली होती भारतासाठी. आणि जेव्हा भारतामध्ये काही विज्ञानाचं गरज होती तिथपासून टाटासनी ह्याच्यामध्ये उतरायची जबाबदारी घेतली होती. आणि ती जबाबदारी आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्ससाठी 2020 टाटा आय आय एस ही कंपनी 2020 बनवली गेली. ती टाटा ट्रस्टच्या अंतर्गत आहे आणि मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप, जी आपली भारतीय कौशल मंत्रालय म्हणून आपण त्यांना ओळखतो, त्यांनी टाटासना हा प्रकल्प बनवायला दिला आहे. मुंबई आणि अहमदाबादमध्ये ही दोन मोठी कॅम्पसेस येणार आहेत. आणि त्याचा उद्देश असाच आहे की ज्या लोकांना शिक्षणाचा चान्स मिळत नाही, जो आय आय टीज, आय आय एम्स, इंजिनिअरिंगमध्ये लोक मुलं जातात, डिप्लोमामध्ये जातात, आय टी आयमध्ये जातात, आणि पण भरपूर अशी मुलं आहेत जी 10वी 12वी आय टी आय नंतर पुढे शिकू शकत नाहीत. आणि नवीन इंडस्ट्रीज ज्या येत आहेत इंडियामध्ये त्यांना अशा लोकांची खूप गरज आहे जी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करतील. आता आपण बघतोय की नवीन फॅक्टरीज टेस्ट आहेत, या सगळ्या फॅक्टरीजना जी लोक गरजेची आहेत मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्यांना कौशल्य देण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल स्थापित केलं गेलं आहे.
0: अच्छा, पण मग यात कोणकोणती कौशल्य शिकवली जातात सर?
1: सध्या जसं मी म्हणालो की मेक इन इंडिया जो प्रकल्प चालू केला होता त्याच्या अंतर्गत मॅन्युफॅक्चरिंगच्या साठी जी कौशल्य लागतात ती आपण आता मुंबई आणि अहमदाबाद या दोन कॅम्पसेसमध्ये शिकवतो. त्याच्यामध्ये रोबोटिक्स येतं, मेकॅट्रॉनिक्स येतं, वेल्डिंग येतं, रोबोटिक वेल्डिंग येतं, इलेक्ट्रिक व्हेकल्स येतं, इलेक्ट्रिक व्हेकल डिझाईन, इलेक्ट्रिक व्हेकल टेक्निशियन, 3D प्रिंटिंग येतं, CNC मशीनिंग येतं. ह्या सगळ्या ज्या आधुनिक टेक्नॉलॉजी आहेत त्याची गरज जी आता इंडस्ट्रीला आहे आजच्या दिवशी, त्या सगळ्या आपल्याकडे शिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध नाही आहेत आजच्या दिवशी. मुलांना शिक्षणाचा बेसिक खूप चांगलं मिळतं,

0: आय टी आयमध्ये असो, डिप्लोमामध्ये असो, इंजिनिअरिंगमध्ये असो, पण जेव्हा ही मुलं कंपनीमध्ये काम करायला जातात तेव्हा त्यांना ॲक्च्युली कंपनीमध्ये काय करायचं आहे हे त्यांना माहिती नसतं.
1: अच्छा.
0: आणि कंपनीज 6 महिने ते 1 वर्ष ट्रेनिंग देतात मुलांना, जेणेकरून ते तयार होतात या सगळ्या मशीन्सवर काम करायला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचा उद्देश हाच आहे की ह्या सगळ्या मशीन्स ज्या कंपनीजला पाहिजेत त्या आपण कॅम्पसेसमध्ये लावल्या आहेत.
1: अच्छा.
0: आणि आपण 80% जे शिकवतो ते पूर्णपणे मशीन्सवर शिकवतो.
1: अरे वा.
0: फक्त 20% आपण थिअरी शिकवतो इथे.
1: अच्छा.
0: आणि त्या हिशोबाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्समध्ये एकच क्लासरूम मिळेल लोकांना. आणि बाकी सगळे लॅब्स आहेत, सगळे मशीन वर्कशॉप आहेत. तर जेव्हा मुलं इथे येतात कॅम्पसमध्ये तेव्हा त्यांना असं जाणवतं की ते फॅक्टरीमध्येच आहेत.
1: अरे वा.
0: आणि त्यामुळे जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा त्यांना काही वेगळं नाही सापडत, कारण कॉलेजमधून जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण कुठल्या तरी नवीन जगात आलोय. आणि मध्ये चाचपडत असतात की आपल्याला काय करायचं आहे इंडस्ट्रीमध्ये येऊन, पण ते आपल्याला इकडे गरज नाही लागत. आणि तो एक मुख्य उद्देश होता. आणि आता सध्या आम्ही चालू केलं आहे मॅन्युफॅक्चरिंगच्या कौशल्यांपासून, त्याच्यासोबत आपण चालू केलं आहे एक रिटेल कोर्स चालू केला आहे. त्याच्यामध्ये जे शोरूम आपल्याला माहिती आहेत जे सोने आणि हिऱ्यांचे दागिने विकतात, त्या स्टोर्ससाठी जे स्टाफ लागतात त्या स्टाफला पण आपण ट्रेनिंग देतो. 35 ते 40 दिवसांचं ट्रेनिंग देतो आपण. आणि
1: ज्वेलरी डिझाईन,
0: डिझाईन नाही, ज्वेलरी सेल्स.
1: अच्छा.
0: तर त्यांचं ट्रेनिंग आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्समध्येही देतो.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यासोबत आपण अहमदाबादमध्ये आता इन हॉटेलमध्ये आपण कलिनरी स्किल्सचं ट्रेनिंग देतो. म्हणजे जे 5-स्टार हॉटेल्समध्ये तुम्हाला मुलं काम करताना दिसतात, मुलं मुली जे रेस्टॉरंटमध्ये काम करताना दिसतात, त्यांचं ट्रेनिंगसुद्धा आपण ताजच्या किचनमध्ये देतो. आणि जेव्हा मुलं अशा वातावरणात शिकतात जे ॲक्च्युली त्यांना काम करण्याला वातावरण मिळणार आहे तेव्हा त्यांना नोकऱ्या ह्या खूप सहजी मिळतात. आमच्याकडे कंपनी अशा इंटरव्ह्यूसाठी येत नाहीत, ते येतात बघतात मुलांना काम करताना आणि त्यांना घेऊन जातात.
1: अरे वा. म्हणजे प्रत्यक्ष कामाचा अनुभव तुम्ही मुलांना तिथे देता जो त्यांना बाहेर गेल्यानंतरच्या जगात मिळणार असतो.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यामुळे मुलांना अधिक कॉन्फिडन्स येतो असं आपण म्हणू शकतो.
0: बरोबर.
1: पण मग नेमकी कोणकोणती कौशल्य त्यांना शिकवली जातात?
0: तर आता आम्ही कसं करतो ह्याच्यामध्ये ना 3 प्रकारची कौशल्य देतो आपण. आणि ह्याच्यामध्ये 10वी 12वी ITI डिप्लोमा डिग्री सगळ्या परीक्षा संपल्यावर मुलं येतात आपल्याकडे. तर त्या मुलांना तर आधी आपण बेसिक शिकवतो जे त्यांना शिकायचे आहेत सब्जेक्ट.
1: म्हणजे
0: सब्जेक्ट म्हणजे आता मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सब्जेक्ट वेगवेगळे असतात. जर मुलं 10वी 12वी ITI नंतर आली तर त्यांना EV टेक्निशियन किंवा वेल्डिंग किंवा CNC ऑपरेशन्सचे कोर्स उपलब्ध असतात. त्याच्यामध्ये त्यांना बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स, बेसिक्स ऑफ ज्योमेट्री, बेसिक्स ऑफ ड्रॉइंग, त्यांना ड्रॉइंग वाचता आले पाहिजेत. जर इलेक्ट्रिक व्हेकल उघडायची असेल तर त्याचं ड्रॉइंग वाचता आलं पाहिजे, सर्किट ड्रॉइंग. जर CNC मशीनमध्ये काही लावायचं असेल तर ते त्यांचं ड्रॉइंग वाचता आलं पाहिजे. इंजिनिअरिंग ड्रॉइंग वाचणं हे सहजासहजी येत नाही.
1: अच्छा.
0: ते एक फंडामेंटल होतं. त्याच्यानंतर आम्ही एक लेवल देतो ज्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल स्किल्स त्याला आम्ही म्हणतो. हे ॲक्च्युली सगळ्या मुलांना शिकवतो आपण 10वी ते 12वी.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये आपण सेफ्टी, कारण वर्कशॉपवर काम करताना सेफ्टी हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर आम्ही AI पण शिकवतो त्यांना. AI कसा वापरावा ज्याच्यामुळे त्यांना नॉलेज वाढता येईल आणि त्यांचं नॉलेज अप टू डेट राहता आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना टेक्नॉलॉजी यूज पण शिकवतो. मुलांना कम्प्युटर वापरून त्यांचे डेटा इनपुट करता आले पाहिजेत, कारण ते शॉप फ्लोअरवर खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या जगात. नवीन फॅक्टरीजमध्ये तुम्ही बघितलं तर पेपरलेस फॅक्टरीज असतात, आपण तेही आपण त्यांना शिकवतो. मग आपण त्यांना टेक्निकल कौशल्य देतो ज्याच्यामध्ये ते लोक मशीन वापरायला शिकतात.
1: अच्छा.
0: आणि मग मशीनचं ते जसं मी म्हटलं 80% प्रॅक्टिस ते लोक मशीनवर करतात. आणि त्या मशीनचं एकदा त्यांना पूर्ण नॉलेज आलं त्याच्यानंतर आपण त्यांना इंटरव्ह्यू प्रिपेरेशन, CV प्रिपेरेशन, लिंक्डइन प्रोफाईल बनवणं आणि त्याच्यासोबतच कम्युनिकेशन स्किल्स जे त्यांना रोजच्या कामामध्ये बोलावं लागतं सुपरवायझरशी किंवा आपल्या टीमशी, तेही आपण त्यांना शिकवतो. त्याच्यानंतर आपण त्यांना फॅक्टरीवर पाठवतो. जसं तुम्ही म्हणालात बाय द एंड ऑफ दिस कोर्स त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स असतो की आपल्याला करायचं काय आहे इंडस्ट्रीवर जाण्यात.
1: छान. खूप चांगलं. आणि जसं आपण म्हणतो की फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष

0: त्यांना ज्ञान देऊन त्याच्यातून ही मुलं तयार केली जातात. पण मग हॉटेल व्यवसायात जाणाऱ्या मुलांच्यासाठी काय काय कौशल्य असतात?
1: हॉटेल व्यवसायात जाणाऱ्या मुलांसाठी आपण खूपच बेसिक देतो, कारण त्याच्यामध्ये कसं असतं, कौशल्य हे खूप लोकांना असं वाटतं की मुलांनी 2 महिने 3 महिने केलं की त्यांना येतं, पण ते खरं नाही आहे. कौशल्य हे आयुष्यभर शिकलं तरी कमी आहे असं एक गोष्ट आहे. तर तिथे कसं असतं की मुलं जेव्हा 3 महिने आपल्याकडे काढतात आणि जे शिकतात त्याच्यामध्ये फक्त त्यांना कटिंग म्हणजे भाज्या कापणं किंवा काही जे काही खाद्यपदार्थ आहेत ते कापणं, वेगळ्या प्रकारच्या ग्रेव्ही बनवणं आणि सर्व्ह कसं करतात,
0: अच्छा,
1: आणि बेसिक चहा कॉफी आणि सँडविच ह्या गोष्टी कशा बनवतात आणि कशा सर्व्ह करतात एवढंच त्यांना शिकायला मिळतं. जर त्यांना जाऊन ऍक्च्युली काम करायचं असेल तर तिथून त्यांची सुरुवात होते हॉटेलमध्ये. एवढ्या शिकल्यावर त्यांना हॉटेलमध्ये ॲज अ पॅन्ट्री लेवल एम्प्लॉई मिळतं. तिथे ते लोक रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह करतात, कॉफी बनवतात, चहा बनवतात आणि लोकांना सर्व्हिस देतात.
0: अच्छा,
1: तेवढं पण ते शिकू शकतात. त्याच्यानंतर त्यांना त्यांचं पूर्ण जबाबदारी असते की त्यांनी
0: पुढे
1: शिकायचं आणि जेवढं ते शिकतील आणि जेवढं ते दाखवतील आपलं कौशल्य त्याच्या हिशोबाने त्यांची वाढ होते.
0: अरे वा. पण मग या व्यतिरिक्त जे इतर गोष्टी आहेत त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी शिकवल्या जातात?
1: मुलांच्या व्यतिरिक्त आम्ही आता कंपनीजना पण शिकवतो.
0: अच्छा.
1: आणि आम्ही ITIच्या प्राध्यापकांना पण शिकवतो.
0: अच्छा.
1: आता कसं झालं आहे, कारण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स मुंबईमध्ये आणि अहमदाबादमध्ये ज्या मशिनरी आहेत त्या इंडस्ट्रीपेक्षा पुढच्या मशिनरी आहेत.
0: ओके.
1: कारण जे उद्देश होतं ते IIT IIM IIS बनवायचं होतं. तर आपल्याला माहिती आहे की IIT बॉम्बे किंवा IIM अहमदाबाद जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या भारतातल्या सगळ्यात चांगल्या इन्स्टिट्यूट आहेत. तसंच IIS मुंबई आणि IIS अहमदाबादनं इंडस्ट्रीच्या पुढे राहायचं
0: आहे.
1: त्याच्यामुळे काय होतं की भारतीय कौशल्य मंत्रालय जे आहे त्यांनी ITIच्या प्राध्यापकांना लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असा एक 10 दिवसाचा प्रोग्राम करायला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स मुंबई आणि अहमदाबादमध्ये नॉमिनेट केले. आतापर्यंत आम्ही 300 प्राध्यापकांना इथे शिकवलं आहे लिडरशिप डेव्हलपमेंटसाठी. कारण जसं इंडस्ट्री बदलते आणि मुलं बदलत आहेत, जे आपण जेनझी बोलतो आज, त्यांना कसं शिकवावं आणि नवीन टेक्नॉलॉजी कशा शिकवल्या गेल्या पाहिजेत ITIs मध्ये, ह्याचं आपण एक छोटासा कोर्स आपण प्राध्यापकांना सुद्धा देतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण कंपनीजलाही आता कंपनीच्या वर्कर्सना सुद्धा आपण अपस्किलिंग ज्याला म्हणतात ते कोर्सेस आपण सध्या चालवत आहे मुंबई आणि अहमदाबाद दोन्हीमध्ये.
0: अच्छा.
1: सगळ्या कंपनीजच्या कामगारांना आपण पुढच्या टेक्नॉलॉजी शिकवतोय. कारण कंपनी जेव्हा अपग्रेड करतात टेक्नॉलॉजी तेव्हा आत्ताच्या कामगारांचं काय होणार, आत्ताचे जे वर्कर आहेत त्यांना सुद्धा अपग्रेड केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या कंपनीज पुढाकार घेत आहेत आणि त्यांच्या आत्ताच्या स्टाफला हे प्रशिक्षण देतात ज्याच्यामुळे ते लोक पुढच्या टेक्नॉलॉजीवर काम करू शकतात. तर ह्या तिन्ही प्रकारच्या दरम्यान स्टुडंट्सना आम्ही शिकवतोय सध्या.
0: म्हणजे जसजसं काळ बदलतो तसतसं तंत्रज्ञान बदलतं आणि त्या बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी म्हणून तुम्ही मुलांना तयार करत असता असं आपण थोडक्यात म्हणू शकू.
1: बरोबर बरोबर.
0: पण मग ही कौशल्य जी आहेत त्याचा नेमका फायदा काय होतो?
1: फायदा खूप आहे. सगळ्यांना माहिती आहे की आता टेक्नॉलॉजी जेवढ्या पटापट बदलत आहे, म्हणजे AI पण आपल्याला माहिती आहे की मॉडेल रोजच बदलत आहेत, नवीन नवीन कंपनी येत आहेत, नवीन नवीन मॉडेल येत आहेत, आणि त्याच्यासोबत जर आपण अप टू डेट नाही राहिलो तर आपण मागे पडतो आणि कंपनी पुढे जात आहेत, कंपनीज थांबणार नाही आहेत. ते खूप महत्त्वाचं आहे की जे काही लोक काम करत आहेत किंवा जे काही व्यवसायात आहेत त्यांना सगळ्यांना आत्ताच्या जगात अप टू डेट राहणं खूप गरजेचं आहे.
0: खरे.
1: आणि ही कौशल्य नसली तर करिअरची वाढ किंवा तुम्ही म्हणालात जर व्यवसायाची वाढ ही होऊ शकत नाही आजच्या जगामध्ये.
0: मागे पडू आपण कुठेतरी.
1: मागे पडतात लोक आणि त्याच्यासोबतच जर नवीन मुलं जी बाहेर येत आहेत शिक्षण संस्थेमधनं त्यांना जर जॉब हवा असेल तरी पण त्यांना ही कौशल्य गरजेची आहेत. जसं की आता आम्ही जे बघतो मुलं जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना वेल्डिंगचं काही माहिती नसतं जास्त करून आणि नवीन वेल्डिंगचं अजिबातच माहिती नसतं. जेव्हा ते शिकतात तेव्हा कंपनी त्यांना सरळ
0: नोकरी
1: देतात. आपण जे बघतो ते मुलांना पहिलं ट्रेनिंग पिरियड मिळतो नंतर मग परमनंट करतात, इथे तसं होत नाही.

0: जेव्हा एकदा वेल्डिंग बघतात मुलांचं तेव्हा त्यांना परमनंट करतात डायरेक्टली,
1: म्हणजे पूर्ण प्रशिक्षित माणूस त्यांना मिळतो.
0: बरोबर बरोबर. तसंच जसे आमच्याकडे आले त्यांच्या मेंटेनन्सच्या लोकांना जेव्हा गरज होती पुढचं शिकायची तेव्हा ते आमच्याकडे 4 दिवसाच्या कोर्ससाठी आले. आमचे जे फॅकल्टी आहेत ते सगळे इंडस्ट्रीमधनं येतात. त्यांनी ह्या सगळ्या कौशल्यांवर काम केलं आहे फॅक्टरीमध्ये, त्यांनी ॲक्च्युली काम करून ते लोकं आमच्याकडे येतात. मग ते लोकं जाऊन ॲक्च्युली काही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह करतात त्यांचे. त्या हिशोबाने काय होतं की कंपनीजना पण कॉन्फिडन्स येतो, आणि ही जर कौशल्य नसली तर कंपनीजला सुद्धा प्रॉब्लेम होतो, कारण जर कौशल्य नसलं तर कंपनीजचे प्रोडक्शन बंद होतात. आणि जसं आपल्याला माहिती आहे भारत आज मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पुढे जायचा जो प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये जर आपल्याला किंमत कमी ठेवता नाही आली तर आपण कॉम्पीट नाही करू शकत जगासोबत. ज्या दुसऱ्या कंपनीज आता मॅन्युफॅक्चरिंग करतायत त्यांच्यासोबत जर आपल्याला बरोबर उभं राहायचं असेल तर गरज अशी आहे की आपण चुका नाही कराव्या.
1: बरोबर.
0: आणि त्या न करायला कौशल्याची गरज खूप जास्त आहे, आणि तिथे लोकांना माहिती नाहीये. ज्याला आपण कॉस्ट ऑफ क्वालिटी म्हणतो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, क्वालिटी बरोबर नसल्यामुळे नुसतंच एक प्रोडक्ट नाही जात, मशीन चालवायचा वेळ जातो, कंपनीचे प्रोडक्शन बंद होतं, तेवढं आउटपुट कमी होतं, तेवढा लोकांचा पगार जातो. या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात, आणि तिथून मग कौशल्याचं महत्त्व येतं.
1: अच्छा. या प्रशिक्षणात प्रवेश घेण्यासाठी काही वयाची मर्यादा असते की कशा प्रकारे प्रवेश मिळतो?
0: प्रवेश हा आता सध्या आम्ही नॅशनल स्किल्स टेस्ट आम्ही घेतो. जसं IIT साठी JEE असते, IIM साठी CAT असते, तसं IIS साठी NST असते.
1: अच्छा.
0: आणि नॅशनल स्किल टेस्ट द्वारे आपण त्यांना एंट्रन्स देतो. वयाची मर्यादा नाही, 17 वर्षापासून कितीही वयापर्यंत
1: कोणीही
0: प्रवेश घेऊ शकतं. तर जसं मी म्हणालो मुलांना प्रवेश आपण नॅशनल स्किल्स टेस्टद्वारे देतो. कॉलेजेस सुद्धा मुलांना पाठवतात इंटर्नशिप करायला, 2 आठवडे 1 महिना 3 महिने वगैरे. ITI प्रिन्सिपल्सना मंत्रालय स्वतः नॉमिनेट करते शिक्षणासाठी, आणि आमच्याकडे ITI चे प्राध्यापक जे आहेत ते 50 वर्षापेक्षाही अधिक वयाची लोक आलेली आहेत शिक्षणासाठी. आणि कंपनीज सुद्धा जी माणसं पाठवतात आमच्याकडे त्यांचे स्टाफ शिकायला, त्यांचंही वय कितीही असू शकतं. त्याच्यामुळे वयाची मर्यादा कौशल्यासाठी नसते हे आम्ही धरूनच चालतो.
1: पण मग या सगळ्याचा फायदा नोकरीसाठी होतो की व्यवसायासाठी होतो?
0: ह्याचा फायदा आम्ही बघितलाय की दोन्हीसाठी होतो.
1: अच्छा.
0: मुलांना जसं मी म्हणालो की कंपनीज जेव्हा मुलांना बघतात काम करताना तेव्हा त्यांना इंटरव्ह्यू वगैरे द्यायची गरज नाही पडत. आणि आम्ही अहमदाबादमध्ये चालवतो, आणि सगळ्यांना माहिती आहे की गुजरातमध्ये एक व्यवसाय करायची जी वृत्ती असते लोकांची ती खूप जास्त असते. आमच्याकडे मुलं येतात किंवा कंपनीचे फाउंडर येतात जे शिकायला बघतात की त्यांच्या कंपनीमध्ये जर त्यांना ग्रोथ करायची असेल तर पुढची टेक्नॉलॉजी काय आहे, आणि ते स्वतः येऊन आमचे कोर्सेस करतात. सध्या आम्ही MSME असोसिएशनसाठी गुजरातमध्ये एक कोर्स चालवतो आहे ज्याच्यामध्ये आम्ही MSME ओनर्सना हे एक ट्रेनिंग देतोय नवीन प्रकारच्या टेक्नॉलॉजीजचं ॲज अन अवेअरनेस. तर आम्हाला एवढं कळलं आहे की मुलांनी, आणि जसं की हॉटेल व्यवसायात अहमदाबादमध्ये आम्ही तो कोर्स चालवतोय, खूप मुलांनी हा कोर्स घेऊन आपले स्वतःचे कॅफे चालू केले आहेत.
1: अरे वा.
0: खूप मुलांनी वेल्डिंगचे कोर्स घेऊन स्वतःचे वर्कशॉप टाकले आहेत. इलेक्ट्रिक व्हेकल टेक्निशियनचे कोर्स घेऊन मुलं त्यांचं स्वतःचं सर्व्हिस सेंटर करू शकतात. असं आम्ही खूप बघितलं की व्यवसाय मुलं चालू करतात. आणि जॉबसाठी तर आम्ही बघतोच आहे, 3000 पेक्षा जास्त मुलं ऑलरेडी आम्ही ट्रेन केली आहेत, आणि 90% पेक्षा जास्त मुलांना जॉब्स मिळतात इथून. त्याच्यामुळे दोन्ही प्रकारे आम्ही बघतोय की कौशल्याचा फायदा कसा होतो ते.
1: खूप छान. आणि मला वाटतं की नोकरी देणारे आणि नोकरी घेणारे या दोघांसाठीही हा जो कोर्स आहे तो खूप उपयुक्त आहे. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल की कौशल्य विकास जीवनात किती महत्वाचा आहे?
0: जाता जाता मी एवढं सांगू इच्छितो की कौशल्य हे सगळीकडे आहे. कधीतरी आपण बाहेर जातो आणि बघतो की खूप स्वच्छ दिसतात आपल्याला काहीतरी, आणि आपण म्हणतो की हे किती स्वच्छ ठेवलंय, पण आपण असं नाही विचार करत की हे कोणी स्वच्छ ठेवलंय. आपण फक्त बघतो की हे खूप छान दिसतंय, ते पण एक कौशल्य आहे. आणि जर आपण बाहेर गेलो भारताच्या

0: बाहेर गेलो तर जपानमध्ये किंवा जर्मनीमध्ये कौशल्याला जेवढा आदर मिळतो तेवढा भारतात आपण बघितला नाही आहे. आपण म्हणतो की हे वर्कर आहेत किंवा हे लोक मशीनवर काम करतात आणि त्यांना कमी लेखलं जातं, पण जे कौशल्य त्यांच्याकडे असतं ते दुसऱ्या कोणी काम करू शकत नाही.
1: स्पेशलायझेशन आहे.
0: तर तो एक मला एक मेसेज द्यायचा आहे की तुम्ही सगळ्यांकडे ॲज अ स्किल्ड पर्सन बघा. तुम्ही असं बघा की त्यांच्याकडे काय कौशल्य आहे. आज जेव्हा आम्ही बसतो तेव्हा आपण बघतो की रेटिंग चांगलं आहे ड्रायव्हरचं, कारण त्या माणसाने ते शिकलं आहे की मी कस्टमरशी चांगलं बोललो तर माझं रेटिंग वाढेल. तर हे आपण कधी विचार नाही करत जी गाडी लोक घेतात. पण एक नवीन गाडी घेताना आपण बघतो की गाडी किती छान आहे, पण गाडी बनवणाऱ्या माणसांना आपण वर्कर्स म्हणतो. पण ते एक जर आपण आपलं दृष्टिकोन जर बदलला की लोकांकडे प्रत्येक माणसाकडे आपण कौशल्यवान माणसांसारखं बघावं, तर आय थिंक भारताला पुढे जाण्यापासून कोणी थांबू शकणार नाही.
1: खूप छान. याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. सर, तुम्ही मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन आणि माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद
1: मंडळी. याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादरकर्ते रोशन जाधव.

0: आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नव चैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
0: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
0: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
0: प्रवेश निःशुल्क।
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
0: उत्सव नवचैतन्याचा।

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप पांडतो.
1: आम्ही चर्चा करतो.
2: आम्ही गप्पाही मारतो.
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आग्रहात.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: 6:55 झालेली आहेत. ह्यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या प्रसारित करू.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या माई गॉव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
3: सहज संवाद.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार आहे. भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला, त्यानिमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील, असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यातल्या आणि देशातल्या व्यावसायिकांसाठी या कराराचे फायदे समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ब्रिटनचे मुंबईतले उपउच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी यावेळी दिलं. या व्यापार कराराविषयी भारत आणि युके या दोन्ही देशांमध्ये उत्सुकता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्याच्या केवळ शहरी नाही तर ग्रामीण भागात सुद्धा निर्यातीसाठी मोठी क्षमता आहे आणि या कराराचा फायदा राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला मिळेल यासाठी प्रयत्न करू, असं उद्योग सचिव पी अन्बलगण म्हणाले. या व्यापार करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. भारत युके संबंधांमधला हा नवा अध्याय सामायिक समृद्धी

0: नाविन्य आणि शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लावेल, तसंच दोन्ही देशांमधल्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करेल असा विश्वास उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. भारत युनायटेड किंगडम यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. राज्यात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषीपंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई इथं शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.
1: ही 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
0: राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 8 ते 12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यात 24 नवी धरणं बांधण्यात येणार असून 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहू नये यासाठी याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले. दरवर्षी येणाऱ्या पुराचं वाहून जाणारं 200 TMC पाणी वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजनाही फडणवीस यांनी यावेळी सांगितली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद असेल. सेमिकॉन 1.0 या योजनेचं हे पुढचं पाऊल असून महत्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी तसंच आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यासाठी आवश्यक आरेखन यंत्रसामग्री आस्थापना आणि संशोधनावर या टप्प्यात भर दिला जाईल असं ते म्हणाले. मोबाईल फोन उत्पादनासाठीच्या योजनेकरता 62,500 कोटी रुपयांची तरतूद करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेद्वारे पुढच्या 5 वर्षात मोबाईल फोन निर्मितीकरता 2.25 ते 5% अर्थसहाय्य मिळेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा ही विमानसेवा चालणार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात 47 देशांतर्गत ठिकाणांवर आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं उपलब्ध व्हावं, बियाणं उत्पादन साठवणूक तपासणी आणि विक्रीच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बियाणांच्या गुणवत्तेबाबत उत्तरदायित्व निश्चित करणं, शेतकऱ्यांचा विश्वास वाढवणं आणि बियाणं व्यवस्थेतील प्रत्येक टप्पा अधिक सक्षम करणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे. यासाठी साथी पोर्टलचा प्रभावी वापर, QR कोडद्वारे बियाणांचा मागोवा, स्रोत बियाणांची पडताळणी, खासगी प्रक्रिया केंद्रांची नोंदणी, सरकारी प्रयोगशाळांमध्ये नमुने जमा करणं, नमुने लवकरात लवकर तपासण्यावर भर, ई लॅब आणि कोड प्रणालीद्वारे पारदर्शक तपासणी, ग्रो आउट टेस्ट यासारख्या आधुनिक पद्धतींचा वापर, तसंच परराज्यातून येणाऱ्या बियाणांवर विशेष तपासणी यासारख्या उपाययोजनांचा नव्या धोरणात समावेश करण्यात येणार आहे अशी माहिती भरणे यांनी दिली. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी

0: चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण तापलं असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपावर गंभीर आरोप करत राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. नागपुरात आयोजित रामरक्षा महाआरती कार्यक्रमासाठी आलेल्या दानवे यांनी प्रभू श्रीरामाच्या नावावर जमा झालेल्या पैशांचा गैरवापर झाला आहे असा आरोप केला. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या दोन अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्ससह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:10:40 होत आहेत. यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम असेल. दरम्यान ऐकूया स्वच्छ भारत अभियान हे गीत. प्रणव हरिदास आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत.

प्रणव हरिदास आणि सहकलाकारांनी सादर केलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकत होतात. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत आणि युनायटेड किंगडम मधील व्यापारी संबंध आता एका नव्या सुवर्णयुगात प्रवेश करत आहेत. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार अर्थात सेटा आजपासून लागू झाला आहे. या कराराअंतर्गत देशभरातून 21 ठिकाणांहून युनायटेड किंगडमकडे जाणाऱ्या निर्यात मालाला आज हिरवा कंदील दाखवण्यात आला. यात मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स, नावाशेवा बंदर आणि सिब्ज सेज या ठिकाणी फ्लॅगिंग ऑफ सोहळे पार पडले. या व्यापार करारामुळे भारतीय उत्पादनांना युकेच्या बाजारपेठेत थेट आणि सुलभ प्रवेश मिळणार असून द्विपक्षीय व्यापाराला मोठी गती मिळणार आहे. भारत युके सेटा करारामुळे भारतीय वस्तूंची किंमत जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक होईल. या माध्यमातून देशात मोठी गुंतवणूक येण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर अजून मजबूत करण्याच्या दृष्टीनं हे एक अतिशय महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. हा ऐतिहासिक करार नेमका काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या स्थानिक भारतीय व्यापाऱ्यांना, उद्योजकांना आणि तरुणांना या कराराचा कसा फायदा होणार आहे, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सनदी लेखापाल सनद चितळे यांच्यासोबत केलेली चर्चा आज आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार चितळे सर, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत.
2: नमस्कार
1: सर. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून अधिकृतपणे लागू झाला आहे. हा करार दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक का मानला जात आहे? याशिवाय या कराराची मुख्य उद्दिष्ट काय आणि प्रमुख वैशिष्ट्य काय आणि त्यामुळे हा आधीच्या करारांपेक्षा वेगळा ठरतो?
2: हा करार खरोखरच ऐतिहासिक आहे, कारण आपण जर बघितलं तर स्वातंत्र्यानंतर भारताने एखाद्या G7 म्हणजे डेव्हलप्ड नेशन बरोबर केलेला हा सर्वात व्यापक व्यापार करार आहे. गेल्या वर्षी 24 जुलै 2025 रोजी हा कराराची स्वाक्षरी झाली आणि त्याच्यानंतर एका वर्षाने म्हणजे

0: साधारण 15 जुलै पासून हा प्रत्यक्ष लागू करण्यात आलेला आहे. या कराराचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे दोन्ही देशांमधील व्यापारातील अडथळे कमी करणे आणि सध्या असलेले सुमारे 56 अब्ज डॉलर किंवा 56 बिलियन डॉलर ते द्विगुणित करायचं 2030 पर्यंत ह्याचं लक्ष आहे. साधारण म्हणजे 100 ते 120 अब्ज डॉलर पर्यंत नेणे. या कराराचं वेगळेपण म्हणजे तो केवळ वस्तूंचा व्यापार पुरता मर्यादित नाहीये, पण यात एकूण 30 प्रकरणं आहेत ज्यामध्ये सेवा, डिजिटल व्यापार, गुंतवणूक, बौद्धिक संपदा, सरकारी खरेदी आणि अगदी सामाजिक सुरक्षा करार म्हणजे डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन याचाही समावेश आहे. भारताने आतापर्यंत मुक्त व्यापार करारांबाबत सावध भूमिका घेतली होती, पण या करारात दुग्ध व्यवसाय, सफरचंद यासारखी संवेदनशील क्षेत्र वगळून भारताने आपले हितसंबंधही जपले आहेत, जे आपल्यासाठी खूप सेन्सिटिव्ह सेक्टर्स मानले जातात.
1: भारताच्या आयटी आणि सेवा क्षेत्राकडे पाहता या करारामुळे भारतीय आयटी कंपन्यांना आणि व्यावसायिकांना युकेच्या बाजारपेठेत नव्यानं अशा कोणत्या संधी उपलब्ध होतील?
0: भारताचं आयटी आणि सेवा क्षेत्र या कराराचा सर्वात मोठा लाभार्थी ठरू शकतो. युकेने आयटी, आयटी सक्षम सेवा, वित्तीय व व्यावसायिक सेवा, बिझनेस कन्सल्टिंग, शिक्षण, दूरसंचार आणि अशा 137 सेवा उपक्षेत्रांमध्ये भारतीय कंपनी व व्यावसायिकांसाठी बाजारपेठ खुली केली आहे. म्हणजे काय की डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन हा सामाजिक सुरक्षा करारही लागू झाला आहे. यामुळे काय होणार आहे की तात्पुरत्या कालावधीसाठी का होईना युकेमध्ये काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना आता 5 वर्षापर्यंत युकेचं नॅशनल इन्शुरन्स आणि भारतातील पीएस असं दुहेरी योगदान द्यावं लागणार नाही. त्यामुळे भारतीय कंपन्यांचे अंदाजे 4000 कोटी रुपयांची बचत होईल आणि 75,000 अधिक व्यावसायिकवर 900 अधिक कंपन्यांना याचा फायदा होईल. आणि त्याच्या अजून अधिक काय की युकेच्या वार्षिक सुमारे 135 बिलियन डॉलर म्हणजे 135 अब्ज डॉलरची सरकारी खरेदी बाजारपेठही आपल्याला डायरेक्ट ऍक्सेस त्याला दिला जातोय. त्याचा नक्कीच फायदा भारतीय आयटी व सेवा कंपन्यांना सहभागी होण्याची संधी त्याच्यात मिळणार.
1: आणि भारतीय लघु आणि मध्यम उद्योगांना या करारामुळे जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी कशी मदत होईल काय सांगाल?
0: लघु आणि मध्यम उद्योगांसाठी करारात चॅप्टर 19 हे स्वतंत्र

0: करारामुळे जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी कशी मदत होईल, काय सांगाल?
1: लघु आणि मध्यम उद्योगांसाठी करारात चॅप्टर 19 हे स्वतंत्र प्रकरण ठेवण्यात आलं आहे. या दोन्ही देशात एसएमई साठी संपर्क केंद्र, ऑनलाईन माहिती पोर्टल स्थापन करण्याची तरतूद आहे, जिथून कायदेशीर नियामक व प्रक्रियात्मक माहिती मिळेल. सीमा शुल्क प्रक्रिया अधिक जलद व पेपरलेस झाल्यामुळे कागदपत्रांचा भार कमी होईल आणि ब्युरोक्रेसी किंवा रेड टेपिझम म्हणतो त्याला पण आळा बसेल. पुन्हा एक्सपोर्टर्सचा जो खर्च तो थेट कमी होईल आणि मोठ्या स्पर्धकांशी टक्कर देऊ शकते. युकेच्या सरकारी खरेदी बाजारातही ठराविक मर्यादेवरील निविदांसाठी सहभागी होण्याची संधी लघु उद्योगांना नक्कीच मिळणार. एकंदरीत बघता आपली क्षमता बांधणी कार्यक्रम डायरेक्ट ऍक्सेस मिळाल्यामुळे एमएसएमई किंवा लघु उद्योग ज्याला आपण म्हणतो त्याला जागतिक पातळीवर पाऊल टाकण्या आधीपेक्षा खूप सोपं होणार आहे.
0: सर, महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं विचार केला तर भारत युके मुक्त व्यापार करार इथल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी कशी मदत करेल आणि यामुळे कोणत्या प्रमुख पिकांच्या निर्यातीला चालना मिळेल?
1: सध्या जर आपण युकेचं इकॉनॉमी बघितली तर भारताची युकेला होणारी कृषी निर्यात अत्यंत कमी आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर युकेची जागतिक कृषी आयात सुमारे 37.5 म्हणजे 37.5 बिलियन डॉलर आहे, पण त्यातला भारताचा अगदीच खालीचा वाटा आहे, म्हणजे जेमते 800 मिलियन किंवा 800 दशलक्ष डॉलरच्या आसपास आहे. त्यामुळे जर बघितलं तर वाढीला संधी किंवा वाव भरपूर आहे. त्यात आपण महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक भागातील द्राक्ष आणि कांदा या दोन प्रमुख पिकांना याचा थेट फायदा होऊ शकतो. शुल्कमुक्त प्रवेशामुळे भारतीय द्राक्ष युकेच्या बाजारात इजिप्त, साऊथ आफ्रिका आणि ब्राझील सारख्या जे आतापर्यंतचे स्पर्धक देशांशी अधिक चांगल्या पद्धतीने स्पर्धा करू शकतील. याशिवाय फळं, भाज्या, धान्य, हळद, मिरी, वेलची यासारखे मसाले आणि आंब्याचा घर, लोणचं यासारखी प्रक्रिया केलेली म्हणजे फूड प्रोसेसिंग ज्याला म्हणतो अन्न पदार्थांनाही शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. यामुळे रत्नागिरी, देवगड भागातील हापूस आंबा प्रक्रिया उद्योगालाही चालना मिळू शकते. आता जर बघितलं तर गुणवत्ता, पॅकेजिंग आणि प्रमाणीकरण म्हणजे सर्टिफिकेशन ला भर दिल्यास शेतकऱ्यांना उत्पन्न वाढण्याची खूप मोठी संधी मिळू शकेल. फक्त यात आपल्याला बघण्यासारखं काय की जेव्हा आपण युके सारख्या डेव्हलप्ड मार्केटमध्ये जातो तर तिथे क्वालिटी आणि सर्टिफिकेशन मध्ये आपल्या लघु उद्योग आणि बाकी शेतकऱ्यांना खूप इन्व्हेस्ट करायला लागणार आहे आणि त्याचं आपल्याला प्रमाण साधारण 3 ते 5 वर्षात दिसायला हवं.
0: भारतीय व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं हा करार गेम चेंजर कसा ठरेल, विशेषतः कापड किंवा लेदर आणि दागिने या क्षेत्रांना याचा कसा फायदा होईल?
1: आतापर्यंत काय होत होतं की कापड आणि चामडे, दागिने या सगळ्यांवर आधी 12% शुल्क होतं, चामड्यांवर 16% शुल्क होतं. ते आता पूर्णपणे शून्य झाल्यामुळे बांगलादेश आणि व्हिएतनाम सारख्या स्पर्धक देशांच्या तुलनेत भारतीय एक्सपोर्टर्सना समान संधी मिळणार आहे, कारण या देशांना आधीपासूनच युकेच्या बाजारात शुल्कमुक्त प्रवेश होता. त्यामुळे आता चामडा आणि पादत्राणक क्षेत्रावरील 16% शुल्क पण शून्य झालंय. त्यामुळे आता आपल्या इंडियन एक्सपोर्टर जे उत्तर प्रदेश, तामिळनाडू सारख्या चामडा उद्योगांच्या केंद्रांना मोठा फायदा होईल. तर महाराष्ट्र बघितलं तर कोल्हापूर चप्पल सारख्या जीआय म्हणजे आपल्याला जे जीआय मानांकित उत्पादन आहे त्याचा थेट लाभ मिळेल. दागिने, फर्निचर आणि क्रीडा साहित्यावरील पण 4% शुल्कही पूर्णपणे रद्द होणार आहे. ही सर्व क्षेत्र कामगारांनी केंद्रित असल्यामुळे म्हणजे लेबर इंटेन्सिव्ह यातून थेट रोजगार निर्मितीवर फार मोठा परिणाम होईल आणि याचा सर्वाधिक फायदा लघु व मध्यम उद्योगांना होईल जे सर्वात जास्ती आपल्या इथे एम्प्लॉयमेंट जनरेट करतात भारतामध्ये.
0: सर, हा जो करार झालेला आहे तो यशस्वीरित्या अंमलात आणताना भारतीय व्यापाऱ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या आव्हानांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो?
1: करारात रुल्स ऑफ ओरिजिन म्हणजे मूळ उत्पत्ती नियमांचं स्वतंत्र प्रकरण आहे ज्याद्वारे एखादी वस्तू खरोखरच भारतीय किंवा ब्रिटिश उत्पत्तीची आहे हे ठरवलं जाईल, जेणेकरून काय होईल की तिसऱ्या देशातून येणारा माल या सवलतीचा गैरफायदा घेऊ शकणार नाही. सरकारने करार लागू होण्यापूर्वीच याबाबतचे नियम अधिसूचित केले आहेत आणि त्याच्याबरोबर डिजिटल पेपरलेस व्यापार सुविधांमुळे कागदपत्रांची प्रक्रिया पण सोपी होईल. मात्र भारतीय व्यापाऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. एक म्हणजे मूळ उत्पत्तीचं प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्र व्यवस्थित ठेवणे, अन्यथा काय होऊ शकतं तर शुल्क सवलत नाकारली जाऊ शकते. दुसरं अजून एक महत्वाचं आहे की युकेची गुणवत्ता, सुरक्षा व लेबलिंगचे मानदंड पूर्ण करण्यासाठी प्रमाणीकरणात खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागेल.

0: जे करतात त्याच्याहून जास्ती करावी लागेल. तिसरं म्हणजे स्कॉच विस्की आणि काही ऑटो उत्पादनांवर शुल्क कमी झाल्यामुळे भारतीय बाजारातही स्पर्धा वाढणार आहे. यासाठी स्थानिक उद्योगांनी सज्ज राहण्याची गरज आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विशेषतः लघु उद्योगांमध्ये या नव्या तरतुदीबाबत जागरूकता वाढवणं खूप आवश्यक आहे.
1: सर, तरुणांच्या दृष्टीने विचार केला तर या करारामुळे भारतात नवीन रोजगार निर्मितीला किती गती येईल?
0: तरुणांसाठी या कराराचे परिणाम अनेक पातळ्यांवर दिसायला हवेत. सर्वात आधी कापड, चामड, दागिने यासारख्या कामगार केंद्रित आणि लेबर इंटेन्सिव्ह क्षेत्र शुल्कमुक्त झाल्यामुळे एक्सपोर्ट मध्ये किंवा निर्यात मध्ये वाढ खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे आणि थेट कारखाना पातळीवरील रोजगार वाढायला हवे. दुसरं म्हणजे आयटी आणि सेवा क्षेत्रात युकेची बाजारपेठ खुली झाल्यामुळे आणि सामाजिक सुरक्षेवरील दुहेरी भार म्हणजे डबल टॅक्सेशन ज्याला म्हणतात कमी झाल्यामुळे कंपन्यांना युकेमध्ये प्रकल्प वाढवणं आणि तरुण व्यावसायिकांना तिथे पाठवणं अधिक किफायतशीर ठरेल. तिसरं म्हणजे अजून काय होऊ शकतं तर या करारात दरवर्षी सुमारे 1800 भारतीय आचारी, योग प्रशिक्षक आणि शास्त्रीय संगीत कलाकारांचे युकेमध्ये काम करण्याची संधी देणारा एक वेगळाच कोटा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे जे आपल्याला दिसू शकेल की भारतीय सांस्कृतिक कौशल्यांना जागतिक व्यासपीठावर मिळण्याचं हे उत्तम उदाहरण आहे. चौथं म्हणजे लॉजिस्टिक्स, गुणवत्ता प्रमाणीकरण, कम्प्लायन्स, कन्सल्टिंग सारख्या नव्या सहाय्यक सेवा क्षेत्रांनाही रोजगाराच्या नव्या संधी नक्कीच निर्माण होतील. अर्थात हे सर्व फायदे लगेच नाही तर पुढच्या 3 ते 5 वर्षात टप्प्याटप्प्याने दिसू लागतील.
1: नक्कीच सर, आजच्या या विशेष चर्चेत सहभागी होऊन अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण मांडल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधीचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार कराराच्या अंतर्गत आयात निर्यात सुरू करण्याच्या औपचारिक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशनर आणि प्रमुख राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
3: आवर आयटी कंपनीज, फिनटेक फर्म्स अँड ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स विल बेनिफिट फ्रॉम द डीपर कोलॅबोरेशन. आवर क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अँड प्रोफेशनल सर्व्हिसेस फर्म्स will also find exciting new avenues for collaboration. Our farmers stand to benefit immensely. The world already values the quality of Nashik grapes, Kokan Alfonso mangoes, pomegranates, processed foods and marine products from Maharashtra. This agreement opens the doors to one of the world's most discerning consumer markets, enabling our farmers and food processors to secure greater value for their products. The India-UK CETA is an opportunity for every district of Maharashtra, from Mumbai to Nagpur, from Pune to Chhatrapati Sambhajinagar, from Nasik to Ratnagiri, and from Kolhapur to Gadchiroli. Every region has the opportunity to participate in the new chapter of growth.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अमिता बडे.

वृत्तविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्झवर, तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्झवर. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: राधा वहिनीचा पण समद्या मंडळीसनी नमस्कार.
0: बघ पाहिलं का राधे, आज आपल्या पारावर समद्या मंडळीची हजेरी झालेली आहे.
1: आणि मंडळी कसं असते की आपल्याला महत्वाची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत असते, त्यामुळे मंडळी कसं वेळात वेळ काढून की नाही पारावर येतात.
0: बरोबर. तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील आपल्याला अशीच माहिती मंडळीपर्यंत पोहोचवायची आहे. आणि आजचा विषय आहे बघ राधे की म्हणजे पोल्ट्री शेडची स्वच्छता किती महत्वाची आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की आपली बरीचशी मंडळी कुक्कुटपालन ही करत असते.
1: बरोबर.
0: तर त्यांच्यासाठी ही माहिती कार्यक्रमातून आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. कुक्कुटपालन जे शेतकरी बंधू करत आहेत त्यांनी आपल्या पोल्ट्री शेडची स्वच्छता राखणं किती महत्वाचं आहे या विषयीची माहिती आता मंडळीला आपण सांगूयात.
1: बरोबर.
0: आता बघ ना, म्हणजे जे काही आता दमट वातावरण निर्माण झालेलं असते त्या दमट वातावरणामुळे कोंबड्यांना श्वसनाचे आजार होत असतात. त्याचबरोबर डास, माशा या माध्यमातून देखील विविध प्रकारच्या आजारांचा प्रसार होत असतो. आणि हे लक्षात घेऊन मग आपल्याला कोंबड्यांचं खाद्य, पाणी, लिटर, भांडी आणि तसं शेड या परिसराची स्वच्छता याचं नियोजन जर चांगल्या पद्धतीनं आपण केलं तर एकंदरीत आपल्या या कोंबड्यांचं आरोग्य चांगलं राहते. पाय पावसाळ्याच्या या दिवसामध्ये या वातावरणात जी काही सापेक्ष आर्द्रता ही वाढत असते त्यामुळे तापमानात घट होते आणि हा जो काही बदल झालेला असतो त्याच्यामुळे आपल्या या कोंबड्याच्या उत्पादनावर विपरीत असा परिणाम यामुळे होऊ शकतो. जे काही दमट वातावरण तयार होत असतं त्या दमट वातावरणामुळे आता तुला जे मी म्हणलं होतं की म्हणजे कोंबड्यांमध्ये शोषणाचे आजार होण्याची दाट शक्यता असते.
1: बरोबर आहे.
0: त्याच्यामध्ये आपल्याला मग लिटरचं व्यवस्थापन असेल, पिलांसाठी ब्रुडिंग असेल, अमोनियाची पातळी असेल, विषबाधेची समस्या असेल, त्याच्यानंतर आजाराचा जो काही होणारा प्रसार असतो, त्याचप्रकारे त्यांचं खाद्याचं साठवणूक असते, शेडची रचना असते, माशांचा प्रादुर्भाव असतो, अशा एक ना दोन गोष्टींवर आपल्याला व्यवस्थित असं त्यांचं व्यवस्थापन करत असताना या समद्या गोष्टींची खबरदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: आता आपण एक एक करून हे जे काही समदे मुद्दे मी तुला आता सांगितले त्याच्यावर चांगली अशी माहिती आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंडळीला सांगायची.
1: नक्कीच नक्कीच.
0: तर सुरुवातीला या पोल्ट्री शेडची स्वच्छता करत असताना जे काही त्यांचं लिटर असतं त्या लिटरचं व्यवस्थापन कशा प्रकारे आपण करायला पाहिजे याविषयी काय सांगशील बरं?
1: तर मंडळी, ह्या दमट वातावरणामुळे कोंबड्यांना विविध आजार होतात, त्यामुळे आपल्याला त्यांचं लिटरचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं असतं. कारण अशा वातावरणामुळे आर्द्रता वाढल्यामुळे शेडमध्ये अंथरलेलं जे लिटर असतं त्याची आर्द्रता शोषण्याची जी क्षमता आहे ती कमी होते.
0: बर.
1: त्यामुळे शेड मधले लिटरची आर्द्रता वाढते आणि शेड मधील वातावरण दूषित होते.
0: बर.
1: ओलसरपणा लिटरमध्ये राहिल्यामुळे रोगजंतूंची वाढ होते आणि त्यामुळे कोंबड्या आजारी पडतात. आता

0: पावसाळ्यामध्ये जमिनीवर 3 ते 4 उंचीवर हे लिटर अंतरावं, छतावरून होणारी पाणी गळती, कमी जागेत अधिक कोंबड्या ठेवणे, अतिसार यामुळे लिटर खराब होऊन आजार उद्भवू शकतात. लिटर जर जास्त प्रमाणामध्ये ओलसर झाला तर तो भाग आपण काढून टाकावा, त्या ठिकाणी नवीन भुसा टाकावा. त्यामुळे आर्द्रता कमी करण्यासाठी शिफारशीनुसार त्यामध्ये चुना मिसळावा. शेडमध्ये माशांचा प्रादुर्भाव होणार नाही ह्याची आपण काळजी घ्यायला हवी. त्याचप्रमाणे कोंबड्यांमध्ये पावसाळ्यात विविध आजार होतात, त्याच्यामध्ये पोटाचे आजार वाढतात, पातळ विष्ठा होणे, यामुळे लिटरची गुणवत्ता ढासळते. या दूषित लिटरमुळे कोंबड्यांचे आंतरिक आरोग्य टिकून ठेवणे फार गरजेचे असते. त्यामुळे शेडमधील जी लिटरची जी गुणवत्ता आहे ती आपण वेळोवेळी तपासली पाहिजे. कोंबड्यांच्या पायाच्या नखाच्या भोवती लिटर गाठीप्रमाणे जमा झाले आहेत का याची चाचणी करावी. जर तसे झाले असल्यास शेडमधील लिटरच्या ओलाव्यात वाढ झाल्याचं लक्षात येईल आणि लिटर हाताच्या मुठीमध्ये घेऊन बांधून बघावं. जर ते एकत्रित गोळा होऊन त्याचा जर बॉल तयार झाला तर त्याची गुणवत्ता कमी झालेली लक्षात येते आणि अशा वेळी लिटर रेकिंग मध्ये वाढवावे. लिटर भुसभुशीत राहील याची आपण काळजी घ्यावी. दिवसातून किमान 1 ते 2 वेळा लिटर खालीवर हलवून घ्यावं, बरं का. अशा वातावरणामुळे पावसाळ्यामध्ये जे आपलं पोल्ट्री शेड आहे त्याच्यामध्ये लिटरचं आपण व्यवस्थापन करायला हवं, जेणेकरून आपल्या कोंबड्यांचं आरोग्य हे चांगलं राहील. आता शेवंता, पिलांची ब्रूडिंग यासाठी आपण अशा वातावरणामध्ये काय करायला हवं, काय सांगशील बरं?
1: तर मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पोल्ट्री शेडची स्वच्छता किती महत्वाची आहे याविषयीची माहिती आपण जाणून घेत आहोत. आताच आपल्याला राधावाहिनीनं लिटरची व्यवस्थापन आपण कसं करायला पाहिजे याविषयीची सविस्तर अशी माहिती सांगितली. पा आता आपल्या या पिलांसाठी ब्रूडिंगचं व्यवस्थापन देखील करणं महत्वाचं आहे. तर यामध्ये आपल्याला पावसाळ्यात तापमान कमी होते त्यामुळे ब्रूडिंग करणं आवश्यक असते. पावसाळ्यात पाऊस, वादळ, तसंच आपलं लाईट जाण्याचे प्रकार हे नेहमी होत असतात. तसंच नवीन आणलेल्या पिलांना ब्रूडिंगसाठी विजेचा जो काही अखंडित असा पुरवठा असणं गरजेचं असते. म्हणजे जे काही आपण नवीन पिलं आणत असतो ब्रूडिंगसाठी तर त्यासाठी त्यांना नेहमी ही वीज असणं महत्वाचं असते, म्हणजे विजेचा अखंडित असा पुरवठा असणं गरजेचं असते. तसंच अमोनियाची पातळी आपण जे म्हणतो राधे, की पोल्ट्री शेड बऱ्याच वेळासाठी पडद्याने बंद आपण करत असतो आणि परिणामी मग हवा खेळती राहत नाही. त्याच्यामुळे आपल्या या शेडमध्ये ऑक्सिजनचं जे काही प्रमाण असते ते कमी होऊन अमोनियाचे प्रमाण वाढते आणि शेडमध्ये मग आपल्याला एक्झॉट फॅन लावायला पाहिजे, हवा खेळती राहील याच्यासाठी आवश्यकतेनुसार पडदे देखील उघडायला पाहिजे.
0: अच्छा,
1: म्हणजे हे देखील महत्वाचे.
0: म्हणजे जे पोल्ट्री शेड आहे तिथं हवा पण खेळती राहायला पाहिजे, त्यांना जो लागणार
1: ऑक्सिजन
0: आहे त्याचं प्रमाण सुद्धा व्यवस्थित त्या शेडमध्ये राहायला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार
1: नक्कीच.
0: तर शेवंता, आताच तू समजा मंडळीला पिल्लांसाठी ब्रूडिंग आणि अमोनियाची पातळी पोल्ट्री शेडमध्ये कशी राहायला पाहिजे, कशा पद्धतीनं काळजी घ्यायला पाहिजे याविषयी सांगितलं. पण मंडळी, त्याचबरोबर विषबाधेची समस्या सुद्धा अशा वातावरणामध्ये होऊ शकतं, बरं का.
1: बरोबर.
0: तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे मंडळी? पावसाळ्यामध्ये खाद्य आणि लिटर हे ओलसर होते, त्यामुळे अल्फा टॉक्झिकोसिस ब्रूडर न्युमोनियामुळे कोंबड्यांच्या मृत्यूदरामध्ये वाढ होते आणि खाद्य आणि लिटर ओले होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. कारण अशा ओलसर खाद्यामुळे आपल्या कोंबड्यांना विषबाधा होण्याची शक्यता असते. आता त्याचप्रमाणे मंडळी, आपल्या समजांना ठाऊकच आहे की पावसाळ्यामध्ये विविध आजारांचा प्रसार हा पटकन होत असतो, कोंबड्यांमध्ये पण होते, बरं का. तर पावसाळ्यात कोंबड्यांना श्वसनाचे आजार होतात, अस्वच्छ ओल्या लिटरमुळे आजाराचं प्रमाण वाढते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधीच कोंबड्यांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतांचं औषध द्यायला हवं आणि लसीकरणाचं काटेकोरपणे आपण पालन करायला हवं, बरं का.
1: बरोबर.
0: आणि तसंच मंडळी, दूषित लिटरमधून कॉक्सिडिओसिस हा आजार होतो. कॉक्सिडिओसिस होऊ नये म्हणून लिटरचं व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कॉक्सिडिओसिस आजारामध्ये कोंबड्यांना रक्ती हगवण लागते, बरं का. अशा वेळी पशुवैद्यकामार्फत त्वरित योग्य तो औषधोपचार आपल्या कोंबड्यांना करून घेणं फार गरजेचं आहे. कोंबड्यांची संख्या कमी असेल तर लिटर बदलून जागा बदलून पाळावं, म्हणजे एकाच ठिकाणी खूप कोंबड्या एकत्र ठेवू नये. तर जागा भरपूर असेल तर चांगल्या प्रमाणे आपण वेगवेगळ्या जागी आपल्या कोंबड्यांना आपण ठेवू शकतो, म्हणजे त्यांच्या जागेमध्ये बदल करणं

0: फार गरजेचं आहे बरं का.
1: बरोबर.
0: तर शेवंत, आता हे झालं की आजाराचा प्रसार कशामुळे होतो, विषबाधेची समस्या होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी सांगितलं, पण त्यांचं जे कोंबड्यांचं खाद्य आहे त्याची साठवणूक आपण कशा करायला हवी माहिती असणं हे पण गरजेचं आहे की नाही.
1: बरोबर.
0: याविषयी आपल्या मंडळीला सांग बरं.
1: तर मंडळी, वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे बरेचदा आपल्या काय होत असते बघ, अन्नाला बुरशी लागत असते, खाद्याला बुरशी लागत असते. त्याच्यामुळे शक्यतोपर्यंत आपण काय करायला पाहिजे की आवश्यक तेवढ्याच खाद्याची साठवणूक करायला पाहिजे. म्हणजे आवश्यकतेनुसार जर जास्त आपण खाद्य साठवणूक केलं तर त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते.
0: बरोबर.
1: तसंच खोलीत खाद्याची बॅग जमिनीला चिटकून न ठेवता आपण काय करायला पाहिजे, एखादं पोथा अंथरून म्हण, एखादं स्टँड म्हण, आणि तसंच मंडळी जेणेकरून जमिनीमधील ओलावा खाद्याला लागणार नाही याची काळजी देखील आपल्याला समजाने घ्यावी लागणार आहे. आणि खाद्याच्या बॅगला चारी बाजूना हवा लागल याची देखील काळजी घ्यायला पाहिजे.
0: म्हणजे बघ, आपण जे पोतं खाद्याचं जे आहे एक तर भरपूर नाही आणून ठेवायचं, आणि कसं जेवढं आपल्याला लागते आपल्याकडे कोंबड्या किती आहे ते अंदाज पाहूनच त्यांना लागणारं खाद्य आणून ठेवायचं, आणि डायरेक्ट जमिनी लगत नाही ठेवायचं,
1: पोतं तिथं अंथरून, जमिनीच्या खालून ओल लागण्याची शक्यता असते,
0: त्यामुळे अन्न खराब होण्याची शक्यता असते.
1: आणि त्याला खाद्याला आपल्याला चारी बाजूने हवा देखील लागली पाहिजे असं ते खाद्य आपल्याला ठेवायचं आहे.
0: बरोबर.
1: आणि शेतकरी खाद्य स्वतः तयार करत असतील तर खाद्य गुणवत्ता वाढविण्यासाठी आपल्याला खाद्यामध्ये अँटीऑक्सिडंट, टॉक्सिन बाइंडर योग्य प्रमाणात आपल्याला मिसळायला पाहिजे. तसंच खाद्याच्या गोण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जर गाठी झाल्या असतील तर अशी खाद्य आपण द्यायला नाही पाहिजे.
0: बरं.
1: तसंच मंडळी, पावसाळ्यातील अस्वच्छ वातावरण, दूषित पाणी, बुरशीयुक्त खाद्य, ओली गादी या कारणांमुळे देखील आपल्या कोंबड्यांमध्ये आतड्यासंबंधी ज्या काही समस्या असतात त्या उद्भवण्याची शक्यता असते.
0: बरं.
1: ज्यामुळे खाद्यातील पोषक तत्वांची पचन क्षमता आणि वाढीवर त्याचा विपरीत असा परिणाम होतो. म्हणून या खाद्याची साठवणूक करत असताना विशेष अशी काळजी मंडळी आपण घ्यायला पाहिजे. यानंतर जी काही शेडची रचना असते ती देखील व्यवस्थित असणं गरजेची आहे. त्याविषयी काय सांगशील?
0: तर मंडळी, आताच आपण खाद्य साठवणूक आपण कशी करायला हवी याविषयी माहिती घेतली, पण आता शेडची रचना कशी असायला हवी ह्याची सुद्धा माहिती असणे फार आवश्यक आहे बरं का. कारण मंडळी, आता छप्पर गळके जर असेल तर तिथं योग्य उपाययोजना आपल्याला करावी लागणार आहे. शेडमध्ये पावसाचं पाणी येऊ नये म्हणून ओव्हरहँग कमीत कमी 5 फूटवर ठेवावं. बाजूची भिंत कमीत कमी 1 फूट आणि जास्तीत जास्त 2 फूट ठेवावी, जेणेकरून पावसाचं पाणी शेडमध्ये येणार नाही. शेडची उंची जमिनीपासून कमीत कमी 3 फूट असावी. पावसाळ्यात वाढलेल्या आर्द्रतेचे दुष्परिणाम होऊ नये यासाठी शेडमध्ये चुना मारून घ्यावा. शेड बाहेर प्लास्टिकच्या पडद्याचा वापर करावा. शेडमध्ये हवा खेळती राहण्यासाठी आवश्यकतेनुसार पडद्याची उघडझाप करावी. पडद्याची बांधणी ही छताच्या पायापासून 1.5 फूट अंतर सोडून असावी. यामुळे शेडमधील वरच्या बाजूने हवा खेळती राहील आणि वातावरण चांगलं राहतं.
1: बर.
0: कोंबड्यांना वातावरणातील बदलांचा त्रास सुद्धा होणार नाही जर आपण अशा प्रकारे रचना केली तर बरं का.
1: बर बर.
0: पोल्ट्री शेडमध्ये अवतीभोवती असणारे वाढलेले जे गवत असते की नाही ते आपण काढून टाकावं. शेडची भिंत ही सिमेंट विटाची असेल तर त्याला आतून बाहेरून चुना लावावा. शेडच्या बाहेर फुटबाथचा वापर करावा, जेणेकरून बाहेरून येणारे जे व्यक्ती असतात, वाहने असतात, यांना शेडच्या परिसरामध्ये येण्यास प्रतिबंध करावा, कारण त्यांच्यापासून काही विविध रोगांचा प्रसार आपल्या कोंबड्यांना होणार नाही.
1: बर.
0: मेलेल्या कोंबड्या उघड्यावर फेकू नये, खड्डा करून त्यामध्ये त्यांना पुरावं. यामुळे जंतू संसर्ग पसरण्याचा धोका हा कमी होतो बरं का. तर अशा प्रकारे आपल्याला शेडची रचना आपल्याला करायला हवी.
1: बर. त्यानंतर बघ राधे, जे काही अस्वच्छ असं वातावरण असते हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये, त्यामुळे शेडमध्ये माशांचा प्रादुर्भाव देखील यामुळे खूप वाढत असतो. त्याच्यामुळे शेडमध्ये माशांचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी आपल्याला वारंवार लिटरची काळजी आपल्याला घ्यावी लागते. मग 25 मिली निंबोळी अर्क 1000 लिटर पाण्यामध्ये मिसळून शेडच्या अवतीभोवती आणि शेडमध्ये आपण त्याची फवारणी केली तर काय होईल की आपल्या या माशांचा प्रादुर्भाव शेडमध्ये होणार नाही. शेडमध्ये मंडळी ठराविक काळात आपल्याला जंतुनाशकाची फवारणी वारंवार आपण केली तर माशांचा प्रादुर्भाव या निमित्तानं आपण टाळू शकतो. तसंच मंडळी, जी काही पाण्याची गुणवत्ता असते या पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोंबड्यांना आपण जे पाणी देतो त्याची गुणवत्ता देखील ही चांगली असायला पाहिजे, कारण पावसाळ्यात पाण्याची गुणवत्ता खालावते. अस्वच्छ असं पाणी दिल्यानं कोंबड्या आजारी पडतात.
0: नक्कीच
1: पिण्याच्या पाण्याचा

0: हा 6.6 ते 6.8 असायला पाहिजे. पाणी स्वच्छ तसंच पशुवैद्यकाच्या शिफारशीनुसार पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर तसंच क्लोरीन गोळ्या मिसळाव्यात.
1: बरोबर.
0: साधारणपणे पाणी निवळल्यानंतर 30 मिनिटांनंतर ते पाणी आपण कोंबड्यांना पिण्यासाठी द्यावं. तसंच मंडळी पाण्यामधील खनिजांचं प्रमाण तसंच इतर दूषितता देखील आपल्याला तपासावी लागणार आहे. दूषित आणि अशुद्ध पाणी पिल्यामुळे श्वसनाच्या समस्यांची तीव्रता वाढत असते आणि त्यामधून मग कोक्सिडियोसिस आणि ई कोलाय यासारखे आजार या पाण्याच्या मार्फत होत असतात. म्हणून पाण्याची गुणवत्ता देखील आपल्याला पावसाळ्याच्या दिवसात चांगली असायला पाहिजे.
1: आणि मंडळी त्याचबरोबर आपण ज्या भांड्यामध्ये पाणी देतो किंवा त्यांना खाद्य देतो त्या भांड्याची सुद्धा स्वच्छता करणे फार गरजेचं असते. बरं का शेवंता?
0: आता ते शेवटचा मुद्दा तुला सांगणार होते की भांड्याची स्वच्छता देखील चांगलं असणं गरजेचे आहे, तर त्याविषयी काय सांगशील?
1: तर शेवंता, आता आपण नेहमी बघतो की कोंबड्या जेव्हा पाणी पित असतात ना तेव्हा किनई त्यांची विष्ठा भांड्यामध्ये पडते.
0: बरं.
1: भांडी ही नियमित साफ जर आपण केली नाही तर पाण्यात पडलेली विष्ठा या विष्ठेमुळे विविध आजार पसरू शकतात. दिवसातून किमान 2 ते 3 वेळा पाण्याची भांडी हे स्पंज किंवा ओल्या फडक्याने किंवा कापडाने पुसून घ्यावीत. पिण्याची पाण्याची जी भांडी आहे ती कोंबड्यांच्या मानेच्या लगत उंचीवर ठेवावी, जेणेकरून त्यांना पाणी पिण्याला सोयीस्कर ठरेल.
0: बरं.
1: पाण्याची भांडी अशा प्रकारे लावावीत की कोंबड्यांना 6 ते 7 फूट अंतरावर पिण्याचं पाणी उपलब्ध होईल, त्यांना जास्त चालावं लागणार नाही.
0: बरं.
1: म्हणजे अशा विविध ठिकाणी पाण्याची भांडी असायला हवी. बरं का? पिण्याच्या भांड्याखाली जागा नेहमी ओली होते, त्यामुळे त्या जागेची विशेष काळजी घेणे गरजेचं आहे. त्या ठिकाणी ओलावा निर्माण झाला असेल तर भांड्याची जागा बदलायला हवी, जेणेकरून ओलसरपणामुळे सुद्धा विविध आजाराला आपण निमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी नेहमी भांडे जे आहे ते कोरड्या ठिकाणी ठेवावं किंवा त्याची जागा बदलावी.
0: बरं.
1: पाण्याची लोखंडी टाकी गंजू नये म्हणून आतून आणि बाहेरून रेड ऑक्साईड लावावं, जेणेकरून ते गंजणार नाही याची आपल्याला दक्षता घेता येईल. तर अशा प्रकारे जे आपण पिण्याचं भांडं असेल कोंबड्यांना देण्यासाठी किंवा खाद्य देण्यासाठी या भांड्याची स्वच्छता आपण अशा प्रकारे राखावी, जेणेकरून आपल्या कोंबड्यांचं पोल्ट्री फॉर्ममध्ये किंवा पोल्ट्रीमध्ये असणारं जे कोंबड्या आहेत त्यांचं आरोग्यही चांगलं राहील.
0: ते बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे मंडळी या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला पोल्ट्री शेडची स्वच्छता करण्यासाठी जे काही महत्त्वाचे असे मुद्दे होते त्याविषयी आपण सविस्तर अशी माहिती आता मंडळीला सांगितली. आणि नक्कीच आपले जे काही कुक्कुटपालन करणारे जे काही शेतकरी बंधू आहेत ते ही व्यवस्थित अशी काळजी घेतील आणि आपला पोल्ट्री शेड स्वच्छ ठेवतील, यात काही शंका नाही.
1: नक्कीच नक्कीच शेवंता. तर मंडळी आता ही महत्त्वाची माहिती तर तुमच्यापर्यंत पोहोचली.
0: शेतकरी बंधूंनो, यानंतर लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमामध्ये अजून एक महत्त्वाची माहिती आपल्याला ऐकायची आहे, ती म्हणजे ऋतू आणि पशुप्रजनन. मंडळी, वातावरणातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, पाऊस, वारा, थंडी या सर्वच घटकांचा प्राण्यांच्या प्रजननावर परिणाम होतो. सर्वच ऋतूत वातावरणाच्या घटकांचा चांगला परिणाम प्राण्यांवर समप्रमाणात झाला तर त्याचं आरोग्य आणि प्रजनन हे अबाधित राहतं. वातावरणातील बदलानुसार देखभाल आणि पोषण पद्धती जर बदलली तर पशुधनाचा सांभाळ जास्त चांगल्या प्रकारे होईल आणि प्राण्यांकडून जास्त उत्पन्नाची अपेक्षा देखील आपल्याला करता येईल. पावसाळा ऋतू म्हणलं की मंडळी सर्वसाधारण प्रमाणात पाऊस, मध्यम स्वरूपाचं तापमान, दूषित आणि साचलेल्या पाण्याचे जागोजागी खड्डे, हिरव्या चाऱ्याची कमतरता आणि अनारोग्य वाढण्याची शक्यता या सगळ्या बाबी प्रामुख्याने आपण आढळताना पाहतो. पावसाळा ऋतू हा विविध पाळीव प्राण्यात प्रजननाच्या दृष्टीने सर्वसाधारण असा आढळून येत असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला पशुधनाच्या प्रकृतीवर झालेल्या उन्हाळ्याचा विपरीत परिणामामुळे प्रजनन क्रिया बंद असते आणि पावसाळ्यात पाणी आणि हिरव्या चाऱ्याची हळूहळू होणारी उपलब्धता आपल्या पशुधनाचं प्रकृतीमान आणि आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने मदत करतं. तसंच मंडळी, शरीर प्रकृती आणि वजन वाढीस लागल्यामुळे जनावरांची प्रजनन क्रिया सुरू होण्यास पावसाळ्याच्या मध्यकाळानंतर उपयुक्त वातावरण तयार होत असते. म्हशी विण्याचा काळही पावसाळा संपत असताना सुरू होत असल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील गाभण जनावरांची काळजी घेणं देखील खूप आवश्यक असते.

पावसाळ्यात जनावरांना सांसर्गिक रोगाची बाधा होऊ नये म्हणून पावसाळ्यापूर्वी आपल्या पशुधनाला आपण घटसर्प, फळ्या या रोगाची प्रतिबंधक लस देखील द्यायला हवी. जनावरांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी संतुलित आहाराची गरज खूप मोठ्या प्रमाणात असते आणि उन्हाळ्यात पोटभर चारा न मिळालेली जनावरे हिरवं गवत भराभर खातात आणि जास्त गवत खाल्लं किंवा गवतातून कीटाणू आणि जंतू त्यांच्या पोटात गेले तर हगवण लागण्याची देखील मोठी शक्यता पावसाळ्यात असते. नाही का शेतकरी बंधूंनो, तेव्हा जनावरांना गरजेपुरताच हिरवा चारा देणं देखील या ऋतूमध्ये आवश्यक असतं. ज्वारीची धाटा फुटवे खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते आणि जनावरे मग दगावतात. तेव्हा जनावरे ज्वारीचे फुटवे खाणार नाहीत याकडे देखील आपल्याला कटाक्षानं लक्ष द्यावं लागणार आहे. शक्यतो स्वच्छ असं पाणी आपण आपल्या पशुधनाला पुरवावं, म्हणजे दूषित पाण्याद्वारे फैलवणारे आजार आहेत ते देखील या पावसाळ्यामध्ये आपण टाळू शकतो. जनावरांना हिरव्या चाऱ्याबरोबर खुराक आणि क्षार मिळतील अशी व्यवस्था देखील आपण करायला हवी, म्हणजे संतुलित आहाराची पूर्तताही होईल. पण बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यात जनावरांचे गोठे ओले, अस्वच्छ, माशांचा प्रादुर्भाव असलेले दिसतात. मग अशा ठिकाणी रोगजंतूचा प्रसार होतो आणि या काळात शेतकरी बंधूंनो, जनावरांच्या शरीरात रोगाचा फैलाव हा योनी मार्गाद्वारे आलेल्या रोगजंतूमुळे जास्त होतो. एकाकडून दुसऱ्या जनावरास संसर्ग झाल्यामुळे रोगी जनावराचं प्रमाण देखील या काळात वाढतं. तसंच दूषित पाण्यातील रोगजंतू मायांगात दाह घडवतात आणि जनावरांच्या निरणातून पांढरा पिवळा स्त्राव वाहतो. योनी मार्गाद्वारे झालेला रोगजंतूचा शिरकाव हा प्रजनन क्रियेस बाधक ठरतो. मग अशा वेळी जनावरांचे दररोज सकाळ संध्याकाळ माज ओळखण्यासाठी निरीक्षण आपण करायला हवं आणि निरीक्षण करतेवेळी अनैसर्गिक स्त्राव दिसणारी जनावरे इतर निरोगी जनावरापासून दूर ठेवायला हवीत. शक्यतो मंडळी, जनावरे कोरड्या ठिकाणी बसतील आणि बसलेल्या ठिकाणी निरणाजवळ पाणी, मूत्र साचणारा खड्डा गोठ्यात नाही याची खात्री प्रत्येक पशुपालक बांधवांनी करून घ्यावी. तसंच जनावरे पशुवैद्यकाकडून तपासून घ्यायला हवीत, म्हणजे पावसाळ्यात जनावरे गाभण आहेत किंवा नाही, जनावरांची शरीर प्रकृती कशी आहे याचं निदान देखील आपल्याला उपयोगी पडतं. जनावरे गाभण असेल तर पावसात भिजू देऊ नयेत आणि बसण्याची जागा चिखलाची ओली नाही याची देखील खात्री आपण करून घ्यायला हवी. पावसाळ्यात अस्वच्छता आणि दूषित पाण्यामुळे गर्भपात होणार नाही याकडे देखील लक्ष द्यावं. तसंच मंडळी, घसरण किंवा पायांना इजा होणार नाही ही देखील काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे आणि अनावश्यक घरगुती औषधोपचार देखील आपल्याला टाळायचे आहेत आणि वेळोवेळी यासाठी पशुवैद्यकाचा सल्ला घेणं देखील महत्त्वाचं आहे. पावसाळ्याचा सप्टेंबर महिना म्हणजे मंडळी बहुतांश म्हशी विण्याचा काळ. म्हशींची सुलभ प्रसूती होण्याच्या दृष्टीने पशुपालकांनी काळजी घ्यायला हवी. पावसाळ्यात म्हशींची ओढ ही पाणी आणि हिरवा चारा याकडे जास्त असते, तेव्हा म्हशींच्या स्वच्छतेकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. हिरवा चारा वाजवीपेक्षा म्हशी जास्त प्रमाणात खाणार नाहीत याकडे पशुपालकांनी लक्ष द्यावं. गाभण म्हशीमध्ये विण्यापूर्वी मायंगास पीळ पडण्याचे प्रकार देखील घडताना आपण मंडळी पाहतो, तेव्हा प्रसूतीपूर्व काळात म्हशींची नियमित लैंगिक तपासणी करून घेण्यासाठी पशुवैद्यकाशी संपर्क देखील आपण वाढवायला हवा. कारण म्हशी साधारणपणे सायंकाळी अथवा रात्री प्रसवतात आणि शांत ठिकाणी प्रसवतात, तेव्हा प्रसूतीपूर्व उठबैस करणाऱ्या म्हशीकडे दुरूनच आपण देखरेख ठेवायला हवी. प्रसूतीचा थकवा सहन करण्याची क्षमता गायींच्या मानाने म्हशीमध्ये कमी असते, तेव्हा पशुवैद्यकाशी औषधोपचारासाठी आपण संपर्क करून आहाराची नीट काळजी घ्यावी. आहार व्यवस्थित प्रमाणात जो तज्ज्ञांनी आपल्याला सांगितलेला आहे तो आपल्या म्हशीला आपण द्यावा. वातावरणातील बदल पशुप्रजनन क्रियेवर विपरीत परिणामास कारणीभूत ठरणार नाहीत अशी सुधारित व्यवस्थापन पद्धती जर आपण गोठ्यात राबवली तर ऋतुमानाचे बदल सहन करणं आपल्या जनावरांना शक्य होतं. मंडळी, ऋतू बदलला की आपण आपल्या पशुधनाची काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यासोबतच ऋतू बदलला की पशुप्रजननामध्ये देखील आपल्याला काय काळजी घ्यायची आहे याची वारंवार आपण तज्ज्ञांकडून तपासणी देखील करून घ्यायला हवी. अशा प्रकारे जर व्यवस्थापन आपण केलं तर नक्कीच आपल्या या पशुधनाकडून आपल्याला चांगल्या प्रकारच्या उत्पन्नाची अपेक्षा देखील करता येईल. तेव्हा मंडळी, ही महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतली.

0: कार्यक्रमातून मी शेवंतवाईनी अर्थातच वैशाली वांगीकर
1: आणि मी राधावाईनी म्हणजेच शीतल निमजे
0: आम्ही दोघीही तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधूंचा आणि बहिणींचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला, तसंच FM बँड 102 MHz वरून प्रसारित करण्यात आला.

0: योजना।
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरीप हंगाम 2026।
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
0: प्रधानमंत्री पीक विमा योजना।
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरीप हंगाम 2026।
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिके आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
3: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून। हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय। हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून। हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून। हॅलो डॉक्टर। एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी। प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे। सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे। पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध। दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध। वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर। भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील। तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या। जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी।
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1305 KHz तसंच FM बँड 102 MHz। यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत।
5: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक, दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक।

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोनिंग कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा

0: कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच भारत
2: आकाशवाणी. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार लागू. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप न्हावाशेवा बंदरातून रवाना. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची आज 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि आता बातम्या विस्तारानं. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. मुंबईत या कराराच्या अंतर्गत आयात निर्यात सुरू करण्याच्या औपचारिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला तसंच या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यातल्या आणि देशातल्या व्यावसायिकांसाठी या कराराचे फायदे समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ब्रिटनचे मुंबईतले उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी यावेळी दिलं. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाइम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला.
2: पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या कराराअंतर्गत युकेमध्ये रत्न आणि आभूषणांच्या निर्यातीची पहिली फेरी आज समारंभपूर्वक रवाना झाली. भारत युके संबंधामधला हा नवा अध्याय सामायिक समृद्धी, नाविन्य आणि शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लावेल तसंच दोन्ही देशांमधल्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करेल असा विश्वास उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केला आहे. भारत युनायटेड किंगडम यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधीमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, उद्योगमंत्री पियुष गोयल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी तसंच देशातल्या उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा यांनी व्यक्त केली आहे. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेमध्ये संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंग यांनी दिली आहे. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद असेल. सेमीकॉन 1.0 या योजनेचं हे पुढचं पाऊल असून महत्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी तसंच आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यासाठी आवश्यक ते आरेखन, यंत्रसामुग्री, आस्थापना आणि संशोधनावर या टप्प्यामध्ये भर दिला जाईल असं ते म्हणाले. मोबाईल फोन उत्पादनासाठीच्या योजनेकरता 62,500 कोटी रुपयांची तरतूद करायला देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेद्वारे पुढच्या 5 वर्षात मोबाईल फोन निर्मितीकरता 2.5-5% अर्थसहाय्य मिळेल. वैष्णव यांनी सांगितलं,
0: आज जो कैबिनेट ने अप्रूव किया है मोबाइल फोन मैन्युफैक्चरिंग स्कीम, उसका आउटले 62,500 करोड़ रुपीस का है, फाइव ईयर्स

0: का ड्यूरेशन है, डोमेस्टिक सोर्सिंग के लिए बहुत सारे इंसेंटिव्स रखे गए क्योंकि अब इकोसिस्टम बन गया है, अब बहुत सारे कंपोनेंट्स हैं जो भारत से एक्सपोर्ट होने लगे हैं ऑलरेडी। इसमें करीब 39 लाख करोड़ रुपीज का क्यूमुलेटिव प्रोडक्शन होगा और 60,000 डायरेक्ट जॉब्स नए क्रिएट होंगे।
1: युरिया उत्पादनात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय धोरणाला आज बैठकीमध्ये मंजुरी मिळाली। नवीन धोरणानुसार युरियातल्या गुंतवणुकीवर 12-15% दरानं परतावा मिळेल। याखेरीज ओदिशा आणि झारखंडमधल्या 145 किलोमीटर रेल्वेमार्गाचं बहुपदरीकरण, उत्तर प्रदेशामध्ये 6 पदरी ग्रीनफील्ड उन्नत मार्ग पादचारी पूल तसंच वरुणा नदी किनाऱ्यावरती उन्नत मार्गांच्या बांधकामाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। महाराष्ट्रात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांची वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। मुंबई इथं शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये ते बोलत होते।
2: ही 7.5 हॉर्सपॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत।
1: राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 8-12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली। राज्यात 24 नवी धरणं बांधण्यात येणार असून 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल। विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहू नये यासाठी याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमान सेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली। या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं। सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं। नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यात देखील या विमानातून करण्यात आली। आठवड्यातून 3 वेळा ही विमानसेवा चालणार आहे। जकार्ता इथं सुरू असलेल्या अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी आज शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली। अंडर 19 गटामध्ये 51 किलो वजनी गटामध्ये भारताच्या चंद्रिका पुजारीनं प्रतिस्पर्धी खेळाडूचा 5-0 तर 57 किलो वजनी गटामध्ये प्राचीनही प्रतिस्पर्धी खेळाडूवर 5-0 अशी मात करत दुसरं सुवर्णपदक मिळवलं। याच गटामध्ये गुंजन जॉयश्री चाहत अंशिका मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली। दुसरीकडे अंडर 23 या गटामध्ये 54 किलो वजनी गटामध्ये भारताच्या निशा हिनं जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं। या गटामध्ये नितिका चंद काजल मुस्कान आणि प्रियांका यांना रौप्य पदकं मिळाली। फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये आज दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यामध्ये लढत होणार आहे। अमेरिकेतल्या अटलांटा इथं भारतीय प्रमाणवेळेनुसार 12:30 हा सामना सुरू होईल। राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रामध्ये तपास केलेल्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला। या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयामध्ये हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार लागू। या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप नावाशेवा बंदरातून रवाना। देशात सेमी कंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। महाराष्ट्रात शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आणि अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारताची आज 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।

भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता ऐकूया दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम.

0: पंडित राजेंद्र वर्मन यांचं सतार वादन आपण ऐकत होतात. राग हमीर त्यांनी सतारीवर सादर केला. तबला साथ प्रसून चटर्जी यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या माई गॉव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
0: रात्रीचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म कार्यक्रमात आता ऐकूया विदुषी पद्मावती शाळीग्राम यांचं शास्त्रीय गायन, राग कामोद. विलंबित आणि द्रुतगत एक तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत हू तो जनमन. द्रुतबंदिशीचे बोल आहेत लागी मोरी नयन. यांना तबला साथ सूर्यकांत गोखले यांची, सारंगी साथ मधुकर खाडीलकर यांनी केली आहे. ऐकूया आकाशवाणीच्या संग्रहालयातलं दुर्मिळ ध्वनिमुद्रण, विदुषी पद्मावती शाळीग्राम यांचं शास्त्रीय गायन, राग कामोद.